संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: सुप्रभात श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नाद कीर्तनाचा. या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे. सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठलाचं स्मरण आणि फक्त विठ्ठल विठ्ठल हाच एक जयघोष. खरंच हे सगळे विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर आहेत ना. विठ्ठलाला भेटण्याची आस एवढी असते की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याचा काही एक फरक पडत नाही. फक्त पंढरीला जायचंय आणि विठुरायांना भेटायचंय हेच एक स्वप्न त्यांच्या मनी असतं. आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील, विठ्ठलाला त्यांचं गाऱ्हाणं सांगतील, विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील. किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण. किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात. म्हणजे याच निमित्त आपण ऐकूयात ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा भाग.

भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताने पुतण्याकडे पाहिल्यानंतर भगवंताने डोळे लावले. का डोळे लावले याचे भागवतामध्ये 25 कारण आहे, पण एवढे एका कीर्तनात सांगायला पुरत नाही, दोन चार सांगतो लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण आहे, भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य येते. चंद्र सूर्य विचार करतात, एवढा विश्वाचा मालक माझा गोड दिसायला आहे आणि पापीने माझ्या भगवंताला मारायला आली, हिचं तोंड पाहायचं नाहीये. दुसरं डोळे लावण्याचं कारण भगवान परमात्मा सांगतात, मी तर इथं माखन मिश्री खाण्यासाठी आलोय आणि जन्माला येऊन 6 दिवस नाही आणि विष पिण्याची वेळ माझ्यावर आली, विष पिण्याचं काम माझं नाही, ते कोणाचंही, भगवान शंकराचंही, म्हणून डोळे लावून भगवान शंकराची काय करायला लागले, प्रार्थना करायला लागले. तिसरं कारण भगवान विचार करतात, जरीही मला विष पाजण्यासाठी आली तरी स्तनपान

याचा अधिकार कसा प्राप्त झाला? मागच्या जन्मामध्ये गेली ही बलीची मुलगी रत्नमाला होती. वामनाचं बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमाला विचार करते, हा जर माझा मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. पण वामनाने ज्यावेळेस बलीला पाताळात घातलं त्यावेळेस रत्नमाला म्हणती, जर माझ्या स्तनामध्ये विष असतं तर मी याला विष पाजून काय केलं असतं? भगवंत म्हणे, काळजी करू नको, या दोन्हीच्या मी तुझ्या द्वापर युगामध्ये पूर्ण करतो. आणि शेवटचं कारण असं आहे, देव विचार करतात, जाऊ द्या मला विष पाजण्यासाठी जरी आली असेल तरी पण कार्य मात्र आईचं करत आहेत. जगातली कोणती जरी सुंदर स्त्री असेल स्तनपान फक्त तुम्हाला तुमची मायच करू शकते, दुसरं कोणी करू शकत. आणि माझ्या मायेचं काम केलंय ना, म्हणून जी मुक्ती यशोदेला काही दिवसानंतर द्यायची होती ती मुक्ती सहज देऊन टाकली. ज्ञानोबराय सांगतात, तुवा संकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतने जी विषयाचे निस्तनपाने. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर सायुज्यता मुक्ती देतो, बायको पळवण्या रावणाला जर मोक्ष देतोय, शिशुपाळानं शिव्या दिल्या त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतो, तर तुमच्याने माझ्या जीवनाचं चक्र भगवान परमात्मा निश्चितच दूर करेल. फक्त तेवढा विश्वास.

विश्वास पाहिजेत ना महाराज. तू का म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. अशी ज्यावेळेस तुमच्या मनाची तयारी होईल त्यावेळेस तू कोबराय सांगतात मागे.

हक्क मी देवावर तुमचा आणि माझा, विश्वास ठेवा माझ्या देवावर. अरे बायको पळवणाऱ्या रावणाला जर त्यानं मोक्ष दिलाय आणि तोही विभीषणाच्या अगोदर दिलाय, विभीषणानं देवाचं चिंतन केलं होतं. खरं सांगू का, तुम्हाला प्रेम जरी करायचं तरी देवासोबत करा, आणि वैर सुद्धा करायचं देवासोबत करा. उलट प्रेमावाल्याला नंतर भेटतो, पण वैरेला अगोदर भेटतो बरं महाराज. कारण प्रेम करणारा मनुष्य माणसाला विसरू शकतो, पण वैरी माणसाला विसरू शकत नाही. क्षणाक्षणाला त्याची आठवण करतो, साला तो माणूस आहे ना. त्याने या मंडपामध्ये मला खूप शिव्या दिल्या होत्या, मरल तो, पण ते बोललेलंच त्याला विसरत येत. तुम्ही कानाखाली मारा एखाद्या विसरून जाईल, पण बोलले ना तुम्ही एखाद्याला, ते म्हणतात अरे त्या मूर्खाने माझा चालू कीर्तनात अपमान केला. मरल तरी तो अपमान विसरणार नाही. म्हणून बोलताना थोडं प्रेमान बोला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल

याच तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं, याच तोंडाने तुम्हाला मी माफी मागून एक वाक्य बोलू का? पुढारी लोक काम करतात का गोड बोलतात तो? बोला बोला बोला. हा मग तेवढा जरी त्यांचा चांगला गुण आपण घेतला तरी दुःख होण्याचं काही कारणच नाही. काही लोक कुठेही न्या बोलणार चुकीचंच, कुठेही न्या त्याला सांगावं लागतं अबे एवढं चांगलं थबड दिलं जर सग प्रेमानं बोल की. लोक प्रेमानं बोलू शकत नाही महाराज, तर लोक प्रेम काय करतील हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल पुतणेने भगवंताला उचललं, भगवंतानं दूध पेलंय, विष पेलं, पंच प्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली. किती गोड शुकाचार्य वर्णन करतात भागवतात पहा. ए पुतना आता तुला सुट्टी नाही. पुतना घाबरली. सामुंच मुंचालमिती प्रभाश्री निस्फिडमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदः. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. पुतनेनं सांगितलं, देवानं सांगितलं, हे बघ पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरत, आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ए नमो नमा. पुतनाही मारली, नंतर मावळ भट्ट विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे. असे अनेक राक्षस देवानं मारले. काल्याच्या कीर्तनामध्ये राक्षसाचं वर्णन करत जाऊ नाही. आता जगाचा मालक रागायला लागला. किती गोड नामदेव.

0: काय गोड नाम धरायची गवळण आहे.
1: येने माझे कवाड उघडिले, येने शिंके ओ तोडिले, दया दुधाचे भक्षिले ओलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते, धरुणी कृष्णासी

0: पुढं
1: पंढरपुरी
0: पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्ली बोळीत फिरायला लागला. गावातले पोरं पाहिले असे वाळून गेले होते. पोरांना सांगितलं, खरे पोरांनो, पोर म्हणले काय देवा, आपल्या पाटोद्या तालुक्यामध्ये एवढे बियर बरं असताना तुम्ही वाळून का गेले? असं देव म्हणला नाही असं मला तुम्हाला म्हणायचं. असं देव, अरे पोरानो, एवढं दही दूध तूप लोणी आपल्या गावात असताना तुम्ही असे वाळून का गेले? पोर रडायला लागले, देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला आहे. डेअरीला काही देवाने एक पक्ष स्थापन केला, त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलिराम दादांचं चिव पेंद्या. सुंदर असं सर्व मुलांना सांगितलं, आपल्याला असं आहा ठरलं. घर पाहून एकांताचे चोऱ्या सुरू झाल्या. जिकडं तिकडं गवळणी विचार करू लागल्या. पाहती गवळणी तवती पालती दुधाने, म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरे. आतापर्यंत तर गोकुळामध्ये चोऱ्या झाल्या नाही, पण हे नंदबाबाला लेकरू झालं तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. बरं, नंदबाबा काही ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, एकट्या नंदगावचा राजा होता. नंदगावच्या राजाकडे 9 लाख गायी होत्या. किती? किती? 9 लाख. काही लोक म्हणतील, महाराज 5000 लोकसंख्येच्या गावाला एवढं मोठं क्षेत्र लागतं, 9 लाख गायी कशा सांभाळायच्या? तुम्ही आजच्या तारखेमध्ये बरसण्याला जाऊन पहा, तिथे एका महात्म्याची गोशाळा आहे. आजच्या तारखेमध्ये सुद्धा तो महात्मा 1.5 ते 2 लाख गायी सांभाळू शकतो. अरे 2023 मध्ये एक साधा महात्मा जर 3 लाख गायी सांभाळत असेल, तर जगाच्या मालकाकडे 9 लाख गायी नसेल असं तुम्ही मनामध्ये शंका तरी का घेता? शंका हिंदू धर्माविषयी घेऊ नका. जे आहे ते बरोबर आहे. तुमच्या काय बापाचं जातं म्हणा 9 लाख गायी? खोटं जर तुम्हाला खरं वाटतं तर खरं खरं का वाटू नये हा मोठा प्रश्न आहे. देवाने सांगितलं, हे बघा, तुम्हाला खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल ना, जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, मग मी तुम्हाला सांगतोय काय काय

मानवी ध्यानाला प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचं हित करून घ्यायचं, आपल्या जीवनाचा जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर माणसाने एक तर साधूच्या मागे जाऊन येतं, देवाच्या मागे जाऊन. हल्ली माणसाला माणसाकून अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. माणसाकून अपेक्षा वाढल्या आणि माणसानं माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवानमेला असा कार्यक्रम आहे. जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. देवान प्रत्येकाला कुठं कुठं कमी ठेवलं, काहीला रूप दिलं तर गुण दिलं नाही, काहीला गुण दिलं तर रूप दिलं नाही, काहीला ज्ञान दिलं पण लक्ष्मीने काही काही लक्ष्मीत अजिबात ज्ञान नाहीये. लता मंगेशकरांसारखी गायिका या जगाच्या पाठीवर जन्माला येणं शक्यच नाहीये. पण जेवढं गोड गाणं होतं त्या मायमाऊलीचं तेवढं सुंदर रूप नव्हतं बरं त्या मायमाऊलीचं. देवानं प्रत्येकाला जर परिपूर्ण केलं असतं तर देवाची किंमत नसती राहिली. म्हणून देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी अपूर्ण आहे. पहा ना तुम्ही, ज्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे त्याला वारसदार नाही. जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे, जेवढे काही दिग्गज पुढारी आहे, अख्खा महाराष्ट्र बसून खाईल एवढी प्रॉपर्टी ज्या लोकांकडे, त्यांना कोणालाच पोर नाही, प्रत्येकाला पोरी आहे. पैसा भरपूर आहे पण वारसदार नाही. आणि तुम्ही बघा ना, काही काही भिकारी सकाळी खाल्लं की संध्याकाळचा मेळ नाही, आणि त्या भिकाऱ्याला वर्षाल एक लेकरू पोरबी असे गुडगुडीत ना, त्यांना कोरोना होत ना, त्यांना डेंग्यू, डेंग्यूचं मच्छर त्याला चावताना 10 वेळेस विचार करतो, याला जर मी चावलं तर मला सुद्धा डेंग्यू होईल, त्याच्यामुळे डेंग्यूचं मच्छर सुद्धा चावत नाही. विशेष आहे ना, 50-50 मजल्यावर असणाऱ्या काचाच्या घरात लोकांना डेंग्यू होतो, आणि काही काही नाली झोपून त्यांना मच्छर चावत नाही. ही चमत्कार नाही, ही देवाची शक्ती आहे. काही काहीला संपत्ती भरपूर दिली पण शारीरिक सुख अजिबात नहीं. काही काही लोकांच्या घरी गेलं ना तर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात, एका वाटीत एकदा हात घातला की जेवेपर्यंत दुसऱ्या वाटीचा नंबर येत नाही. मग खरं सांगा, एवढं जेवायला असतं आमच्या ताटा शेजारी त्याचा घरमालक बसला असतो, त्याच्या ताटामध्ये 2 पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर, नुसतं टुळटुळ आपल्या ताटाकडे पाव. आपण म्हणा साहेब घ्या ना, ते म्हणतात छे छे जमत नाही. अहो घ्या ना बासुंदी, छे छे जमत नाही, डॉक्टरनी फक्त गोळ्याच खायच्या सांगितलेल्या आहे. संपत्ती भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही. काही काहीकडे शारीरिक सुख आहे तर संपत्ती नाहीये, काही काहीकडे संपत्ती आहे तर शारीरिक सुख नाहीये. पूर्वी 50 वर्षापूर्वी लोक कौलारू घरात राहत होते, एकदम छोटंसं घर होतं पण त्या घरामध्ये 20-20, 30-30 लोक ऍडजस्ट होते. आज काही काही लोकांचे बंगले पाहिले की महाराज हवेली आहे, 50-50 कोटी रुपये बंगल्यासाठी खर्च करतात, पण घरात दोघ जण आहे, विठ्ठल रुक्मिणी, ते याच्या तोंडाकडे पाहत आणि हे तिच्या तोंडाकडे पाहत, चहा पाजायला सुद्धा घरात लेकरू नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने अपेक्षा देवाकून करा. का तोची एक दान, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी त्याच्याकून अपेक्षा करा. निश्चित तो तुमचा जगाचा मालक तुम्हाला संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. फक्त ओझ त्याच्यावर टाका आणि एकदा म्हणा त्याला ना.

एकदा म्हणावं लागल ना, देवा माझी तोडकी मोडकी नाव तू एकदा किनाऱ्याला घेऊन जाय, निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिल तीराला नेईल. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन.

ज्या संसाराला तुम्ही माझं म्हणताय, ज्या मित्य असणाऱ्या गोष्टीला तुम्ही माझं म्हणतायत, एकदा फक्त भगवंता समोर जा, दरवाजा बंद करा आणि दोन अश्रू त्याच्या समोर ढाळा आणि त्याला फक्त एकदा जीवनामध्ये म्हणा देव

बस संप्रेज जबाबदारी मार शबरी अहिल्या गणिका नारी. अरे आजा मेळ्याला नेण्यासाठी ये मालाय. लेकरू खेळत होतं म्हणून लेकराला आवाज आला, नारायणा ए नारायणा धाव. देवाची नाही सेवा केली, कोणाला आवाज आला होता पोराला, तरी सुद्धा जगाच्या मालकाने त्याचा काय केला, स्वीकार केला. मी खरं सांगू का, देवाचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा, देव तुमचा उद्धार करणार. म्हणजे सोपं उदाहरण सांगतो, पेडा हसत हसत खा पेडा गोडचे, पेडा रडत रडत खा पेडा गोडचे, आणि पेडा झोपेत खाल्ल्यावर कसा लागतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही सहज. जरी कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता. तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करा, निश्चित देव तुम्हाला फलश्रुती दिल्याशिवाय राहणार नाही. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या आलेल्या मायमावल्यानो इकडं पहा, लक्ष द्या माझ्याकडे. एखादी तरी बिचारी अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. तुमच्या गावात एकही माणूस दारू पित नाही बाबा? बाबा आप्पा राष्ट्रपती पुरस्कार भेटला पाहिजे तुमच्या गावाला, एक दारू पित नाही. नका हात वर करू नका, माझं ऐकसाल, बावळेपणा करायला जासाल, मी कीर्तन संपलं निघून जाईल, ते तुम्हाला हानत आणत घरी नेईल. अजिबात हात वर करायचा. मग ऐका ना मायानो, मी काशीगिरी बाबाच्या दरबारामध्ये तुम्हाला, मी काही छू छावाला बाबा नाही, फक्त ऐका. एखादी तरी मायमावली इथं असं असेल की तिचा नवरा दारू पित असेल, तुम्हालाही वाटतं की तुमच्या नवऱ्याने दारू सोडो वाटती ना, माना सुद्धा नका आलो. मी मानसशास्त्राचा तज्ञ, कोणत्या बाईचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले की उधार परत देत नाही, चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस कुचकाय, चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस हलकट आहे, चेहरा येऊन कळत ना. आता दररोज माणसाचाच अभ्यास चाललाय. मग तुमच्या नवऱ्याने दारू सोडा वाटतील तुम्हाला, मग मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. काही काही तर माय मावले म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले, आणि मंत्र दिला रामकृष्ण. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायानो. किती वेळ लागतो? त्या 1 तासामध्ये तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. उद्यापासून करून तर बघा, 1 रुपया ऍडव्हान्स घेत नाही मी. स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं माया. किती वेळेस होत? किती? 5000 वेळेस. किती? मग सकाळचं 5000 स्वयंपाक तुम्हाला दोन टाइम करावा लागतो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000, नामस्मरण किती झालं? किती झालं? 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार आणि तो प्रसाद तयार होईल महाराज. काय होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. त्यान जर नाही दारू सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून दे, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. कशामध्ये? नाम घेता वाया गेला म्हणायचा कोणी ऐकी येला. जुने लोक म्हणतात ना, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठत? अरे मग गायीचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. माझ्या देवाचं केलेलं चिंतन कधीच वाया जाऊ शकत नाही. म्हणून अपेक्षा करत असताना दुसऱ्या कोण नका करू, देवाकडून करा. देव सांगतात ए याल तरी या रे. देवाच्या भाषेमध्ये संताच्या भाषेमध्ये थोडं वेगळं आहे. संत सांगतात लागून या पाया, संत विनवणी करतात, देव विनवणी नाही करत. ए गरज असेल तर माझ्या पाठी मागया, आणि तुम्ही जर माझ्या पाठी मागा आले तर तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी कशा होईल, एकदम सुखी होईल. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला अपेक्षा राहणार नाही.

जे जया पाहिजे ते पुरे म्हणजे कंटाळा येऊस तर घ्या, फक्त शरण कोणाला जा, देवाला जा. जात असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. शेवटी तुकोबराय सांगतात, मानवी देहाला जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर तो आनंद साठवण्यासाठी पहिलं जे आपल्या अंतकरणामध्ये जे काम क्रोध लोभ विकार आहे, ते तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे. काल्याचं कीर्तन, काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं असतं तरी काय हो, महाराजांनी यायचं, दोन तास तुम्हाला घुमवायचं, दही हंडी फोडायची, तुम्ही मस्त पोट भरपुरी भाजी खायची, बुंदी खायची, घरी निघून जायचं, अजिबात नाहीये. काला या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा काळजावर माझा. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातला भेद मत्सर सगळ्या गोष्टी नष्ट करून, वयस्कर तरुण माता मावल्या सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे. एक सांगू महाराज तुम्हाला, राजकारण संपवण्यासाठी कीर्तन आहे, राजकारण संपवण्यासाठी सप्त आहे, आणि सप्त्यात जर राजकारण होत असेल तर सप्ता न केलेला बरा महाराज. बाकीच्या ठिकाणी केलेलं पाप तुमचं या ठिकाणी धुवून जातं, पण इथं केलेलं पाप तुम्ही कुठं धुणार हा मोठा प्रश्न आहे. अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भवती, अनेक ठिकाणी केलेलं पाप तीर्थाच्या ठिकाणी धुवून जाईल, पण तीर्थाच्या ठिकाणी केलेले कुठं आणि कुठं धुणार आहे तुम्ही. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, जीवनामध्ये काहीतरी चेंजेस झालं पाहिजे ना. चेंजेस म्हणजे काय, इथं आल्यानंतर लोकांना शेपटी थोडे येतात काही, अजिबात नाही. शिंग येतात का? नाही नाही नाही. लोक म्हणतात, महाराज पूर्वी मी खूप मांसाहार करायचो, खूप दारू प्यायचो, पण त्या महाराजाचं कीर्तन ऐकल्यापासून मी आज गळ्यामध्ये काय घातली, माळ घातली. आळंदीला दर्शनाला जातोय, पंढरपूरला दर्शनाला जातो, माणूस फक्त सुधरू शकतो याच व्यासपीठावर, नाही तर बाकीच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला भेदभाव नष्ट करून, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार, न लगे चिंता न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. अरे महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी नष्ट केला असेल तर तो ज्ञानोबराधिक सर्व साधू संत मंडळींनी केलेला आहे. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे, पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोख उभरायचं घ्यावं लागतं, आज जातीवाद थोडा आहे. दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं, पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा, एका वेश्येची मुलगी आहे. वारकरी संप्रदाय जर वेश्येच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालतो तो वारकरी संप्रदाय जातीवाद कधीच करत नाही. याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय ऐसा, इथं फक्त तुमच्या प्रेमाचा विचार केला जातो, इथं फक्त तुमच्या भावनेचा विचार केला जातो. नाथ भागवतामध्ये खूप गोड ओवी नाथ बाबा सांग

वानर येऊनी मध्ये जन्मालेले हनुमंतराया तरी सुद्धा भक्ती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला तो फक्त आणि फक्त कशामुळं, प्रेमामुळं, भक्तीमुळं. म्हणून सर्वांना माझी विनंती, तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटी, आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी. भगवंतानी अनेक प्रकारच्या घोड्या केल्या, सगळ्या गोकुळामध्ये कुजबूज झाली. काय झालं, जेव्हापासून हे पोरग जन्माला आलं तेव्हापासून खोड्या वाढल्या, 10-12 गवळणी एकत्रित झाल्या आणि यशोदेकडे गेल्या. यशोदे तुझ्या पोराला समजून सांग, रात्री आमच्या घरी येतो बरं, खाय नका पण त्या दुधाची नासुडी करत. जगातली कोणतीच माया शिनी की त्या मायाला आपल्या पोराचे गुन्हे खरे वाटेल. यशोदे त्या गवळणीला सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे

गवळणीवर खवळल्या, 10-5 गवळणी परत गेल्या. वार क्रमांक 4 मध्ये गवळण राहत होते, तिचं नाव मनकर्ण होतं. का गय गेल्या होत्या ना यशोदेकड, परत का आल्या? बाई भगवानने सांगायला गेलो पण त्याची आई आम्हालाच खवळायला लागली, कारण आमच्याजवळ सबूत नव्हतं. आणि माझ्या घरी या पकडते यशोदेकड घेऊन जाते. आणि ज्या गोष्टीला देवाला चॅलेंज केली ती गोष्ट करायला देवाला खूप आवडतो. फोन केला, पेंद्या किती नंबर घर रे? घर नंबर 120. चाल तुझ्या मायकड, काल तर तुझी माय मोठी म्हणत होती. चाल तुझ्या आईकड, फर फर फर फर फर फर फर फर ओढत घेऊन चालली. मेन चौकात गेल्यानंतर देव म्हणे, काग एक तास झाला, एकच हात धरला, जरा दुसरा हात धर की. दुसरा हात धरूस तर देवान तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. देव गेलं पळून. आता ही बघायची त्यावेळेस तिला दिसायचा देव, आणि गावातले लोक बघायचे त्यावेळेस गावातल्या लोकांना दिसायचा हिचा नवरा. लोक म्हणे, बाई का पागल झाली का काय झाली, नवरा वडत घेऊन चालली. थै थै थै थै करत यशोदेकडे गेली. ए यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग. ए यशोदे दारुगड. यशोदा मंथन करत होते, भगवान परमात्मा खेळत होते. आई मी येऊ का ग? यशोदेनं भगवंताला कडेवर घेतलं आणि दार उघडलं. यशोदेच्या कडेवर कृष्ण पाहिल्यानंतर तिला घामच आला. बाई येशोदेच्या जर कडेवर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे? खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. अगं म्हणे, एक तासापासून तुझ्या सोबत, तुला कळतं का? ही तर विचार करायला लागले, हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, नवरा झालाच कसा? देवान सांगितलं याच्यानंतर जर धमकी देशील आता तरी नवरा झालो, पुढच्या वेळेस तुझा अजून सासरा होईल. माझ्या नादी लागायचं, किती वर्णन करायचं महाराज. दुसरी

अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि त्या गावामध्ये एक तोत्री गवळण होती. कोणती होती? बरोबर कीर्तन संपायच्या टायमाला आली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली, काय सांगू काय सांगू, नको करू, काहीच खाल्लेलं नाही, भूक लागली, उरक उशीर व्हायला लागला. जात होते यमुना पानिया, वाते तभेतला थावला, सावळा नाही थावला. दोईवल तोपी मयूल पुछा, चिन खांद्यावली कामला. अगं माझं लेकरू ग, मी मेकअप केला, ऐक नाही शोध त्यानं काय केलं. तेने

पोरगा म्हणतात ते खोटं नाही, आपलं पोरग बावळ ठीक. आणि पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापाकडे दोनच पर्याय, एक तर त्याला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकायचं, एक नाही तर त्याला हॉस्टेलला टाकायचं, दोन. कारण आळंदीला जाणारा बहुतांशी माल बहुतांशी चायनाचाच आहे, चांगला माल आळंदीला कसा जाईल महाराज. एखाद्या पोराला 12वी सायन्स मध्ये 99% पडले आणि त्याच्या बापाने त्याला आळंदीला पाठवलं असं कधीच होत नाही महाराज. त्याला आयएएस आयपीएस त्याला एमपीएससी यूपीएससी त्याला एमबीबीएस एमडी. आमच्याकडे सगळा बेकार माल आहे हो, जे गावात कोणाच्याच कामी नाही ते आळंदीला. काय ताकद असेल ज्ञानोबरायची कोणी विशेष आहे ना महाराज. अरे चांगल्याला तर कोणी जवळ करतं महाराज, चांगल्याला कोणीही जवळ करतं, पण ज्याला काहीच येत नाही त्याला जवळ करणारी जगातली पहिली माय म्हणजे माऊली महाराज. खरं सांगतो तुम्हाला, सगळे अनेक जातीचे अनेक प्रकारचे अनेक मुलं आळंदीला जाऊ द्या, काय त्या युनिव्हर्सिटीमध्ये ताकद असेल, काय ज्ञानोबरायच्या विद्यापीठामध्ये ताकद असेल. किती बावळट पोरग नेऊन घाला, 4 वर्ष सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अध्ययन करून ज्यावेळेस तो समाजात धर्माचा प्रचार करतो ना, तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही, एवढं सुंदर कीर्तन करतो. ही त्याची बुद्धी नाही, ज्ञानोबरायने त्याच्यावर केलेली कृपा आहे. मी तर नेहमीच सांगत असतो महाराज, फक्त कृपा ज्ञानोबरायची झाली पाहिजेत गड्यांना, बाकी तुम्हाला कोणाचीच गरज नाहीये. देवाने एकदा हाती घेतलं ना, देव सखा जरी जगाव घे कृपा करी, सर्वांवर कशी कृपा होईल. मी तर नेहमीच सांगत असतो, आपण जे 2-3 अभंगावर कीर्तन करतो, आपण जे 2-4 बोल वाजवतो, आपण जे 2-4 चाली म्हणतो, असं समजा ज्ञानोबरायने ज्ञानोबरायच्या मधुकरीतून दिलेला तुम्हाला हा प्रसादच आहे. नाही तर काही काही नाही, 4-4 पखवाज ऐकले नाही जमला बरं पखवाज त्यांना आप्पा, काही काही 2-2 पेट्या मोडल्या त्यांचा स्वर कीर्तनात लागला, काही काही मेले महाराज पण त्यांना 2 शब्द बोलता नाही आले. हे जे चाललंय ते फक्त ज्ञानोबरायच्या कृपेनं तुकोबरायच्या कृपेनंच चाललंय असं जर तुम्ही म्हणले तर निश्चित महाराज देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर दिन ओळखला आता पोरग घरी ठेवून फायदा नाही. गाई

प्रकारचे खेळ खेळले, गोपाळ थकले. चला वळू गाई पैसा बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वन वन पायी पिटी झाला क्षण. भगवंताने सर्वांच्या शुदोरे एकत्रित केला आणि पहिला काला भगवंताने यमुनेच्या किनारी केला, त्याचं वर्णन शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला दशमस्कंदामध्ये सांगतात. ऐका, बिवरत वेनुम जठर पडयो शृंगवेत्रे चे कक्षे, वामे पानमशलकवलम तत्फलांगिलिषु, तिष्ठन मध्ये सोपरी सुरयो हा जयन.

श्रोते हो, आता सगळे वारकरी, सगळे विठ्ठल भक्त हे पंढरपूरला निघालेले आहेत, कारण विठुरायांना त्यांना भेटायचंय. विठुरायांना भेटण्याची आस, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे सगळं त्यांच्या मनात चालू आहे. म्हणून फक्त विठ्ठलाच्या जयघोषात विठ्ठलाचं नामस्मरण करत सगळे वारकरी ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आता पंढरीकडे निघालेत. आणि आषाढी एकादशीला त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मंडई आषाढी एकादशी निमित्त आताच आपण ऐकलत ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा भाग दुसरा. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात नाद कीर्तनाचा या आपल्या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

कुमंत्र खाटल्यावर नको मला द्या वाटते नको नको नको मला द्या वाटते तुझं भाकार तो भाई।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

रसिकहो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा माझा आणि सर्वांचा.

घर मधी दोघजन गोकुळ फुलवूया, दोघांच्या घराण्याचा झोपाळा झुलवूया, राणीला पेंग आली राजा विजयला गजिंगला।

0: बांधी न ग बंगला ग बंगला
1: नमस्कार, मी रेणू पेमगिरीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8 वाजलात आणि मंडळी आज थोडं उशिराच आली आहे ना तुम्हाला भेटायला. काय झालं ना, तब्येत बरी नसल्यामुळे कालही येऊ शकले नाही आणि आजही थोडा उशीर झाला, त्यामुळे हे ऊन पाऊस हे वातावरण थोडीशी काळजी घ्या स्वतःची. चला तर जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. आज आहे मंगळवार आणि 14 जुलै 2026 याची तारीख आहे. तर मंडळी, आजच्याच दिवशी 1942 काँग्रेसच्या वर्धा अधिवेशनात भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा गांधींना ब्रिटनपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम करण्यास अधिकृत केलं. 1958 इराकमध्ये राजशाही विरुद्ध उठाव, अब्दुल करीम कासम सत्तेत होते. 1960 जेन गुडाल यांनी चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी टांझानियामधील एका अभयारण्यात प्रवेश केला. त्यांनी 45 संशोधन केलं. 1969 अमेरिकेनं चलनातून $500, $1,000, $5,000 आणि $10,000 नोटा काढून घेतल्या. 1976 कॅनडामध्ये मृत्यूदंडावर बंदी घालण्यात आली. 2003 संदीप चंदा यांना जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून ग्रँड मास्टर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2013 पोस्टल विभागाची 160 जुनी तार जी आहे ती सेवा बंद करण्यात आली. तर मंडळी, आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आताच आपण छान आजचे जे दिनविशेष आहेत ते जाणून घेतलेत, अशाच गप्पा आपण मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8:07 झालेत आणि छान मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि सकाळच्या दिवसाची किंवा सकाळची सुरुवात, दिवसाची सुरुवात छान पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. घरी रांडा पोरे मारती उपवासी, सांगे लोकांपासी थोरपण. नेऊनिया घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाय चुकाऊनी. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे, ठकावे हे जन तैसे नव्हे. याचा अर्थ असा, समाजात काही लोक असे असतात की घरात बायका पोर उपाशी असतात, पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात. कुणी खरंच त्यांच्या घरी येतो म्हटला तर ते तोंड चुकवतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहोत. आम्ही मात्र तसे दांभिक नाही. तर मंडळी, हा होता आजचा अभंग. त्याचा अर्थ खरे मंडळी, काही माणसं असेही असतात आणि असं करणं चुकीचं आहे. तर आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी आटा पिटा?

मॉर्निंग, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळच्या 8:12 झालेत मंडळी. ऐकूयात आकाशवाणी म्हणजेच आपल्या इथे घडलेल्या महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. आकाशवाणीचं बातमीपत्र आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत, पण आता काल म्हणजेच 13 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी ऐकूयात. अयोध्येनंतर आता बद्रीनाथमध्येही देणगीची चोरी झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी SIT स्थापना केली असून SIT समितीचे अध्यक्ष आणि खासगी सचिवांना ताब्यात घेतलंय. तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर राष्ट्रपती काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंग यांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवणाऱ्या पुरुषांकडून रक्कम परत मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे आणि या दुर्दैवी घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काल ते नगर शहरात बैठकीसाठी आले. त्यांच्या समोर निदर्शनं करण्यासाठी जमलेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं. तर मंडळी, हे होते कालचे दिनविशेष म्हणजेच महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

कोणी डोस घेतो बघा, कोणी टाळ घेतो बघा, कोणी डोस घेतो बघा, कोणी टाळ घेतो बघा, कोणी डोस घेतो बघा, कोणी टाळ घेतो बघा, कोणी डोस घेतो बघा, कोणी टाळ घेतो बघा, कोणी डोस घेतो बघा, कोणी टाळ घेतो बघा, कोणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंग डिचांग डांग चिंग.

बारी गाढ हो जमती बारा अन्नाचा व डांचिंग दिचा म्हणती इनपुट असला का पोरा अन्नाचा व डांचिंग दिचा म्हणती इनपुट असला का पोरा.

सतुन झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा मरा असं ऐकून डोसक उठ शान्या

सकाळचे 8:18 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आज सकाळी मी येत होते ना तेव्हाच इतकं सुंदर वाटलं ना, कारण मी सकाळी घरातून निघाले आणि मला घरातून निघाल्यानंतर रिक्षा पकडावी लागते आणि त्यानंतर मी रेडिओ मध्ये येते. मी जेव्हा बाहेर पडले मी छान आवरलं आणि बाहेर पडले तर छान वातावरण होतं आणि आज थोडासा उशीर झाल्यामुळे ऊन होतच, पण मी जेव्हा बाहेर आले रस्त्याला लागले आणि रस्त्याला मला रिक्षा जिथे मिळते तिथे मी माझ्या स्टॉपला थांबते, तिथे थांबले आणि इतकं गोड कानावर ऐकायला आलं विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण, वीणाचा आवाज होता त्यासोबत, वारकरी होते, इतकं सुंदर वाटलं ना. मला तो मोह आवरला नाही, मी थोडा वेळ त्यांच्यासोबत चालले, त्यांच्याशी बोलले आणि व्हिडिओ देखील काढला. म्हणजे किती सुंदर वातावरण आहे ना सध्या, म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जात असाल तर तुमच्या लक्षात येतं की वारकरी जे आहेत ना ते अगदीच आनंदात. म्हणजे मी टेन्शनमध्ये होते की मला लवकर यायचं आहे, मला उशीर झाला आहे, मी पोहोचेल की नाही, या सगळ्या गडबडीत मी होते. त्यांच्या चेहऱ्यावर कसलंही टेन्शन नव्हतं, कसलंही गोंधळ नव्हतं, कसलाही थकवा नव्हता. ते दिवस रात्र चालतायत, रात्रीचा आराम करतात, पण बऱ्याचदा पहाटेच उठून ते परत प्रवासाला लागतात, पण कसलाही थकवा चेहऱ्यावर नव्हता, आनंद होता आणि डोळ्यात विठुरायांना भेटण्याची आस होती. हे दृश्य पाहून इतकं सुंदर वाटलं ना, मला असं वाटलं यार आपण कुठे जगतोय आणि हे कुठे जगतात. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतोय, छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतोय, पण ते एकदम छान आणि त्यासोबत छान गाणी होते, विठुराय होते आणि सोबत त्यांच्या देखील विठुराय चालतायत की काय हा प्रश्न मला पडला. एवढं छान ते वातावरण होतं आणि आत्ता सध्या तेच वातावरण आहे, कारण आता आषाढी एकादशी जवळ येते. 25 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि याच निमित्त सगळे वारकरी हे पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत, पांडुरंग पांडुरंग करत. त्या सगळ्या वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची वारी, त्यांची दिंडी ही सफल हो आणि असंच आनंदात हो अशी आपण विठ्ठलाकडेच प्रार्थना करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा जय हरी विठ्ठल.

0: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.
1: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आता सध्या आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सगळ्या ज्या वाऱ्या आहेत, सगळ्या ज्या दिंड्या आहेत, त्या आता पंढरपूरकडे निघालेल्या आहेत बरं का. आणि याच आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त पाथर्डी शहरातील कसबा पेठेतील संतश्रेष्ठ श्री सातवा महाराज मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचं सोमवारी म्हणजे कालच भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय. गेल्या 23 वर्षांपासून कसबा पेठेतील संतश्रेष्ठ श्री सातवा महाराज मंदिर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी काढण्यासाठी परंपरा अखंडपणे सुरू असून यंदाही हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. तर मंडळी, या दिंडीला देखील खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. तुमचा सकाळचे 8:31 झालेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यातील रेशन वितरण व्यवस्था जी आहे ना, ती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय बरं का. यापुढे पारंपरिक कागदी रेशन कार्डाच्या जागी QR कोड असलेलं स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहेत आणि यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली असून ही नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्यानं राज्यभर लागू केली जाणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपण कागदी रेशन कार्डला रामराम करणार आहोत आणि एक वेगळं छान QR कोड असणारं रेशन कार्ड आपल्याला मिळणार आहे, जे आपलं छोटं आधार कार्ड आपण जे करून घेतो त्यासारखं असेल, जसं आपलं पॅन कार्ड असतं ना त्यासारखं असणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:36 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्जा कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता ना आपण सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत किंवा सगळ्या महिला आहेत ना, त्यांचं लक्ष एकीकडेच असतं, लाडकी बहिणीकडे. आणि तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे आता सध्या सगळ्यात प्रसिद्ध आहे. आणि अशातच आता लाडकी बहिणी योजनेत राज्यभर करण्यात आलेल्या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. सरकारी मोहिमेनुसार किंवा सरकारी माहितीनुसार सुमारे 92 लाख लाभार्थी योजनेतून कमी करण्यात आले आहेत. आणि पडताळणीआधी लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2.23 कोटी होती. आता या योजनेत 1.5 कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. पण मंडळी, म्हणजे बऱ्याच महिलांशी याबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा असं लक्षात येतं की ज्यांना खरंच गरज आहे ना, तर त्यांचा विचार केला जात नाहीये आणि त्यांना हा लाभ मिळत नाहीये. तर मी सरकारला एकच विनंती करेल की आपण वगळतो आहोत, पण त्यामध्ये ज्या महिलांना खरंच गरज आहे ना त्या वगळू नका तुम्ही. म्हणजे सरकारकडून काय होतं, ज्यांना खरंच गरज आहे त्या वगळल्या जात आहेत आणि ज्यांना गरज नाही आहे त्या तशाच राहत आहेत. तर या गोष्टींचा सगळ्यात चेक करून सरकारनं हे करावं असं मला आणि इतर महिलांना देखील वाटतंय. तर जर महिला मैत्रिणी यावर सहमत असेल तर नक्की कळवा 90113 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:39 झालेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहितीये का, अनुसूचित जातीच्या तरुण तरुणींना उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनं म्हणजेच बार्टीनं राज्यभरात मोफत 50 प्रगत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आणि जनरेटिव्ह AI तसंच सायबर सुरक्षा, मशीन लर्निंग, ई व्हेकल प्रोडक्ट डिझाईन, फिटनेक ऑपरेशन्स यांसारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अनुसूचित जमातीच्या तरुण तरुणींना उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं असे अभ्यासक्रम घेतले जात आहेत आणि यामध्ये 50 मोफत कौशल्य अभ्यासक्रम सुरू आहेत जे खूप महत्वाचे आहेत. आणि 16 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे, तो देखील ऑनलाईन असणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडई. सकाळच्या 8:44 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्यासोबत. मंडई, आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्यसाखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग 3 रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या दोन टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फुकवाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: सकाळचे 9 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग

सगळीकडचं वातावरण भक्तिमय प्रसन्न झालेलं आहे. टाळ मृदुंगाचा आवाज, विणेचा आवाज, तसंच विठ्ठल विठ्ठल नामाचा आवाज, हे सगळं खूप छान वाटतंय. आणि ही मंडई सध्या म्हणजे गॅस गॅस खूप म्हणजे गॅस सिलेंडरचं कधी कमी होतोय भाव तर कधी वाढतोय, यामुळे खूप जास्त तफावत चालली आहे. छोटे व्यावसायिक, लहान फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक, प्रवासी, मजूर यांच्यासाठी सोयीचा ठरले असला ठरेल असा 10 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर जो आता लवकरच येणार आहे. आणि इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांकडून हा सिलेंडर आणला जाणार आहे. सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो, 2 किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. यातील 19 किलोचा गॅस सिलेंडर हाताळणं अवघड जातं आणि इतर 2 छोटे पडतात, त्यामुळे 10 किलोचा सिलेंडर सर्वांना सोयीचा ठरू शकतोय. तर म्हणजे याच पार्श्वभूमीवर जिथे गॅस महागतोय, स्वस्त होतोय, गॅसबद्दल वेगवेगळ्या चर्चा होतात, तिथे आता 10 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर लवकरच येणार आहे जो सगळ्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आता सगळीकडे ना वारीचे दिवस आहेत, आषाढी एकादशी जवळ येते, त्यामुळे सगळे वारकरी सगळे भक्तजन जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेत. आणि नुकताच आपल्या अहिल्यानगर मध्ये धुळ्याची एक वारी आली आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. जय हरी.
1: जय हरी.
0: तर माऊली, तुमची वारी ही कुठून आली?
1: श्री सद्गुरू एकनाथ महाराज संस्थान रानमाळा तालुका जिल्हा धुळे येथून ही श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी वारी निघालेले. ही वारीची सुरुवात सन 1995 पासून सुरू होऊन सनी आज 31 वर्ष पूर्ण होत आहे. ही वारी सुरू करीत असताना आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज आठोळे यांनी या वारीला 95 साली सुरुवात केली असून आता जवळजवळ आम्हाला 31 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आमचा उद्देश सर्व समाज एकत्र यावा, वारकरी संप्रदाय वाढवावा आणि सर्व गोरगरीब आणि अज्ञानी लोकांना सज्ञान करावं, या एकमेव ज्ञानेश्वर माऊलीच्या उद्देशाप्रमाणे. कारण ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी 18 पगड जातींना एकत्र वाळवंटामध्ये एका झेंड्याखाली आणलं, सर्व एकोपानी नाद होते, जाती धर्म जात धर्म पंथ रहित असा जो पंथ स्थापन केला तो म्हणजे वारकरी पंथ. कारण वारकरी पंथामध्ये जाती धर्माला स्थान नाही, कारण वारकरी पंथामध्ये सर्व प्रकारचे सर्व जातीचे सर्व संत आहेत. चांभारापासून हरिजनापासून तर कबीर मोमीन इथपर्यंत ज्ञानोबा तुकोबा तुमचे म्हणजे सर्व जातीतले ब्राह्मण सर्व जातीतल्या संतांना एकाच कुंभार असे अनेक प्रकारचे आपल्याला सांगता येईल. 18 पगड जातीचे लोक एकत्र करून त्यांनी वारकरी संप्रदाय हा चालू केला आणि ह्याचा परिणाम असा आहे जाती जातीत एकोपाव निर्माण होणे, आपले परमार्थिक प्रगती होत असताना संसारिकसुद्धा आपल्याला एक सुख समाधान मिळतं. कारण 11 महिने आपण संसारिक काम करत धंदा करीत असताना जो माणसाला शीन येतो तो शीन घालवण्यासाठी ही एक महिन्याची पंढरीची वारी ही नवीन ऊर्जा देऊन पुढील वाटचालीस आम्हाला ऊर्जा मिळते. म्हणून ही पंढरीची वारी आम्हाला वेद लागतात. आता पंढरीची वारी जवळ आली, पंढरीची वारी जवळ आहे, असे करत करत करत आम्ही धुळे ते पंढरपूरला जात असताना आम्हाला आमचे जे ठिकाणं आहेत फक्त मुक्कामाचे सांगतो मी, प्रथम आर्वी पूर दरेगाव कवळाने जळगाव सोंडी सटवाई नाला मनमाड सावरगाव येवला कोपरगाव शिर्डी बाबळेश्वर गुहा नांदगाव येळत सावेडी अहिल्यानगर वाळुंज गोगरगाव मुळेवाडी बेंदवस्ती पांडववस्ती कर्जत खातगाव पिंपळवाडी फाटा करमाळा जिहूर कंदर परिते आजते आणि पंढरपूर अशा प्रकारे एकंदर आमचे जवळजवळ रस्त्याने 24 मुक्काम होऊन 25वा मुक्कामाला अष्टमीला आम्ही पंढरपूर या ठिकाणी पोहोचत असतो. आणि पंढरपूरला आम्ही 4 दिवस राहून नंतर आम्ही द्वादशीचं पारणं सोडल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असतो.
0: माऊली, तुमचं नाव काय?
1: जयराम सीताराम खर्चे, अध्यक्ष श्री सद्गुरू एकनाथ महाराज सेवा मंडळ रानमाळा तालुका जिल्हा धुळे. त्याचप्रमाणे श्री सद्गुरू एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचा अध्यक्षपदसुद्धा माझ्याकडेच आहे आणि येण्याप्रमाणे असे.
0: आणि बाबा, तुम्ही किती वर्षापासून या दिंडीत येतात तुम्ही स्वतः?
1: मी स्वतः 14 ही माझी 14वी वारी आहे, माझी स्वतःची 14वी वारी.
0: तुम्हाला कशी गोडी निर्माण झाली वारी येण्याची?
1: गोडी निर्माण वारी येण्याची झाल्या मुळातच 1972 शाळा सोडल्यानंतर मी ह्या परमार्थिक भजन मंडळामध्ये दाखल झालो आणि ते भजनाच्या निमित्ताने मला जी गोडी लागली ते गोडी लागल्यानंतर आम्ही संपूर्ण आमचं 50-55 लोकांचं भजन मंडळ होतं रानमाळ्याला आणि त्या माध्यमातून आम्हाला अखंड गोडी लागत राहिली आणि आमच्या भजन मंडळांनीच ही चालू केली वारी. मग परंपरेने आमचे जे प्रमुख पुरुषोत्तम महाराज होते ते आजारी पडून नंतर कालानंतर ते आपल्यातून निघून गेले आणि त्यांनीच ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. ते आजपर्यंत श्री सद्गुरू एकनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड चालू आहे आणि चालूच राहील.
0: खरं म्हणजे बाबा तुम्ही धुळ्यावरून पंढरपूरकडे चालत जाता, चालणं काही सोपं नाही आहे, पण डोक्यात एकच असतं विठ्ठलाचं नाम आणि विठ्ठलाला भेटण्याची इच्छा, तर कसं वाटतं?
1: एकदम चांगलं होतं. मी या 14 वर्षामध्ये अजून 14 मिनिटंसुद्धा गाडीत बसलेलो नाही.
0: अरे
1: वा, अखंड पायी चालतो. आता मी आता आजच्या घडीला मी 9 मार्चला आयुष्यमध्ये होतो 5-6 दिवस, तरी मी आज सुद्धा पायी चालतोय. आज इन गाडीत बसलो मी, अहिल्यानगरला पोहोचलोय, तरी अजून धुळे ते अहिल्यानगर एवढ्या काल एवढ्या अंतरात मी आजपर्यंत गाडीत बसलो मी. आणि पांडुरंग मला बसूही देणार नाही, मला आरामशीर घेऊन जाईल.
0: नक्कीच नक्कीच, तुमच्या हाताला पण लागलेलं दिसतंय, तरीही तुमचा उत्साह तितका.
1: कीर्तनामध्येच हाताला लागलेलं आहे, कीर्तनात चक्करून पडलो होतो.
0: अरे
1: कीर्तनामध्ये एकनाथ महाराजच्या श्रेष्ठीला.
0: पांडुरंग आपल्या सोबत आहे, अजून काय पाहिजे? तर आज आपल्या रेडिओ नगरच्या सगळे जे विठ्ठल भक्त आहेत त्यांना काय सांगाल?
1: आपल्या विठ्ठल आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व जनतेला मी एकच आव्हान करू इच्छितो, कारण वारकरी संप्रदायासारखा या जगात दुसरा संप्रदायच नाही. अनेक झेंडे आहेत, झेंडे अनेक आहेत, अनेक झेंडे हिकून तिकून उड्या मारतात, पण एकमेव वारकरी पंथ असा आहे तो कोणात जातही नाही, उलट दुसऱ्यांना आपल्यात घेतो, पण हिकून तिकून उड्या मारत नाही. एकमेव वारकरी पंथच असा आहे की हिकून तिकून उड्या मारत नाही. जो ज्ञानोबा तुकोबांनी जो झेंडा दिला आहे वारकरी पंथाचा, त्या एकाच क्षेत्राखाली आम्ही वावरतो. आणि सर्वांनी ह्याच प्रमाणे जर वावरलेत तर आपल्या देशाची, समाजाची आणि वैयक्तिक स्वतःची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी.
0: आता जो उत्साह आहे तो आजच्या पिढीतही आपल्याला दिसत नाही, तो उत्साह खरंच असाच कायम राहू द्या.
1: आज माझं वय 72 चालू आहे, तरी पायी जातोय.
0: नाही कळतही नाहीये तुमचं वय, तुमचा जो उत्साह आहे ते बघून खरंच असाच ठेवा तुमचा उत्साह, आणि अशीच वारी करत राहा. तुमचे कीर्तन भजन आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच.
2: श्रोते हो, आता वेगवेगळ्या दिंड्या महाराष्ट्र भरातून दिंड्या आता पंढरपूरकडे निघालेल्या आहेत आणि त्या आपल्या अहिल्यानगर शहरातून जातात. त्यांच्याशी आपण साधलेला संवाद आपण असाच ऐकणार आहोत. मात्र आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहिन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

0: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळ्या दिंड्या वारकरी जे आहेत ते पंढरपूरकडे निघालेले आहेत विठुरायाला भेटण्यासाठी. आता त्यांची पायवाट निघालेली आहे. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातून देखील अनेक दिंड्या जातात आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतो. तर नुकतंच धुळ्यातील दिंडी जी आहे ती आपल्या अहिल्यानगरमधील सावेडी इथे थांबली होती, मुक्कामाला होती. त्या दिंडीतील काही वारकऱ्यांशी आपण गप्पा मारलेले आहेत. असेच एक वारकरी आता आपल्या सोबत आहेत.
2: जो काय आपण पंढरपूर भगवान परमेश्वराच्या दर्शनासाठी जात आहोत आणि श्री क्षेत्र रानमाळा या गावाहून हाबोटे पाडवाले सगळे एकनाथ महाराज, एकनाथ बाबा आपल्या गावाला रानमाळा आल्यानंतर आणि रानमाळामध्ये त्यांनी समाधी घेतली. त्याच्या अगोदर त्यांनी 12 वर्षे हाबोटच्या पाडामध्ये तप केलं. तप करून ते त्या गावाला आले. त्या गावात काही दिवस राहिले आणि त्याच गावात गोकुळाष्टमीच्या दिवशी ठीक 10 वाजता ते 10:30 सुमारास त्यांनी स्वतः समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतर गावातील प्रतिष्ठित मंडळांनी काही काळानंतर 1995 पासून पंढरपूर पायी दिंडी 16 पुरुषोत्तम महाराज आठवळे आणि काही गावातील महाराज मंडळी, गोरक्षनाथ महाराज असतील, गणपत बाबा असतील, या सर्व महात्म्यांच्या आशीर्वादातून हा दिंडी 16 चालत आलेला आहे. आणि आजपर्यंत 31 वर्षे झाले. आणि 31 वर्षे झाल्यानंतर आज आम्ही 31व्या वर्षी सावळी या गावात आलो आहेत. आणि ज्या महात्म्यांकडे रात्री जेवण होतं तिथं त्या पाण्या सर्व काही झालेलं आहे. आणि आता पुढचा प्रवास आमचा पंढरपूरकडे निघत आहे.
1: बाबा, तुम्ही किती वर्षापासून या दिंडीमध्ये सहभागी होता?
2: मला 10-15 वर्षे झाले.
1: म्हणजे केव्हा कशी गोडी निर्माण झाली दिंडीत सहभागी होण्याची?
2: आम्ही बाबा ज्या गावाची होती त्याच गावात गावाच्या शेजारी आमच्या जवळचे नातेवाईक आहेत आणि त्या नाते कोळेकर म्हणून त्या बाबांनी आम्हाला बोलवलं. आम्ही त्या दिंडीत जात असतो म्हणून बाबांचं जे गाव होतं कारेगाव, त्या कारेगावचा त्यांचं जन्मस्थान जे होतं त्याच गावाला आम्ही त्या ठिकाणी दिंडीत गेलो. आणि त्या दिंडीत गेल्यानंतर बाबांची काही कृपा असेल, त्यावेळेस यांचा माझा काही संबंध नव्हता. माझं गाव सडगाव आहे पण बाबांच्याच कृपेने, कारण ते त्या गावाले सुद्धा मला कधीच नाही म्हणत होते, बाबा तुम्ही काय आमच्या गावाला या, आमच्या दिंडीत सहभागी राहा असं म्हणत होते. पण त्यांच्याच कृपेने त्याच वर्षी रानमाळ्यातील मंडळी मला चंद्रभागेत स्नान करून आल्यानंतर चंद्रभागेमध्ये सर्वांचं दर्शन झालं. आणि जर्सी त्यांनी मला विनंती केली, बाबा तुम्ही आमच्या दिंडीत या. त्या वर्षापासून मी या दिंडीत सामील झालो आहे. आजपर्यंत दिंडीत चालत आहे, पुढे काय ते ईश्वर जाणो.
1: आणि खरं म्हणजे धुळ्यावरून पंढरपूरकडे जाणं हा रस्ता, हा प्रवास खूप मोठा आहे. पण जेव्हा तुम्ही वारीमध्ये जात असता, पायी जात असता विठ्ठलाकडे, तर मनात काय भावना असते?
2: मनात भावना एकच असते, भगवंताची प्राप्ती व्हावं, भगवंत नामस्मरण करत जावं आणि त्या नामाचा जो आनंद मिळतो इतर सर्वांना देत चालावा हीच आमची भावना असते.
1: आज आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून सगळ्या विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
2: विठ्ठल भक्त आमचा सर्वांना जय हरी सांगायचा. रामकृष्ण हरी, जय
1: हरी. मंडळी, नुकतीच आपल्या अहिल्यानगरमधील सावेडी इथे धुळ्यावरून आलेल्या दिंडीनं मुक्काम केला होता. त्या दिंडीतील वारकऱ्यांशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्यातीलच एक बाबा जे आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मार. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मंडळी. आता सध्या वारीचे दिवस आहेत, आषाढी एकादशी जवळ येते, त्यामुळे सगळे वारकरी पंढरीकडे निघालेले, पंढरपूरकडे निघाले, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला निघालेले आहेत. आणि आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाड्यातील कपिलेश्वर मंदिर जे आहे तिथे देखील अशीच लगबग आज चालू आहे आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आता आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी. नमस्कार सर.
1: रामकृष्ण हरी नमस्कार.
0: सर, खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ही वारी चाललेली आहे, तर काय इतिहास आहे या वारीचा?
1: या वारीला म्हणजे ही सद्गुरु हरिहर महाराज, आपण जे कपिलेश्वर मंदिर आहे त्या कपिलेश्वर मंदिरमध्ये हरिहर महाराज या ठिकाणी मुक्काम करत होते. हरिहर महाराज म्हणजे हे सिद्ध पुरुष, त्यांनी ब्रह्मगिरीवर 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि ब्रह्मगिरी म्हणजे पर्वत त्या ठिकाणी, आणि त्यांचंच अनुकरण करून त्यांना शंकर महाराज जोशी यांनी शिष्यत्व स्वीकारलं होतं. शंकर महाराजांच्या सान्निध्यामध्ये मोकाटे ताई आहेत, ताराबाई मोकाटे यांच्या माध्यमातून आम्ही या दिंडीमध्ये आलो. मी जवळजवळ 36 वर्षापूर्वी ज्यावेळेस शंकर महाराजांच्या सान्निध्यामध्ये आलो, पहिल्या दिंडीच्या वेळेस बैलगाडी असायची, आमचे 25 वारकरी असायचे. त्या बैलगाडीमध्ये राहुटीच्या वरती भांडे वगैरे, आपल्या पराती वगैरे स्वयंपाक बनणारे साहित्य, त्याच्यावरती आम्ही 20-25 असणारे वारकऱ्यांचे साहित्य, आणि त्याच्यावरती महाराज बसून मग ते बैलगाडी जाणार पुढे, मग त्या बैलगाडीच्या मागे आम्ही जायचो. मोठमोठे टप्पे असायचे, त्यावेळेस पाण्याची व्यवस्था नव्हती, बाटल्या वगैरे, 36 वर्षापूर्वी. म्हणजे एखादी आमच्या दिंडीतील महिला 1 किलोमीटर जायची, घेऊन यायची तिथून पाणी. आणि त्याच्यामध्ये दिंडी सोहळ्यामध्ये खेडकर परिवारचे यादवराव खेडकर आणि त्यांच्या पत्नी असायच्या, परत आमच्या आमचे विदादी काका हे पहिल्या वर्षापासनं, आणि मग ती देवारीची सेवा करायची. त्यावेळेस पंक्तीवालेसुद्धा भेटत नसायचे, गोरगरीब शेतकरी वगैरे हे आपले बनवायचे. तिथून सुरू झालेले आज दिंडी, आज या ठिकाणी आलेले की प्रत्येक दिंडीमध्ये आता आचारी झालेला आहे, बैलगाडीच्या जागी ट्रक आलेला आहे आणि पायी आपण पालखी त्याचे रथ आलेले आहेत. तर आजच्या आधुनिक काळामध्ये खूप सुविधा झालेल्या आहेत आणि त्या सुविधा झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, हे बघून खूपच आनंद वाटतो. आजच्या काळामध्ये सुद्धा जे पंढरपूरला 5-10 लाख लोक येणारे, आज वर्षापूर्वीचा आकडा जवळजवळ 25 लाख होता, यावर्षी पंढरपूरचा आकडा कमीत कमी 30 लाख होऊ शकतो. त्यावेळेस सुख सुविधा वाढल्यामुळे आणि एक कोरोनाच्या काळामध्ये खरोखर म्हणजे लोकांना परमेश्वराचा एक भासच झाला की परमेश्वराच्या सोडून, पांडुरंगाच्या सोडून या जागेमध्ये काही नाही. त्यांना ते झाल्यानंतर कोरोना काळामध्ये भक्तीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
0: सर, किती वर्ष झाले या वारीला?
1: या वारीला म्हणजे आता आम्ही नगरची सुरू केली, या वारीला 15 वर्ष झाले, पण यापूर्वी शंकर महाराजांच्या आम्ही दिंडीपासून मला जवळ 36 वर्ष झाले. आणि आम्ही स्वतंत्र दिंडी केल्यानंतर वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या नावाखाली ही रजिस्टर आहे आणि रजिस्टर त्याच्याखाली आम्ही वर्गणी गोळा करतो. आणि दिंडीहून आल्यानंतर आम्ही हा सगळा हिशोब, आपल्याला दिंडीला किती रुपये रक्कम वर्गणी मिळाली, हा सगळा खर्च आम्ही व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे आम्ही नागरिकाला देतो.
0: सर, खरं म्हणजे अनेक वाऱ्या जात असतात, अनेक वाऱ्या तयार होत आहेत, अनेक दिंड्या आहेत, तर आपल्या दिंडीचं वेगळेपण काय?
1: आमच्या दिंडीचं वेगळेपण हे आहे की आमच्या दिंडीचं वेगळेपणचं मुख्य कारण हे आहे की आमच्या दिंडीमध्ये प्रत्येक व्यक्तीस भजन पूजन जरी नसं येत आहे तरी तो सामावून घेतो, आम्ही त्याला समाविष्ट होतो आणि त्याला असं वाटत नाही. आणि ते आल्यानंतर याच्यामध्ये आम्ही वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा म्हणजे त्याला ताण पाडणार नाही देतो. उदाहरणार्थ सगळ्यात आमचं विशिष्ट म्हणजे आम्ही मोबाईल टॉयलेट हे केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतात पण त्यांना ती घाण जर झाली तर ती कोणालाच नको आहे. तर त्या दृष्टीने आम्ही मोबाईल टॉयलेट बनवलं. आमचा एकही वारकरी उघड्यावर शौचालयाला जात नाही आणि त्यामुळं आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुक्कामा जातो त्या ठिकाणी वारकरी आमची वाट पाहत असतात की त्यांना माहिती आहे की वैष्णव जेव्हा भक्त मंडळाची दिंडी ही स्वच्छतेला देते, त्या ठिकाणी एक साधा कागद जरी पडला असेल तर त्याच्यासाठी आम्ही पेड माणसं ठेवलेले आहेत की आपण त्या ठिकाणी करायचं तिथलं. आणि आंघोळीसाठी टँकर स्पेशल आहे, वारकऱ्यांनी कुठेही सोडून जायचं नाही. पूर्वी असं ज्या ठिकाणी पाणी मिळत त्या ठिकाणी रोड सोडून 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर जावं लागत होतं, ते वारकऱ्यांची हुकचूक व्हायची, ती होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांनी आंघोळ करावी म्हणून टँकर पाण्याची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था सगळी वेगळी होती, त्यासाठी रिक्षा आहे, तो आपला जाऊन ज्या ठिकाणी आरोचं पाणी असतं ते आरोचं पाणी घेऊन येतो आणि ते आरोचं पाणी संपल्यानंतर परत आरोचं पाणी आणतो. मग त्याचं तिकडे तेच काम असं झालेलं आहे. आता सुनील आणि ईश्वर आहेत, घोडके सर आहेत, परत ठाकूरजी आहेत, यांनी दिंडी घेऊन यायचं. दिंडी फक्त जण असं प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे की बापू स्वामी आणि पाण्याचं काम करायचं, आचारीचं काम करायचं. द्रविड सरांनी फक्त पूजेचं काम आणि ह्याचं करायचं, भारुडाचं काम करायचं, भजनाला वेगळे. म्हणजे सगळ्यांनी असं कामाचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आता ते महिला मंडळांचं दिलेलं आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जर लोड आला तर सगळ्या आमच्या दिंडीमध्ये सुशिक्षित आणि सदन घरच्या महिला आहेत, पण दिंडीमध्ये जर लोड आला तर सगळ्या महिला आपल्या कामाला येतात, हातातलं काम सोडून पायी पायी 10-20 किलोमीटर चालल्या सुद्धा, थकल्यानंतर सुद्धा ते चपात्या गाठण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी बसतात. हे खूप विशेष आहे, कोणाला सांगावं लागत नाही.
0: आणि सर, खरं म्हणजे हे झालं दिंडीचं मॅनेजमेंट, दिंडीच्या सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला कशी गोडी निर्माण झाली आणि तुमचा अनुभव कसा आहे?
1: माझा अनुभव म्हणजे मी पूर्वी फोटोग्राफी करायचो, मला क्राऊडची फोटोग्राफी करणं आवडत असायचं. मी मुंबईला जाऊन जे क्राऊडमध्ये ते फोटोग्राफी, मला वारीची क्राऊडची गरज होती. वारीचं माहीत नव्हतं, मी वारी शोधत होतो आणि त्या वारीचे फोटो काढण्यासाठी मी मला ही मोकटे काकांच्या माध्यमातून ह्या दिंडीमध्ये आलो. तर मी एकच वर्ष दिंडी केली आणि नंतर दिंडीचं ते मला म्हणलं आपल्याला हे काय होणार नाही, म्हणून मी म्हणलो आता दिंडी हा विषय नको. पण महाराज आले आणि म्हणाले की कमीत कमी 5 वाऱ्या केल्या पाहिजेत. तर त्या 5 वाऱ्या करता करता त्या दिंडीचा एक ते आनंद म्हणजे असं आले की सवयच लागली की दिंडी सोडून राहूशच वाटत नाही. मग एक दिंडीचा एक छंदच लागला आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा असं स्मोकिंग वगैरे करायचो. पण दिंडीमध्ये आल्यामुळं मी ह्याला गोष्टीला हात लावून सोडून मला 15-20 वर्ष झाले. त्याच्यामुळं की सांगायचं एक माझ्या ह्याच्यावरून की मी जर सोडलं तर असंच प्रत्येकाने, कोणी स्मोकिंग करत असेल, कोणी तंबाखू खात असेल, कोणी दारू पित असेल, यांनी जर सोडलं तर त्या घराला आनंद, संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो आणि हा आनंद दिंडीच्या माध्यमातून भेटतो. दिंडीमध्ये आल्यानंतर त्या माणसाला प्रेरणा भेटते की नाही यार, आपण ही गोष्ट केली पाहिजे, ह्या गोष्टी नको करायला पाहिजे. ह्या अशा त्याच्यामुळं दिंडी वारकरी. आणि वारीचं एक म्हणजे विशेष म्हणजे ही वारी ही माणसांना जमिनीवर राहायचं शिकवती की आपण कोणत्या गावात गेल्यानंतर रस्त्यामध्ये बसून जेवण करतो, परत कुठेही झोपतो, कोणतंही दुकान असेल कुठे जागा पाहतो ती झोपतो. माणसाचा हा अहंकार गळून पडतो की माणसाला जर कळालं की मला रस्त्यावर बसून जेवायचंय, कोणाच्या दारावर झोपायचंय, तर मग तो कुठेही जर गेला तर लाजत नाही. आणि हा गुण त्याच्या जीवनामध्ये आवश्यक आम्हाला येतो.
0: आणि सर, खरं म्हणजे हा अनुभव आणि तुम्हाला याची अनुभूती देखील आली आहे, जसं तुम्ही म्हणालात की स्मोकिंग करत होतात आता करत नाही, तर बदलही घडतात. तर आज रेडिओ नगरच्या माध्यमातून सगळ्या वारकऱ्यांना, विठ्ठल भक्तांना काय सांगाल?
1: विठ्ठल भक्तांना हे सांगन की ज्याप्रमाणे मी आनंद घेतलाय तुम्ही आनंद घ्या आणि दुसऱ्याला आनंद द्या. दिंडीचं म्हणजे असंच आहे की आनंद घ्यायचा असतो आणि आनंद द्यायचा असतो. ते झालं. आणि याच्यामध्ये वारकरी पंथामध्ये ऊच नीच नसल्यामुळे आणि गरीब श्रीमंत इधरी नसल्यामुळे कुणी एकमेकाच्या शेजारी जीवन बसतं. आज मला जे ताट आलं ते दुसऱ्याला ताट येतं, त्याचं ताट परदिवशी मला येतं, त्या ताटं वगैरे. मग हे सगळं असं याच्यामध्ये अहंकार गळून पडतो. आपण जे पाहतो ना की याच्या आजचं खायचं नाही, ह्याचं असं आणि तो हा प्रकार दिंडीमध्ये नसतो.
0: सर, आपल्या दिंडीमध्ये सगळ्यात एज असणारी व्यक्ती किती एजची आहे?
1: आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ 85-90 वर्ष असणारे म्हणजे ताराबाई मोकटे, ह्यांचं वय माझं 90 आसपास आलेलं आहे. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 36 दिंड्या केल्या वाऱ्या, त्यांचं आज जवळजवळ वय 90 आसपास आलेलं आहे त्यांच्या तरफ.
0: आणि सगळ्यात लहानात लहान वारकरी,
1: सगळ्यात लहान लहानात वारकरी आमचा हा.
0: अरे वा,
1: हा आमचा तो लहानात लहान वारकरी आहे. तिथं हा म्हणजे तिथं गंगेमध्ये फुगड्या वगैरे खेळून त्याचा ड्रेस वगैरे करून सगळं तिथं आपले मेहंदी डेकोरेशन, त्यांचा चिरंजीव हा.
0: अरे वा,
1: हा खूप आनंद घेतो.
0: धन्यवाद सर.
1: रामकृष्ण
0: हरी पांडे. मंडळी, नुकतंच काल म्हणजेच 13 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून वारी निघालेली आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यातील माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी यांच्याशी आपण गप्पा मारला. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी। स्नेह

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई काल म्हणजे 13 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगर मधील माईवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून दिंडी निघालेली आहे बरं का. या दिंडीमध्ये ना अनेक वर्षापासून सहभागी होणाऱ्या आजी देखील कालही सहभागी झाल्या आणि त्यांनी 75वी ओलांडलेली आहे त्यांच्या वयाची. तरी देखील त्या अजूनही दिंडी करतात, अजूनही वारी करतात आणि खरंच किती चांगली गोष्ट म्हणजे त्या अजूनही थकल्या नाहीयेत एवढं वय झालंय तरीही. त्यांचं नाव आहे ताराबाई मोकाटे. चला तर त्यांच्याशी संवाद साधूयात.

0: अजून आल्यात आता.
1: अजूनही तुम्ही जाता?
0: अजून पण वारी चालू आहे माझी.
1: कसं वाटत मग?
0: चांगलं वाटतं, खूप आनंद वाटतो मला. खूप म्हणजे तरी खूप आनंद आहे वारी मध्ये. परमेश्वराचं नामस्मरण करतो ना, खूप आनंद आहे.
1: किती वर्ष जायचंय तुम्हाला?
0: आता ते काय सांगू शकते मी. आता
1: या वर्षी पण जाणार
0: आहे? आता पण जाणार आहे.
1: धन्यवाद.
0: आता पुढच्या वर्षी सांगू शकत नाही, आता ते भगवंताच्या हातात आहे.
1: नक्की जाणार आहे तुम्ही पुढच्या वर्षी पण.
0: पण जोपर्यंत माझे हातपाय आहेत, जोपर्यंत माझे हातपाय थकत नाही, तोपर्यंत मी वारी चुकवणार नाही. कसं कळणार? नाही चालता आलं तर गाडीत बसन पण वारीला जाईल. पण आतून पडले तर मग काय झालं? तोपर्यंत वारी चुकवणार नाही.
1: काय सांगाल आज?
0: आता काय सांगणार? मला हेच घडू दे, परमार्थ घडू दे मला. मला दुसरं काही नको, पैसा नको, काय नको, काय नको, फक्त माझं शरीर चांगलं ठेव आणि मला देव धर्म घडू दे. एवढंच त्याला मागणार ते. त्याला दुसरं काय मागत नाही मी. मला इच्छित नको, पैसा नको, काय नको, फक्त माझं शरीर चांगलं ठेवून तुझं दर्शन घडू दे.
1: आणि भक्तांना काय सांगाल? भक्त जे चाललेत वारकरी त्यांना काय सांगाल?
0: कोणाला?
1: जे चाललेत आज वारी त्यांना काय सांगाल?
0: चांगलं ना, चांगले नाही घडू दे ना तुम्हाला. जेवढं तेवढे तेवढं बंद करू नका. किती बी अडचणी किती आले तरी वारी चुकू नका. जोपर्यंत तुमची तू ही आता अडचणी येतात आहो, तुझ्या अडचणी येतात. पण मी सोडून दिलं अडचणीला. तुझं लग्न असं कोणाचं बाळाची नोंद कोणी का उमिसरण निघून जायची. मानलंच नाही कोणतं मी. हवंच मानायची. आता नको तो म्हणलं नाही वारी चुकवणार नाही. हा वारी नाही तर मला चालतं तर कोणाचं आमच्या घरचं जवळचे लग्न होतं तरी मी सोडून दिले. पण वारीला जायचं. एवढं भगवंतानी पांडुरंगानी त्याची कृपा आहे. आज माझं किती वय? 80 पुढं म्हणजे 85 वर्ष. 85 वर्षाला लागलंय मला, तरी पण माझे अजून हातपाय आणि अजून सकाळच्या वेळेला गणपती, पांडुरंग, महादेव त्यांची पूजा पाणी घालायची रोजच्या नियमाने. आंघोळ केली, चहा घेतला की पहिले लगेच बाहेर निघायचं. एक तास दीड तास सगळे देवांचं दर्शन सगळं सगळं घडतो. मात्र एक दिवस नाही चुकवीत. आता फक्त वारीला चालले म्हणून चुकतो, नाही तर एक दिवस चुकत नाही. पांडुरंग, महादेव, गणपती तेव्हा सगळे जवळजवळच येत नाही. मग ते देव चुकवीत नाहीत. मग पाय चांगले आहेत अजून, थकत नाही, चालत नाही. त्याची त्याची कृपा आहे
1: आणि ती अशीच राहील.
0: देवाचं घडू दे माझ्या त्यांनी. काय नको दुसरं? काय लागत नाही मला.
1: चांगलंय चांगलंय आजी.
0: हा पैसा देईन घुंगळत पण.
2: म्हणजे आताच आपण 75 ओलांडणाऱ्या आजी ताराबाई मोकाटे यांच्याशी गप्पा मारल्यात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे सज्जन।
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि मंडळी आज आपण आपल्या अहिल्यानगरमध्ये जे माळीवाड्यात कपिलेश्वर मंदिर आहे तिथे आलेलो आहोत, कारण आता वारीचे दिवस आहेत, आषाढी एकादशी जवळ येते। आपण सगळे वारकऱ्यांची पायवाट जी आहे ती आता पंढरपूरकडे निघालेली आहे आणि तशीच ही एक वारी आहे, दिंडी आहे, त्यांच्याशी गप्पा मारायला आपण आलेलो आहोत। आणि आता आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते आणि आपण सगळे त्यांना ओळखून आहोत असे द्रविड सर। नमस्कार सर।
2: नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळागाळातील उपेक्षित लोकांचा दबलेला आवाज रेडिओ नगर सादर करीत असतो। तू आणि मी बरोबरच काम करतोय त्याच्यामुळे मी रेडिओ नगरविषयी काय जास्त बोलावं, त्या अनुषंगाने खरं तर रेडिओ नगर जे आहे तळागाळातल्या समाजातील प्रत्येक स्तरीय प्रत्येक घटकीय होणाऱ्या घटनांचा रेडिओ नगर नेहमीच ओहोपोहो करत असतो। त्या अनुषंगाने ज्यांनी मला बोलवलं शिकवलं असे कैलासवासी भूषण दादा देशमुख यांना विनम्र आदरांजली अर्पण करून मी बोलू इच्छितो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुन्मा। ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्त ज्या ठिकाणी त्याचे सद्गुरु तुझे पायातून। सद्गुरु हटयोगी महाप्रतापी महासिद्ध महाप्रज्ञावान महाबुद्धिवान प्रत्यक्ष हरिहर महाराजांना मी पाहिलेला आहे। कर्मधर्म संयमाने त्यांचा परिसस्पर्श अंगालाही झालेला आहे। त्यावेळेस खरं कळालं की नरजीवनाचं किंवा नारीजीवनाचं सार्थक म्हणजे काय, आणि त्या सार्थकतेबरोबर स्वतःचा स्वार्थ न पाहता परमार्थ करता करता सगळ्या समाजाला बरोबर घेऊन कसं चालावं हे शंकर महाराजांनी शिकवलं। कर्मधर्म संयमाने दुग्ध सरकार योग सुनील त्रिपाठी जे आहेत सुनील त्रिपाठी आहेत, दातरंगे आहे आमचा सुनील दातरंगे, ईश्वर परदेशी आहे, जगन आवश्यकर आहे, हे सगळं मित्रमंडळ जे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या गुरु भगिनी ताराबाई मोकाटे की जिला खरोखर विरक्ती आलेली आहे, अगदी नाविलास्व ताराबाई जे करते ताराबाईंचे मिस्टर ज्यावेळेस वारले त्याच वारकरी जेवण्यासाठी त्या बाईने गळ्यातलं मंगळसूत्र विकून वारकरी जेवायला घातलं टाळ्या वाजवा सगळ्यांनी। ताराबाईचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण खरोखर बायका प्रपंचात राहताना कुठंतरी माझं पण माझा ॲटिट्यूड असा एक सांभाळत असतात। ताराबाईंनी चार सुनांपैकी कधी कोणाला म्हटलं नाही किती शिल्लक आहे काय आहे, खऱ्या अर्थाने ती वारकरी असं मला वाटतं। बाकीची वारकरी नाहीत असं नाही, त्या जोडील्या सगळ्यात सुंदर ज्या महिला दिसतात आमच्या भगिनी नटलेल्या त्याला कारण शीतल त्रिपाठी अशी उत्साही व्यक्तिमत्व तिच्यासाठी टाळ्या वाजव। शीतलला अन्नपूर्णा जरी म्हटलं तरी काही फारसं वागव ठरणार नाही। आणि त्यातल्या त्यात एकुलती एक सुनीलची बायको म्हणजे सूर आहे माझी, अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे हा सगळा संच तिने गोळा केलेला आहे। आणि आजमध्ये कोमल काय की दिंडी जी आहे ना, माझ्या माऊलीने जे सांगितले अवघे विश्वचे माझे घर, यामध्ये कोणीही मालक नाही सगळे चालक आहेत। त्यानंतर त्याच जोडीला आमची मनीषा मोकटे असो, भगवान असो, माझा कैलास असो, बंडू असो, पंडित असो, ताराबाई असो, ही सगळी मंडळी जी आहे तनाने मनाने एकत्र येतात। त्याच्या जोडीला हरिपाठ कोणी करावा तर आमच्या मैनाने करावा, म्हणजे गणेशच्या बायकोने करावा आमच्या, तिच्यासारखा हरिपाठ मी अजूनही पाहिला नाही। इतका उत्साह असतो, तिचं वारं इतकं मोठं असतं, वारं म्हणजे अंगात येणं नव्हे, आध्यात्मिकातलं वारं वेगळं। त्या अनुषंगाने हे जे आहे हा सोहळा जो आहे हा सोहळा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। इवल असे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले व्यतीचा ती बहरू कळी असे आला, हा विशाल वटवृक्ष व्हावा। आणि सुनीलला तर नेहमीच म्हणते अरे 400 लोक झाले सांभाळणं जड जाईल, म्हटलं मी मरेपर्यंत 5000 लोकांची दिंडी पाहिजे तेव्हाच मरली, कारण हे सगळी सूत्र जी आहेत। आता मीच काय जगन सारखा आहे ना, आमचा ज्ञानेश्वर आमचा मोकटे आहे, सुनीलच्या मुली आहेत, सगळ्यांनी पुढं आणि पुढं जाणं गरजेचं आहे, राघवने पुढं जाणं गरजेचं आहे, कारण माणसाचा नश्वर देहाचा काही भरोसा नसतो। आणि ही दिंडी जी आहे प्रत्येक महिलांना आम्ही जाणीवपूर्वक पुढं आणतो, त्याच्याचबरोबर हा सगळा कामगार वर्ग आहे, ज्या सगळ्या स्वयंपाक करणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना कुठलाही वेगळेपण न देता त्यांना त्यांचा प्रत्येकीने या अभिव्यक्त व्हा, अभिव्यक्त होणं हे तर खरं गुरुवर्य शिकवलं की अनुषंगाने तुम्ही लोकांनी इथं वेळ दिला, तू वेळ दिलाय आणि मोठ्या प्रेमाने फोन करून मला इथं बोलवलं म्हणण्याच्या, तू लगेच म्हणजे सर येऊ का, तुझा याचा लोक, तुझा म्हणण्याच्या आपल्या रेडिओ नगरचा लोक या दिंडीवर राहून माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण.
1: मंडई आपल्या अहिल्यानगर मधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून कालच दिंडी निघालेली आहे आणि याच दिंडीतील वारकऱ्यांशी आपण गप्पा मारत आहोत. आताच आपण द्रविड सरांसोबत गप्पा मारल्यात, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई आता सध्या सगळे वारकरी जे आहेत, दिंड्या ज्या आहेत, त्या पंढरपूरकडे निघालेले आहेत। आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळेजण पंढरपूरकडं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत। आणि यांची पायवाट, भजन कीर्तन, अभंग, त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा आवाज आणि मनात फक्त विठ्ठलाला भेटण्याची आस आणि तोंडात विठ्ठल विठ्ठल हरीचं नामस्मरण असं करत आता दिंड्या निघालेल्या आहेत। आणि नुकतंच काल म्हणजे 13 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून दिंडी निघालेली आहे आणि आपण देखील त्या दिंडीत सहभागी झालो होतो आणि तेथील वारकऱ्यांनी आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात। ऐकूयात त्यांनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा। नमस्कार।
2: नमस्कार।
1: तुमचं नाव काय काका?
2: किशोर दरेकर।
1: आणि तुम्ही कधीपासून हे सगळं वारीत जात?
2: जवळजवळ 20-22 वर्षापासून जातो।
1: कसं वाटतं जाऊन?
2: नाही, एकदम फ्रेश वाटतो। वर्षभरासाठी जी एनर्जी असते ती एनर्जी याच्या मार्फतून भेटते।
1: तुम्ही का बरं जायला लागले? कशी गोडी निर्माण झाली?
2: असं ते आमचे आजीचे वडील वारी करीत होते, नंतर आजी वारी करीत होते, नंतर वडील वारी करीत होतो आणि वारल्यांच्या मागं आम पी वारी करीत असतो। म्हणजे पेली वारी वारी करायचे गेलो, वारकरी वारी ते ज्यावेळेस हे वयस्कर झाल्यानंतर येणे यांच्या मुलांना सुद्धा वारी हे शिकवायला पाहिजे। आता यासाठी मी माझ्या मुलांसुद्धा वारीसाठी आणलेलं आहे। कारण कारण कारण काय होतं, या वारीसाठी ना आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर हे झालं त्यांनासुद्धा वारीची आवड ही लागायला पाहिजे। एवढीशे लोक लावली दोळी, त्याचा वेळ गेला गंगणावाली। हे वारीमध्ये एक आयुष्यातली ज्यावेळेस माणूस दुःखात असल्यानंतर एक दुःख सावरण्याची याच्यामध्ये लय मोठी ताकद भेटते। जो माणूस दुःखात असला की त्याचं धाडस होतं। काय काय अनुसूचित आता आज काय होतं, आज काय किती मुली आत्महत्या करतात, सुसाईड पॉइजन पिऊन तिन्ही नाही, ह्या गोष्टी टाळून पुरुष नैराश्य। तुम्हाला जर नैराश्य घालवायचं असेल तर तुम्ही आवश्यक वारी ते आता आणि वारी आम्ही आनंदीची सुद्धा वारी आम्ही करत असतो। आणि हे वारी ते ज्यावेळेस आम्ही युनिफॉर्म खरेदी आम्ही हरियाण महाराजांच्या पोलिसात दिंडीत होतो तिथून आम्ही एक्सपिरियन्स घेतला। तिथून मग ही जबाबदारी आम्ही कोणती जबाबदारी आम्ही त्या पांडुरंगा शुक्रपणे आम्ही पाठ पाडत असतो एवढी सांगतो।
1: श्रोते, आताच आपण आपल्या अहिल्यानगर मधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून जी दिंडी निघालीये त्यातील काही वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी मानसी मनोज मेहेंदरगे बोलते आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडई आता सध्या सगळे वारकरी जे आहेत, दिंड्या ज्या आहेत, त्या पंढरपूरकडे निघालेले आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळेजण पंढरपूरकडं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. आणि यांची पायवाट, भजन कीर्तन, अभंग, त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा आवाज आणि मनात फक्त विठ्ठलाला भेटण्याची आस आणि तोंडात विठ्ठल विठ्ठल हरीचं नामस्मरण असं करत आता दिंड्या निघालेल्या आहेत. आणि नुकतंच काल म्हणजे 13 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून दिंडी निघालेली आहे. आणि आपण देखील त्या दिंडीत सहभागी झालो होतो आणि तेथील वारकऱ्यांनी आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. ऐकूयात त्यांनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा. नमस्कार.
2: नमस्कार, मी बोलते सविता जगन आवसेकर.
1: तुम्ही किती वर्षापासून वारकरी आहात?
2: मी नाही सांगता येईन, तर बरेच वर्ष झाले मी वैष्णव सेवा भक्त मंडळाला जॉईन झाले. पण खूप आनंद होतो आहे मला हे सुनील त्रिपाठी साहेबामुळं वारी घडती आमची.
1: तुम्ही जेव्हा वारीत जाता तेव्हा कसं वाटतं, काय वाटतं?
2: खूप आनंद
1: होतो. काय काय करता
2: वारीला? मस्त हरिपाठ होतो, रस्त्याने फुगड्या होत्यात, गाणे होते, सगळं भजनं गवळणी सगळं करतोय वारीत. आमची भरपूर सोय होती. आमची एक जीजी आहे संगीता ठाकूर, ती पण आम्हाला औषधं वगैरे टायमावर सगळे आम्हाला सगळं होतं सोय सगळी. आम्हाला काहीच दिंडीत कमी पडत नाही, घरची आठवण सुद्धा येत नाही.
1: आणि खरं म्हणजे आता पुढे पण तुम्ही जाणार का?
2: जाणार, जोपर्यंत पांडुरंगाने आमचे पाय देणार तोपर्यंत आम्ही जाणारच.
1: जेव्हा बारीत जाता जेव्हा पांडुरंगाचं दर्शन होतं त्यांना फक्त तेव्हा कसं वाटतं?
2: तेव्हा आमचं मन इतकं भरून येतं की असं वाटतं की पांडुरंगाला आपल्या मिठीत घ्यावा आणि खूप रडावा.
1: श्रोते, आताच आपण आपल्या अहिल्यानगर मधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून जी दिंडी निघालीये त्यातील काही वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी संजय नार्वेकर. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आता सध्या सगळे वारकरी जे आहेत, दिंड्या ज्या आहेत, त्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त सगळेजण पंढरपूरकडे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. आणि यांची पायवाट, भजन कीर्तन, अभंग, त्याचबरोबर टाळ मृदुंगाचा आवाज आणि मनात फक्त विठ्ठलाला भेटण्याची आस आणि तोंडात विठ्ठल विठ्ठल हरीचं नामस्मरण असं करत आता दिंड्या निघालेल्या आहेत. आणि नुकतंच काल म्हणजे 13 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून दिंडी निघालेली आहे. आणि आपण देखील त्या दिंडीत सहभागी झालो होतो आणि तेथील वारकऱ्यांनी आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यात. ऐकूयात त्यांनी आपल्यासोबत मारलेल्या गप्पा. नमस्कार.
2: नमस्कार, मी सविता सुडके. आज गेल्या 15 वर्षापासून मी ही पायीवारी करते. ह्या पायीवारीचा अनुभव सांगायचं म्हटलं तर ही वारी म्हणजे माझं माहेरघर. वारकऱ्यांची इथं काळजी घेतली जाते घरच्यासारखी. जेवणसुद्धा पूर्ण घरच्यासारखं असते.
1: तुम्ही गेल्या 15 वर्षापासून जाता, तर तुम्हाला कसं वाटतं जाऊन?
2: मला वारी म्हणजे खूप आनंद होतो. वारी म्हणजे माझं पूर्ण माहेरघर. वारीतमध्ये मी गेल्यानंतर घरचं सगळं मी विसरून जाते. वारीत भारुड होतं, आणखीन आमचे बरेच कार्यक्रम होते. चालून पायीवारी थकूनसुद्धा हरिपाठ आला. हरिपाठसुद्धा खूप छान होतो आमच्या वारीमध्ये. आणि पायी चालूनसुद्धा सगळे वारकरी ह्या सगळ्या कार्यक्रमांचा सहभाग घेतात.
1: श्रोतेहो, आता सध्या जे वारकरी आहेत, ज्या दिंड्या आहेत, त्या पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत. आषाढी एकादशी जवळ येते या निमित्तानं. आणि मंडई इतकं छान वातावरण, भक्तिमय वातावरण असतं. टाळ मृदुंगाचा आवाज, विणेचा आवाज आणि त्याबरोबर विठ्ठलाचं नामस्मरण, असं हे वातावरण असतं जे मंत्रमुग्ध करत असतं. अशा वातावरणात सगळे वारकरी निघालेले आहेत. आणि मंडई आपल्या अहिल्यानगरमधील माळीवाडा येथील कपिलेश्वर मंदिरातून देखील एक काल दिंडी निघाली आहे. त्या दिंडीतील काही वारकऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे. तसंच धुळ्यावरून दिंडी आपल्या अहिल्यानगरमध्ये मुक्कामासाठी होती, त्यातील वारकऱ्यांशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 वाजता पुन्हा भेटूयात नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू झालाय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मित्रांनो, आषाढ महिना आणि वारी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो टाळ, मृदुंगाचा गजर आणि माऊलीचा जयघोष. पण या वारीचं सर्वात सुंदर रूप म्हणजे तिथे दिसणारी ती स्त्री शक्ती. डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन मैलोन मैल चालणारी आजी असो किंवा हातामध्ये टाळ घेऊन नाचणारी तरुण मुलगी असो, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून जेव्हा या माऊली वारीमध्ये चालतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती थकवा नाही तर एक वेगळंच असं तेज असतं. संत जनाबाई मुक्ताबाईंपासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच ताकदीनं सुरू आहे. वारीनं महिलांना शक्तांपूर्वीच भक्तीचं आणि समानतेचं स्वातंत्र्य दिलंय. स्वतः माऊली होऊन विठू माऊलीला भेटायला जाणाऱ्या या अथांग स्त्री शक्तीला माझा आणि आपल्या रेडिओ नगर कडून एकदम मानाचा मुजरा. चला तर मग या वारीच्या मस्तपैकी भक्तिमय वातावरणासोबत सुरू करूयात आपला शो आणि ऐकूयात हे सुंदरसं गाणं. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण जेव्हा शेतकरी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर कोण येतं? बरं, डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला एखादा पुरुष, बरोबर. पण कधी विचार केलाय का की पहाटे 5 वाजल्यापासून घरातलं सगळं आटपून उन्हातानामध्ये शेतात राबणारी ती महिला सुद्धा एक शेतकरीच आहे. पण तरी सुद्धा आपण तिला फक्त मजूर समजतो. शेतामध्ये 70%हून जास्त काम महिला करत असतात, पण जमिनीचा 7-12 मात्र पुरुषांच्याच नावावरती असतो. अनेक वेळा असं आपल्याला दिसून सुद्धा येतं. जमीन नावावरती नसल्यामुळे बँकेचं कर्ज असो वा सरकारी योजना, तिला तिचा हक्क मिळवण्यासाठी कितीतरी चक्रा माराव्या लागतात. बरं, दिवसभर शेतामध्ये घाम गाळून घरी आल्यावरती घरातील चूल आणि मूल सुद्धा तिलाच सांभाळावं लागते. एवढं करून सुद्धा घरातले पैशांचे निर्णय घेण्याचा अधिकार मात्र तिच्या हातात नसतो. सखेनो मला सांगा, शेतामध्ये राबणारी ती महिला जर खरी अन्नपूर्णा आहे तर मग तिच्या कष्टाला सन्मान आणि अधिकार का मिळायला नकोय? आज वेळ आली आहे हा दृष्टिकोन बदलण्याची. घरच्या 7-12 वरती जसा पुरुषाचा हक्क आहे तसंच त्या माऊलीचं सुद्धा नाव तिथे असायला हवंय. जेव्हा तिला तिची जमीन आणि तिचा हक्क मिळेल ना तेव्हाच खरी प्रगती होईल. तर याच निमित्तानं आपल्या महिला शेतकऱ्यांना सुद्धा, त्या कर्त्या धर्त्यांना माऊलीला सुद्धा मनापासून सलाम करूयात आणि भेटूयात थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे मानसिक छळ. अनेकदा आपल्याला वाटतं की कायदा फक्त महिलांसाठीच असतो, पण आपल्या कायद्यानं स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा मानसिक त्रासाविरुद्ध संरक्षण दिलेलं आहे. सखेनो, जर एखाद्या महिलेचा सासर किंवा माहेरी टोमणे मारून, अपमान करून किंवा संशय घेऊन मानसिक छळ होत असेल, तर कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि भारतीय न्याय संहिता तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत. पण त्याचवेळी जर एखाद्या पुरुषाचा सुद्धा त्याच्या पत्नीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून खोट्या केसेसची धमकी देऊन सतत मानसिक छळ होत असेल, तर पुरुष सुद्धा मानसिक क्रूरतेच्या आधारावरती न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा कोणाचा मानसिक छळ होत असेल तर दोघांना सुद्धा कायदेशीर तक्रार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. श्रोते हो, मानसिक छळ सहन करणं आणि तो करणं हे दोन्ही सुद्धा चुकीचं आहे. महिला मदतीसाठी 181 वरती कॉल करू शकतात, तर पुरुष कायदेशीर सल्लागारांची मदत घेऊ शकतात. अन्याय सहन करू नका, हक्कानं दाद मागा आणि अशाच माहितीसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, घरामध्ये कोणी आजारी असलं की आपण लगेच काय बनवतो तर भाताची पेज. पण हीच पेज फक्त आजारी माणसांसाठीच न ठेवता आज आपण ती एका वेगळ्या चवदार आणि सुपर पौष्टिक पद्धतीनं बनवणार आहेत, जी घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीनं पितील. ही पेज बनवण्यासाठी सगळ्यात आधी अर्धी वाटी तांदूळ मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्या. आता कुकरमध्ये हा तांदूळ सोबत एक मोठा चमचा नाचणी किंवा मखाना पावडर, पाव चमचा आले लसूण पेस्ट आणि नेहमीपेक्षा तिप्पट पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या, जेणेकरून भात अगदी मऊ शिजेल. भात शिजल्यावरती तो गरम असतानाच रवीनं छानपैकी एकजीव करून घ्या आणि आता एका टोपामध्ये 1 चमचा शुद्ध तूप गरम करा. त्यामध्ये जिरे, मिरी पूड आणि 1 चमचा बदाम काजूचे ड्रायफ्रुट्स पावडर टाकून काही सेकंद परता आणि त्यामध्ये हा शिजवलेला भात टाका. जर तुम्हाला ही पेज चवदार आणि तिखट हवी असेल ना मंडळी, तर त्यामध्ये 1 वाटी ताक आणि मीठ घालून मंद आचेवरती 1 उकळी काढा आणि जर गोड हवी असेल तर ताकाऐवजी दूध आणि गुळ वापरा. सखींनो, नाचणीमुळे या पेजला भरपूर कॅल्शियम मिळत असतं. ड्रायफ्रुट्स आणि तूप शरीराला ऊर्जा देतात तर जिरे मिरी पचन शक्ती उत्तम ठेवतात. दिवसभराचा थकवा घालवणारी ही गरमागरम क्रीमी पेज रात्रीच्या हलक्या जेवणासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर मग आजच ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण चेहऱ्याची आणि केसांची खूप काळजी घेतो पण आपल्या हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या नखांकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष होत असतं. आपली नख केवळ हातांची शोभा वाढवत नाहीत तर ती आपल्या आरोग्याचा आरसा असतात. जर नख वारंवार तुटत असतील किंवा पिवळी पडत असतील ना मंडळी, तर शरीरामध्ये पोषण कमी पडतंय हे समजून घ्या. नखांच्या आरोग्यासाठी दोन सोप्या गोष्टी नक्की ट्राय करा. पहिली म्हणजे रोज रात्री झोपताना नखांना खोबरेल तेल किंवा बदाम तेलानं हलकासा मसाज करा, ज्यामुळे नख मॉइश्चराइज राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नख आतून मजबूत होण्यासाठी आहारामध्ये दूध, अंडी आणि पालेभाज्यांचा समावेश करा. कपडे आणि भांडी धुताना केमिकल्स पासून नखांना वाचवण्यासाठी हँड ग्लोव्ह वापरा आणि खूप कडक नेल पॉलिश रिमूव्हर वापरणं टाळा. सखींना सुंदर आणि निरोगी नख तुमच्या आरोग्याची निशाणी आहेत आणि त्यामुळे त्यांची काळजी घ्या. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपली स्नेहालय ही संस्था अनेक वंचित घटकांसाठी, महिलांसाठी, बालकांसाठी काम करत असते आणि या संस्थेनं शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी पारनेर मधील निघोज मध्ये एक खूप छान उपक्रम राबवला होता। बालविवाह रोखण्यासाठी अनेक मुलींनी, स्नेहालयातील अनेक विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं होतं। याच निमित्तानं अनेक ग्रामस्थ सुद्धा तिथे उपस्थित होते आणि या ग्रामस्थांनी अनेक त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या आज आपण ऐकणार आहोत रेडिओ नगरच्या माध्यमातून। श्रोते हो नमस्कार, मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी 12 जुलै हा मलालाचा वाढदिवस आपण साजरा करत असतो आणि स्नेहालय संस्थेनं देखील उपक्रम राबवला आहे मलाला दिवस निमित्त। या शाळेमध्ये खूप छान पद्धतीनं पथनाट्य झालेलं आहे, गाणी झालेली आहेत आणि डान्सचा कार्यक्रम झालाय। तर या शाळेतील काही विद्यार्थिनींशी आपण गप्पा मारत आहोत आणि जाणून घेऊयात त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला। तर तुझं नाव काय?
3: कार्तिकी संतोष पठारे।
2: आणि तुझं?
4: सानिका अनिल चौधरी।
2: हा जो कार्यक्रम झाला स्नेहालयाने, हा जो उपक्रम राबवला, तर तो तुम्हाला कसा वाटला?
3: आम्हाला अत्यंत छान वाटलं हे बघून, यांच्या डान्स पथनाट्य ह्यांच्यातून जे त्यांनी आमच्यासमोर सादर केलं त्यातून आम्हाला खूप असा मोठा संदेश मिळाला आहे। आपण जीवनात काय केलं पाहिजे, कोणत्या वाईट गोष्टींना बळी गेलं नाही पाहिजे हे यातून समजतं।
2: आणि तू काय सांगशील?
4: असं म्हणजे आमच्या शाळेत हे असं पहिल्यांदाच झालं आहे, आम्हाला हे बघून खूप छान वाटलं। त्यांनी सांगितलं आपल्याला 18 वर्षीच्या नंतर लग्न केलं पाहिजे किंवा पोरांनी 21 वर्षीच्या नंतर, तर हे खूप म्हणजे महत्त्वाचं होतं आमच्यासाठी आणि ते तुम्ही तो कार्यक्रम सादर केल्याबद्दल म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं। सो थँक्यू।
2: आता तुम्ही सुद्धा शाळेच्या विद्यार्थिनी आहात आणि ग्रामीण भाग येतो, पारनेर तालुक्यातील निघोज हे गाव जर म्हटलं तर एक ग्रामीण भाग येतो, तर तुमच्या भागामध्ये काही मुलींना शिक्षणाबाबत अडचणी जाणवतात का, जावं लागतं का सामोरं अशा गोष्टींना?
3: हो, म्हणजे घरी जर आता शेतातली जर कामं चालू

0: ने त्याची पण जाणीव ठेवली पाहिजे की घरचे एवढे शिकवतात आपल्याला, तर आपण शाळेतून शिकलंच पाहिजे अशा म्हणजे वेगळ्या गोष्टींच्या बळी नाही गेलं पाहिजे.
1: नक्कीच. आणि तुला काय व्हायचं?
2: मला सिव्हिल सर्व्हिस मध्ये IAS व्हायचंय, आणि त्यासाठी मला घरचे पण खूप सपोर्ट करतात, ते शाळेतून भेटतोय. आणि हे जे बाहेर चालले तर कधी कधी डिमोटिवेट पण होतं, पण तुमच्यासारखे असे स्नेहालयासारखे जर असे अजून जर झाले आणि आजचं तर याच्यातून खूप काही भेटलंय, आणि मला माझ्या एम कडे जाण्यासाठी खूप असं विशेष वगैरे भेटले.
1: नक्कीच नक्कीच. तुम्हा दोघींना सुद्धा तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही पण पुढे जा, आणि जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहत नाही, तोपर्यंत अशा गोष्टींना बळी तुम्ही सुद्धा पडू नका, आणि दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही या गोष्टी नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. श्रोते हो, आत्ताच या शाळेमध्ये सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे, आणि या शाळेचे पर्यवेक्षक जे आहेत पुजारी सर, ते आपल्यासोबत आहेत. आणि सर, मलाला दिवस हा प्रत्येक वर्षी आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. पाकिस्तानची एक मुलगी जिनं मुलींच्या शिक्षणासाठी एवढं काम केलं, एवढं तिने कष्ट घेतले, तर या भागामध्ये आता ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाची कशी अवस्था आहे आणि काय नेमकं का तुम्ही सांगाल?
3: ग्रामीण भागामध्ये कमी वयामध्ये लग्न करण्याची पद्धत आहे. आजही स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झालेले आहे, पण अद्यापही एवढी जागृती समाजामध्ये झाली नाही. कमी वयामध्ये बालविवाह आपण या ठिकाणी पाहतो, तर स्नेहालय या संस्थेमार्फत अतिशय सांस्कृतिक असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. तुम्ही जे पथनाट्य सादर केलं, त्यातून जी जनजागृती केली, ती खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे अशा प्रकारे.
1: आणि आता तुमच्या शाळेमध्ये खूप मुलींची संख्या सुद्धा खूप जास्त आहे, तर मुली सुद्धा अशा उपक्रमांमध्ये कधी कधी सहभागी होतात का, किंवा कशा पद्धतीचं वातावरण आहे?
3: नक्कीच होतात. आम्ही जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हा ते सहभागी होतात, उपक्रम वगैरे असतात, आहे की नाही, जनजागृती चांगल्या प्रकारे आम्ही विद्यालयाच्या तर्फे करण्याचा प्रयत्न करतो.
1: आणि एकंदरीत हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला?
3: अतिशय छान असा उपक्रम आहे, त्याचबरोबर पत्रकार बंधू वगैरे सुद्धा त्यामध्ये भास्कर कवाद असेल, भगवान गायकवाड असेल, चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, पथनाट्य सादर केलं, मुलांनाही चांगल्या प्रकारे जनजागृती झाली, चांगला आवडला छान असे. आणि विशेषतः जे परकीय पाहुणे होते UK मधले, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अनुभव आला.
1: थँक्यू सो मच सर. मंडळी, स्नेहालय संस्था ही विविध गावांमध्ये उपक्रम राबवत असते, आणि सध्या प्रश्न आहे तो म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा आणि लहान वयामध्येच त्यांची लग्न होत आहेत त्या गोष्टीचा. तर मंडळी, आज स्नेहालय संस्थेने खूप छान उपक्रम राबवला. 12 तारीख म्हणजे 12 जुलै हा मलयालाचा वाढदिवस हा साजरा केला जात असतो, कारण जिनं पूर्ण मुलींच्या शिक्षणासाठी तिने लढा दिला. आणि याच अंतर्गत निघोजमध्ये आपण आलेलो आहोत, आणि इथेच एक पथना झालेला आहे बालविवाह बंदी विषयी, बालविवाह मुक्त भारत व्हावा या विषयी झालेला आहे. आणि आपल्या सोबत आहेत पत्रकार बाबाजी वाघमारे, तर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत.
4: धन्यवाद मॅडम.
1: सर, आता हे जे पथनाट्य झालं, तर याबाबत तुम्ही काय सांगाल?
4: आता हे जे पथनाट्य केलं स्नेहालय संस्थेने, तर यामध्ये ग्रामीण भागातील ज्या अशिक्षित महिला आहेत, जे अशिक्षित आई वडील आहेत, त्या अशिक्षित आई वडिलांना आपल्या मुला मुलींचं लग्न वयाच्या 18 वर्षामध्ये केलं पाहिजे आणि मुलाचं लग्न वयाच्या 21 वर्षामध्ये केलं पाहिजे याची जाणीव करून देणं हे स्नेहालय संस्थेने फार मोलाचं असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं या पथनाट्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील जे अशिक्षित आई वडील आहेत त्यांना खरोखरच या ठिकाणी या आपल्या मुलांच्या भविष्याविषयी योग्य अशी माहिती मिळाली.
1: ग्रामीण भागामध्ये मोस्टली आपल्याला पाहायला मिळतं की मुलींची लग्न ही लवकर लावली जातात, तर यामागे काय कारण आहेत?
4: यामागे पहिलं कारण त्यांना आर्थिक अडचणी, दुसरं कारण शिक्षण, मुलींचं शिक्षण या ठिकाणी शक्यतो ग्रामीण भागामध्ये शाळा लयतलय प्रायमरी स्कूलपर्यंत असते किंवा लयतलय 10वीपर्यंत असते, आणि पुढील शिक्षणासाठी आपल्या मुला मुलींना पाल्यांना बाहेर पाठवायचं म्हटल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांमध्ये या ठिकाणी सहसा इच्छा होत नाही, की त्यामध्ये त्यांना भीती असते की आपल्या मुलांना माहिती नाही, आणि म्हणून या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी ते लवकर या ठिकाणी पुढे पाठवत नाहीत.

0: त्यामुळं योग्य असा वर पाहून ते वय पूर्ण न होताच जर एखादा सुशिक्षित आणि चांगला पगारदार नोकर मुलगा जर मिळाला तर ते आपल्या मुलीचं लग्न या ठिकाणी काही प्रमाणात अल्पवयामध्ये सुद्धा लावून देतात, ह्याच त्या अडचणी असाव्यात असं माझं मत आहे.
1: आता आपल्या या गावामध्ये निगोजमध्ये बालविवाह रोखण्यासाठी असेल किंवा मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या विकासासाठी काय काय उपाययोजना राबवल्या जात आहेत?
0: या ठिकाणी आमची आज आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी बसलोय ती मळगण ग्रामीण विकास ट्रस्ट आहे आणि या ट्रस्ट मार्फत एक अभ्यासिका वर्ग चालवला जातो की ज्या मार्फत संपूर्ण UPSC MPSC चे काही परीक्षा अर्धी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर प्राथमिक शाळेमध्ये आहे सो ह्या गावामधील जे उच्च शिक्षित असोत किंवा राजकारणी असोत हे शाळेला मदत म्हणून वह्या पुस्तके यासारखे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी पुरवलं जातं आणि जास्तीत जास्त मुलांना शाळेमध्ये कसं आणलं जाईल यासाठी जनजागृती सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मार्फत केली जाते.
1: तर सर्व रेडिओ नगरच्या श्रोत्यांना असेल, आपल्या ग्रामस्थांना असेल आणि आपल्या नगरला असेल, तुम्ही संदेश काय द्याल?
0: या ठिकाणी मी सर्व लोकांना एकच संदेश देईल की आपण आपल्या पाल्यांना या ठिकाणी उच्च शिक्षित बनवावं की जेणेकरून ते या ठिकाणी भरकटत जाणार नाहीत आणि आपलं वय योग्य वयात त्यांचा विवाह होईल, त्यांची या ठिकाणी योग्य संतती निर्माण होईल आणि कोणत्या प्रकारची अडीअडचण या ठिकाणी संसारामध्ये त्यांना येणार नाही. म्हणून या ठिकाणी उच्च शिक्षित होणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे आणि ते आपण सर्व समाजाने या ठिकाणी पूर्ण करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो.
1: नक्कीच नक्कीच, थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान संदेश दिला आणि खूप छान माहिती दिली की बालविवाह रोखण्यासाठी खरंच आता जागृत होण्याची गरज आहे. तर हा मोलाचा संदेश दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्या सोबत आहेत भाग्यश्री धोंगडे आणि मंडळी, आताच आपण आपल्या निगोज मध्ये पतनाट्य सादर केलं आपल्या स्नेहालयातील विद्यार्थिनींनी आणि त्याच बाबत आपण यांच्याशी संवाद साधत आहोत. तर मॅडम, तुम्ही या ग्रामस्थाबद्दल आणि इथल्या ज्या उपाययोजना आहेत मुलींच्या शिक्षणासाठी असतील किंवा त्यांच्या लग्नाविषयक असेल तर तुम्ही काय सांगाल?
2: मी हे सांगेन की इथं म्हणजे शिक्षणाच्या सगळ्या सुविधा आहेत, पालक लोक सुद्धा पाठवत आहेत, पण आता समाजामध्ये असं काही झालेलं आहे की मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये जवळजवळ 30% तफावत पडलेली आहे आणि असं कुठेतरी मुलांना भीती वाटते की आपलीची लग्न होणार नाहीत आणि अक्षरशः शाळांच्या बाहेर ज्या मुली टीनेजर्स आहेत त्यांना हे केलं जात आहे. आपण कसं म्हणतो की टार्गेट केलं जात आहे की जेणेकरून त्यांचा 18 पूर्ण होतं न होतं तोच लग्न होऊन जात आहेत, कारण ती मुलं आहेत 27-28 वर्षाची ज्यांचा लग्नांचा प्रॉब्लेम आहे किंवा घरी कुणी बघितलं जात नाही किंवा जी काही मुलं आहेत की जी व्यसनाच्या आहारी गेलेली, त्यांचं घरचं कुणी बघत नाही, अशी मुलं सुद्धा शाळेच्या बाहेर चक्रा मारत आहेत. शाळा समिती सुद्धा लक्ष देते, नाही देते असं नाही आहे, पण मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी उपाययोजना व्हाव्यात असं मला वाटतं. कारण की मुलींच्या जो वावर आहे किंवा आता भिंती थोड्याशा उंच झालेल्या आहेत, पूर्वी भिंती खालच्या बाजूला होत्या, म्हणजे आय कॉन्टॅक्ट समोरासमोर बघणं सतत, म्हणजे एकतर हा विषय कसा आहे सगळे इथले पालक लोक शिकलेले नाही आहेत, त्याच्यामुळे 12-13 वर्षी जेव्हा मुली वयात येतात त्या वयामध्ये सांगणं की मुला मुलींचं आकर्षण वाटणं ही गोष्ट वेगळी असते मुलांना बाळांना, म्हणजे जसं मुलींनाच सांगितलं पाहिजे असं काही नाही, मुलांना पण सांगितलं पाहिजे की एक प्रॉपर करिअर झालं तुमचं किंवा शिक्षण झालं किंवा शेतीसुद्धा हे एक उत्तम करिअर आहे, शेतीमध्ये तुम्ही व्यवस्थित स्टँड घेतला, व्यवस्थित जर हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला लग्न ही गोष्ट, लग्न ही जबाबदारी आहे ही पालकच मुळात सांगितलं जात नाही आहे आणि त्यांना आता फक्त भीती मनात बसली की आपलं लग्न झालं पाहिजे आणि मग हा प्रश्न आत्ता खूप म्हणजे खूप बिकट झालाय. आत्ता मला पाहूनच वाईट वाटते कारण की माझ्या मुलींच्या बरोबरीची म्हणजे कळून जात आहेत 18 पूर्ण होऊपर्यंत कुणा नाते एकाकडं राहायचं आणि मग लग्न करायला हे करायचं. आता मी स्वतः पौरोहित्य करते, अचानक घाईमध्ये लोक येतात काकी लग्न लावायचं, हा किती मोठा प्रश्न आहे. बरं गाव पडतं, गाव लेवलला विचारताही येत नाही की तुमचं म्हणजे सगळे संबंध असे घरगुती राहतात सगळ्या आपल्या जनतेबरोबरची आणि विचारता येत नाही की वय किती आहे मुलं मुलीचं. तर मला असं वाटतं शासनानेच हे करावं की जेव्हा आपण गुरुजी बुक करू, जसं आता कार्यालय बुक करताना आधार कार्ड घेतलं जातं, पण ज्यांची दारात लग्न लागतात त्याचं काय करायचं, तर ग्रामपंचायतीने हा पुढाकार घेतला पाहिजे की जरी तुम्हाला दारात लग्न लावायचं असलं तरी ग्रामपंचायतीची परवानगी असल्याशिवाय लग्न लावता येणार नाही, त्याचा परवाना घ्यायचा. जसं मृत्यूला जाण्यासाठी परवाना लागतो, दाखला लागतो, तसं दारात जरी लग्न करायचं असलं तरी आधी ग्रामपंचायतीचा दाखला घ्या. म्हणजे आम्हाला गुरुजी लोकांना हा भीती राहणार नाही की वो आता ग्रामपंचायतीने हे पाहिलेलं आहे, बरं आमचे संबंध फेस टू फेस पडतात ते खूप अवघड होतं. समोरचा माणूस दुखावला नाही गेला पाहिजे, त्यांचे वर्षानुवर्ष आपले संबंध असतात, आपण त्यांच्याकडे पूजांना जातो, हा प्रश्न विचारायचा कसा की मुलगी पळून आणलेली आहे का दुसरं काही आहे का काय, हे खूप प्रश्न पडतात.
1: आणि विशेषतः हे गावामध्ये जास्त दिसून येतं, कारण गावामध्ये सगळेच आपण फेस टू फेस एकमेकांना ओळखत असतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या कुठेतरी कमी आहे, साधारणतः मुलींच्या अपेक्षा सुद्धा आता वाढत आहेत म्हणून कदाचित लग्न सुद्धा होत नाहीयेत मुलांची.
2: मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, पण हा ग्रामीण भागातला इशू नाहीये, हा शहरी भागातला इशू आहे. मुली शिकतात, वयाच्या करिअर आणि व्यवस्थित नोकरी करूपर्यंत त्यांचं वय 24-25 होऊन जातं. एक आणि इतकं म्हणजे आई वडिलांचं पण इतकं चुकतं मुला मुलींना सांगायचं की अरे कुठे ऍडजस्ट करायचंय, उंचीमध्ये ऍडजस्ट करायचे, चष्म्यामध्ये ऍडजस्ट करायचंय, कशात केलं जात नाही. शहरी भागामध्ये हा प्रश्न 33-35-38 पर्यंत चाललेला आहे. सगळं चांगलं असतं पण लग्न होत नाही का, तर म्हणजे आपण काहीतरी चांगलं मिळेल, आणखीन चांगली करिअरवाली मुलगी मिळेल, चांगल्या पॅकेजवाला मुलगा मिळेल, चांगल्या पॅकेजवाली मुलगी मिळेल, अब्रॉड जाणारी असेल, अरे हे शोधता शोधता वय वाढत जात आहे. आपण शोध पुढे पुढे घेतो आणि वय मागोमाग सरकत जातं.
1: आणि त्याचसोबत आपण पालकांना तर आपण काही दोषी ठरवू शकतो की ते आपल्या पाल्यांना व्यवस्थित सांगत नाही की या वयामध्ये नको लग्न करू, थोडंसं थांब. पण त्याच पद्धतीनं आपल्याला असंही दिसतंय की शाळेमध्ये लहान लहानपणापासूनच मुलांना नको त्या गोष्टी लवकर कळतात, ज्या नंतर कळायला हव्यात त्या आता त्या आहारी जात आहेत. मग त्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो?
2: तुम्हाला सांगू का, आता मोबाईलचा जो वापर आहे ना हा सर्वात बेकार आहे. त्याचा जेवढा उपयोग आहे त्याच्यामुळे गुगल पे कळतं कुठं काय, म्हणजे गुगल पे आपल्याला हे कॅश कॅरी करायला लागत नाही, ह्या गोष्टी ठीक आहे. पण मोबाईलवर येणाऱ्या वेगवेगळ्या रील, चांगल्या रील पण असतात, म्हणजे आपण ऍडव्हान्टेज आणि डिसऍडव्हान्टेजेस जर म्हटले तर मोबाईलमधनं काय बघावं. आता सुंदर एमपीएससी यूपीएससी मुलं इंटरव्ह्यूज देतात ते बघायचे का, अश्लील व्हिडिओज बघायचे, किंवा नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टी माहिती होत आहेत. आता आमची जी पिढी आहे, माझं वय आत्ता 47, आमच्या पिढीला इतकं एक्सपोजर दिलंच नव्हतं. जे महत्वाचं आहे, आजी आजोबांनी सांगितलं की एसटी मध्ये बसताना सुद्धा हाताची घडी घालून बसायचं, शेजारी जेंट्स असो लेडीज असो. म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज समाजामध्ये वावरताना कशी असली पाहिजे हे शिक्षण आत्ताचं कमी पडतंय. कारण पालक एकतर ह्याच्यावर पडतात, शेती इकडचे म्हटले ग्रामीणमधले तर ते शेतीवर पडतात, ते मुलांशी बोलत नाहीत. आणि शहरी भागातले म्हटले तर ते जात आहेत 8-8, 12-12 तास नोकऱ्यांना, बोलणार कधी,
1: संवाद कमी पडतो.
2: सुशिक्षित पालक मुला मुलींशी बोलतात, ते विषय ग्रामपंचायतीतर्फे कुणीतरी एक व्यक्ती नेमून दर महिन्याला किंवा एक साधारण काही काळानंतर हे पाहिजे, हे रोटेशन झालं पाहिजे, हे एका ह्यानी होणार नाहीये. आता जर गर्भलिंग तपासणी आणि गर्भहत्या ह्या कधी 1979 झाल्या, त्याचा परिणाम आता 40 वर्षांनी जास्त भोगायला लागतो. मग तसं जर आणखीन 10-15 ह्या 5-6 वर्षामध्ये जर याचा अवेअरनेस केला आपण, लग्न संस्था कशी टिकवायला लागेल. मुळात लग्न संस्थाच मोडकळी आल्यासारखी झाली. शहरात थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मुलींमध्ये असं एक, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये की हे झालंय की नाही मी कमवते, पण कमवणं वेगळं आणि ऍटिट्यूड हे वेगळं. तुम्ही त्याचा स्वाभिमान आला पाहिजे, त्याचा गर्व नाही आला पाहिजे, तर ते होत आहे. आणि त्यामुळे डिवोर्स सुद्धा पटपट होत आहे शहरी भागामध्ये.
1: आता असं झालंय आम्हाला गरज नाही की आता आम्ही कमवतोय तर गरज नाही, हा मुद्दा वाढतो.
2: म्हणजे नातं टिकवायची गरज नाही राहिलेली अशी, म्हणजे जो बेस असतो नात्यांचा घरामध्ये अगदी सुद्धा, भावा बहिणीचं नातं असू दे, कुणाचं असू दे, गरज एकाला नाही, जर दोघांना गरज असेल तर ते नातं टिकतं
1: नक्कीच. याच अवेअरनेस साठी आम्ही काम करत असतो, स्नेहालय संस्था काम करत असते आणि मी रेडिओ नगर मधून आलेली आहे. म्हणजे हे जे सामाजिक प्रोग्राम आहेत किंवा सामाजिक जे वंचित घटक आहेत त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होतात तर ते आपण रेडिओच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवत असतो. तर अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या सर्व श्रोत्यांना असेल, ग्रामस्थांना असेल आणि संपूर्ण आपल्या नगर जिल्ह्याला असेल तुम्ही संदेश काय द्याल?
2: संदेश एकच आहे की आई वडिलांची जबाबदारी वाढलेली आहे, मुलांशी तोंडी बोललं पाहिजे आणि अहिल्यानगरमध्ये अनेक तालुके पडत आहेत, ग्रामीण भाग जास्त आहे, तर त्या पद्धतीने ग्रामपंचायतीने किंवा ज्या गावातल्या ज्या महिलांना किंवा पुरुषांना ह्या विषयामध्ये रस आहे, रुची आहे, त्यांना घेऊन त्यांच्या बरोबरीने किंवा असं आपण म्हणतो की सहयोगाने एकमेकांच्या हा विषय थोडा थोडा मार्गी लावला पाहिजे. एकदम काही होणार नाहीये, तर सुरुवात त्याची कुठेतरी व्हावी यासाठी मी सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांनाच हे करेल की राजकारणाबरोबर हे समाजकारण पण खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही खरंच खूप छान माहिती दिलीत आणि खूप डिटेल्स मध्ये सांगितलं की काय होतं काय नाही आणि संदेश सुद्धा नक्कीच आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचू. थँक्यू सो मच. मंडळी, आताच आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. पुढेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90112-6481.
1: वेलकम बॅक मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण बऱ्याच गोष्टींवरती आज चर्चा केली, अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणार आहोत आपण उद्याच्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता नवनवीन अशा गोष्टींसोबत. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात आर जे वैशाली तुम्हाला भेटायला गोष्ट स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, आज दिवसभरामध्ये अनेक गोष्टींची, अनेक कार्यक्रमांची आणि गाण्यांची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही मात्र असंच अविरतपणे आपल्या रेडिओला प्रेम देत राहा, रेडिओ ऐकत राहा आणि अशाच अपडेट्स ठेवत राहा. भेटूयात आपण उद्याच्या शोमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111-0005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज स्नेहाले परिवारातील जिव्हाळ्याचं आणि मन मिळावे व्यक्तिमत्व कविता सुनील विचकर यांचा आज वाढदिवस आहे। कविता ताई गेल्या अनेक वर्षे आपल्या स्नेहाले परिवाराशी आत्मीयतेने जोडलेले आहेत। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, सकारात्मक विचारामुळे आणि माणसांशी जपलेल्या नात्यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे। शांत, संयमी आणि नेहमी सहकार्याची भावना जपणाऱ्या कविताताईंचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। कविताताई, रेडिओ नगर 90.4 एफएमच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ईश्वर चरणी एकच प्रार्थना, आपल्या आयुष्यात सदैव उत्तम आरोग्य, आनंद, यश, समाधान आणि भरभरून प्रेम लाभो। तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावो। प्रत्येक नवीन दिवस नव्या आनंदाची आणि यशाची पहाट घेऊन यावो। तुमचं हस्त खेळतं व्यक्तिमत्व असं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत राहो ही सदिच्छा। कविताताई, वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि यशाने सदैव बहरत राहो। आणि मंडळी, आज कविताताईंचा वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। झिलमिल सितारो का, हे सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती. आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकच उत्तम संधी तुमच्या परिसरात उपलब्ध झाली आहे. चला तर मग या महत्वाच्या आरोग्य शिबिराची माहिती आपण जाणून घेऊया. मंडळी स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्रमिक नगर बालाजी मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुन्हा एकदा दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्रमिक नगर बालाजी मंदिर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, आवश्यक औषधे आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. या शिबिरामध्ये फिजिकल चेकअप, महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांची तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी, तापमान तपासणी, रक्तगट, त्याचबरोबर ऑक्सिजन लेव्हल तपासणी, त्याचबरोबर रक्ताचे प्रमाण, वजन तपासणी, पल्स तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वाटप, आरोग्याबाबत मार्गदर्शन, त्याचबरोबर आरोग्यविषयक शंकांचे निरासरण, तसेच केअरिंग फ्रेंड हॉस्पिटलमधील विविध सुविधांची मोफत माहिती दिली जाणार आहे. म्हणूनच ही संधी अजिबात दवडू नका. आपल्या कुटुंबियांसह या मोफत आरोग्य शिबिराचा नक्की लाभ घ्या. ठिकाण आहे बालाजी मंदिर, श्रमिक नगर. वेळ आहे सकाळी 9 ते 2. मंडळी निरोगी राहायचं असेल तर वेळेवर तपासणी करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे बुधवार 15 जुलै रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत बालाजी मंदिर श्रमिक नगर येथे आयोजित या मोफत आरोग्य शिबिराला जरूर भेट द्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, जर तुमच्या घरात किंवा ओळखीत अस्थि व्यंग, मूक बधीर किंवा अंध अशा 40-60% दिव्यांग असलेले 18-35 वयोगटातील युवक युवती असतील तर त्यांच्यासाठी आयुष्याला नवी दिशा देणारी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहोत. अनाम प्रेम संस्था आणि युथ फॉर जॉब यांच्या संयुक्त विद्यमानाने 30 दिवसाचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण खात्रीशीर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या प्रशिक्षणामध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण, BPO कॉल सेंटर प्रशिक्षण, त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, किरकोळ विक्री क्षेत्राचे प्रशिक्षण आणि मुलाखतीची तयारी अशा अनेक उपयुक्त गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. एवढंच नाही तर प्रशिक्षणाच्या शेवटच्या 10 दिवसात नोकरीसाठी मार्गदर्शन आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची संधीही दिली जाणार आहे. रोजगाराच्या संधी एक्साइट इंडस्ट्रीज, फ्लिपकार्ट, डीमार्ट, रिलायन्स, बिग बाजार, इंटर्न प्रायव्हेट लिमिटेड, दूध प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये तसेच घरबसल्या काम करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. प्रशिक्षण दरम्यान 2 वेळेचे जेवण आणि 2 वेळेचा चहा नाश्ता पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. त्याकरिता पात्रता आहे, वयोगट आहे 18-35 वर्ष, शिक्षण 10वी किंवा 12वी पास अथवा नापास, तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर युवक युवती ही अर्ज करू शकतात. मित्रांनो, आजची एक छोटीशी संधी उद्याचं मोठं यश ठरू शकते, त्यामुळे ही संधी अजिबात हाताची जाऊ देऊ नका. स्वतः या आपल्या स्वतः आणि आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग युवक युवतींपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ऍडमिशन साठी पत्ता आहे अनाम प्रेम संस्था, निंबळक, अहिल्यानगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 91-82-89-19. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 91-82-89-19 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय. नगरकर संधी दार ठोकवत आहे, ती ओळखून पुढे जाणारेच आयुष्यात यशस्वी होतात. मग वाट कसली पाहताय, आजच नाव नोंदणी आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका आणि यशस्वी व्हा. नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रुग्णाला आजाराविषयी उपचार पद्धती तसेच शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, स्टाफ व समुपदेशक यांनी 24 तास वेळोवेळी रुग्णाची काळजी घेतली. या संपूर्ण उपचाराबाबत आपले मत व्यक्त करताना रुग्ण अनिल ठोकळ म्हणाले की, माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर असताना मला येथे सर्व उपचार पूर्ण मोफत मिळाले. डॉक्टर, नर्स, स्टाफ व समुपदेशक यांनी मला घरच्यासारखी वागणूक दिली. 24 तास सर्वांनी माझी काळजी घेतली. याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे ते म्हणत होते. तर म्हणजे आज अनिल ठोकळ यांना पुन्हा स्पष्ट दिसू लागले आहे. डोळ्यांनाच नाही तर मनालाही दिलासा मिळाला आहे. फक्त शस्त्रक्रिया डॉक्टरांची माया, नर्स, स्टाफ आणि समुपदेशकांची 24 तास काळजी यामुळे त्यांचा आत्मविश्वास परत आला आहे. ही यशोगाथा आपल्याला सांगते की जेव्हा माणुसकी आणि सेवा एकत्र येतात तेव्हा गरिबी ही उपचारामध्ये अडथळा ठरत नाही. तर म्हणते आता आपण केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कशा प्रकारे मोफत करण्यात आली आहे ते आपण ऐकले आहे. तर मंडळी ही यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ना आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार नगरकर, मी मुग्धा पाटील. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: फोटो में ऐसी बात

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. भारतामध्ये 2 आठवड्यामध्ये जे सध्या शेअर मार्केटमध्ये जे काही बाजारभाव आपण पाहत आहोत कोसळताना, त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर सुद्धा होताना दिसतोय. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार भारतीय बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीचे दर जवळपास घसरले आहेत. सोन्याचा दर हा 10 ग्रॅम प्रति 1,42,188 प्रति 10 ग्रॅम झालाय, तर चांदीचा दर सुद्धा घसरलाय. 2,18,722 प्रति किलोवर चांदी आली. जागतिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये अनुक्रमे 1 आणि 2% जास्त घसरण सध्या बघायला मिळते आहे. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे आणि शेअर बाजाराच्या या सगळ्या महत्वाच्या प्रक्रियेमुळे भारतामध्ये सोन्या चांदीचे भाव सध्या घसरलेले बघायला मिळत आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. राज्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये संपूर्ण आठवडा हा कोरडा गेलाय. पावसानं अजूनही उघडीप दिलेली नाहीये, पण सध्या कमाल तापमानामध्ये चांगलीच वाढ होतीये. 30 ते 35 डिग्री अंश सेल्सिअस एवढं सध्या महाराष्ट्रामधलं तापमान वाढत आहे. उकाडा प्रचंड वाढलेला आहे, तुम्हाला जाणवत असेल हा उकाडा वाढलेला. आणि मान्सूनचा पट्टा उत्तरेकडे सरकलाय, त्यामुळे सध्या ऊन सावल्या खेळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण तरी सुद्धा पालघर, रायगड, नाशिक, घाटमाथा परिसर, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसांच्या सरी या येऊ शकतात. आणि या सरी नक्कीच अनेक जिल्ह्यांना भिजवणार आहेत. काही तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत, सांज रंग तुम्ही ऐकताय. आपण नगरकर आहोत सगळेजण आणि आपल्याला आपल्या शहराचा, जिल्ह्याचा, इथल्या वास्तूंचा, वस्तूंचा, इथल्या वाड्याचा, इथल्या अनेक वेगवेगळ्या मंदिरांचा, देवळांचा, रावळांचा आणि आपल्या संस्कृतीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. पण आपल्या अहिल्यानगरमध्ये सध्या ऐतिहासिक चांद बेबीचा जो महाल, त्याची दुरावस्था जर बघाल तर नक्कीच आपण किती कमी पडत आहोत, आपण आपली जबाबदारी घेत नाही आहोत हे लक्षात येईल. अहिल्यानगरच्या जवळच डोंगर माथ्याजवळ ऐतिहासिक चांद बेबी महाल, ज्याला सलाबत खानाची कबर असं म्हटलं जातं, हा परिसर सध्या प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्ष मुळे अस्वच्छ झालाय. अनधिकृत अतिक्रमण इथे झालंय, गुन्हेगारी प्रवृत्तीचा अड्डा इथे होत चाललाय. पावसाळ्यामध्ये आपण सगळेजण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या चांद बेबी महालामध्ये जो काही सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये, निसर्ग सौंदर्य ते पाहण्यासाठी आपण आवर्जून जातो. दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात, इतिहासप्रेमी येतात, भेट देतात. पण दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा आणि समाजकंटकांचा इथे वावर वाढलाय. त्यामुळे काही गुंडांकडून इथे पर्यटकांनाही त्रास दिला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. तर दुचाकीची बेदरकार वाहतूक आणि ध्वनी प्रदूषणामुळे इथल्या परिसराची शांतता सुद्धा कुठेतरी भंग पावली आहे. सुरक्षिततेचा अभाव असल्यामुळे 12 तारखेला स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत इथे CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक, स्वच्छता आणि पोलिसांचा वचक निर्माण करून वास्तूंचं संवर्धन करण्याची मागणी प्रशासनाकडे सध्या केली आहे. पण त्याचबरोबर एक पर्यटक म्हणून, एक नगरकर म्हणून आपली सुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा. हा गेला आठवडा पूर्ण कोरडा गेला, येणारा आठवडा सुद्धा बऱ्यापैकी कोरडा असणार आहे असं भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहे. पण राज्यामध्ये 5 दिवसांच्या किंवा या बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होऊ लागलंय असं भारतीय हवामान विभागाचंही म्हणणं आहे. हवामान विभागानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं सांगितलंय. इतकंच नाही तर घाट माथा परिसरामध्ये सुद्धा तुरळक पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जरी मुसळधार नसला तरी या सरींमुळे सुकणाऱ्या पिकांना मात्र नक्की जीवदान मिळू शकतं. दुबार पेरणीसाठी मराठवाड्याला हा पाऊस नक्कीच लाभदायक ठरू शकतो. शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून नमस्कार. आणि काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण जाणार आहोत. मोशीमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे ती सगळ्यात दुर्दैवी घटना घडली होती आणि ज्यामध्ये तिघांचे मृतदेह आता सापडलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीमधल्या प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेला 68 तास उलटले आहेत. मलब्याखाली अजूनही काही कर्मचारी अडकलेले आहेत. 8 कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं युद्धपातळीवर सध्या मोशीमधल्या दुर्घटनेमध्ये बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अडकलेल्यांपैकी आणखी 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा याबाबतची माहिती दिली. अजून महत्वाच्या आपण काही अपडेट्सकडे वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77

0: 27505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून नमस्कार. आणि काही महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण जाणार आहोत. मोशीमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे ती सगळ्यात दुर्दैवी घटना घडली होती, आणि ज्यामध्ये तिघांचे मृतदेह आता सापडलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीमधल्या प्रशासकीय इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेला 68 तास उलटले आहेत. मलब्याखाली अजूनही काही कर्मचारी अडकलेले आहेत. 8 कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं युद्धपातळीवर सध्या मोशीमधल्या दुर्घटनेमध्ये बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत अडकलेल्यांपैकी आणखी 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा याबाबतची माहिती दिली. अजून महत्वाच्या आपण काही अपडेट्सकडे वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. आषाढी एकादशी येते आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त या वारीनिमित्त अनेक दिंडी पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करताना आपल्याला दिसत आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरामध्ये 29 जुलैपर्यंत मांस मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपुरामध्ये अनेक वारकरी येत असतात आणि पंढरपूर प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये 15 ते 29 जुलै 2024 पर्यंत मांस आणि मटण विक्रीला पूर्ण बंदी घातली आहे. 15 दिवस मांस आणि मटण विक्रीवर ही संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. भाविकांच्या धार्मिक भावना कुठेतरी दुखू नयेत यासाठी प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनु आहे तुमच्या सोबत, सांजरंग या कार्यक्रमात पुन्हा येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीमध्ये मोठा दिलासा राज्य सरकारनं घेतला आहे. पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारणी. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील निकष सुधारत लाखो शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचं मालमत्ता मुद्रीकरण धोरण, बीड क्रीडा संकुल निधी आणि एसटी महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्वावर विकास करण्यासाठी मंजुरी करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा एक महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, नागपूर खंडपीठानं एक मोठा निर्णय घेतलाय. ड्रग्स प्रकरणामध्ये हा महत्वाचा मोठा निर्णय नागपूर खंडपीठानं घेतलाय. ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपीला मराठी भाषा येत नसल्यामुळे त्याला जामीन देण्यात आलाय. मराठी भाषा समजत नसल्यानं, स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य कायदेशीर मदत मिळत नसल्यानं ड्रग्स प्रकरणातील ओडिशाच्या एका आरोपीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जामीन मंजूर केलाय. कायद्याच्या किचकट तांत्रिक नियमापेक्षा संविधानानं दिलेला बाजू मांडण्याचा हक्क सगळ्यात जास्त महत्वाचा असतो आणि हे कोर्टानं स्पष्ट केलंय. संबंधित प्रकरणात मराठी भाषा येत नसल्यानं आरोपीच्या हक्काचा संकोच झाल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
3: नमस्कार, मी निलेश बुरा बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवे, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. ऑलमोस्ट 7 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि निरोप घेण्याची वेळ आली आहे. पण सध्या आपल्या शहरामध्ये, आपल्या आजूबाजूला, सिटीमध्ये ना खूप छान आल्हाददायक, पॉझिटिव्ह आणि स्पिरॅच्युलिटीचं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच भक्तिमय वातावरण अगदी आजूबाजूला आहे. अगदी आपल्या शहरामधल्या ज्या शाळा आहेत, अगदी प्राथमिक शाळा असतील, लहान मुलांच्या शाळा असतील, या शाळांमध्ये ना छान छान वारी ज्या आहेत, वारी पालखी सोहळे हे मुलांसाठी जे आहेत ते घेतले जात आहेत. अगदी शाळकरी मुलं छान विठुरायाच्या रुक्मिणीच्या वेशामध्ये, वारकऱ्यांच्या वेशामध्ये दिसत आहेत. त्यामुळे खूप छान आल्हाददायक वातावरण आहे. आषाढ महिन्याला सुरुवात होती आणि आषाढ महिन्याला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला आषाढी एकादशीचे, पंढरपूरच्या वारी सेवेत लागतात आणि लाखो वारकरी पंढरपुरामध्ये आषाढीनिमित्त दर्शन घेण्यासाठी येतात. पंढरपूर प्रशासनानं तयारी केली आहे, पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या गावातून, शहरातून, आपल्या जिल्ह्यातून, शहरातल्या रस्त्यांमधून जाणाऱ्या दिंडी पालखी सोहळ्यासाठी खूप जय्यत तयारी करत असतात. वर्षभर वारकरीसुद्धा या वारीचं सहभाग घेता यावा, या वारीमध्ये जाता यावं यासाठी आतुरतेनं वाट पाहत असतात. आणि आपण पाहतो की कुठल्याही स्वरूपाचा, वातावरणाचा जो काही ताण आहे तो त्यांना येत नाही. कुठल्याही प्रकारच्या वातावरणामधला जो काही ताण आहे तो सहन करत, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता हे वारकरी अखंडपणे प्रवास करत असतात. सो नक्कीच वारी विशेष कार्यक्रम तुम्ही रेडिओ नगरवर ऐकणार आहातच. आज मी निरोप घेतेय तुमचा, पुन्हा भेटायला येते उद्या याच वेळी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आजच्या नगर डायरी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत ह भ प भाऊसाहेब अन्हाड यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे अनंत द्रविड यांनी.
2: नमस्कार मंडळी, संत कृपा झाली नरदेह इमारत फळ आली या अनुषंगाने रेडिओ नगरमध्ये आज माननीय श्री हरिभक्त परायण भाऊसाहेब सदाशिव अनाड गाव अर्थात त्यांचं दहिगाव श्रीरामाचे तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर हे इथं आलेले आहेत. तरुण कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज प्रबोधन करणारे हरिभक्त परायण आहे. या अनुषंगाने महाराज रेडिओ नगरमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. रेडिओ नगर हा असा विषय आहे की तळागळातील सर्वांना न्याय देणारा असं आमचं हे रेडिओ केंद्र. आज तुमचे चरणकमल इथे लागले, धन्य झालो आम्ही. आपण वळूया आपल्या विषयाकडं. महाराज, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यात्म म्हणजे काय? निश्चित
3: अध्यात्माची व्याख्या अशी सांगता येईल की स्वतःच्या आत्मतत्वाचा अभ्यास करणं, मी कोण आहे याची ओळख करून घेणं आणि समाजातील तळागाळातल्या लोकांना चांगल्या मार्गाकडे लावणं हा खरा अध्यात्म आहे. गोरगरिबांची सेवा करणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगला आहार, चांगले विचार, भगवंताची भक्ती, आध्यात्मिक चिंतन, संत साहित्य, संत वाङ्मय याचा अभ्यास करणं, भगवंताची पूजा अर्चा करणं म्हणजे एक चांगल्या गुणांचा विकास आणि स्व अध्ययन ज्याला अध्यात्म असं म्हणतात.
2: आणि महाराज, त्याच्या जोडीला मला असंही म्हणावं असं वाटतं की नवविध भक्तीमध्ये प्रथमतः आपण नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले की ज्यावेळेस आपण भक्ती करायला लागतो म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही खूप सुज्ञ आहात, वयाने लहान जरी असले तरी सगळ्यात पहिली भक्ती आहे ती नामस्मरणाची भक्ती. ते नामस्मरणाची भक्ती म्हणजे अध्यात्माकडे वळण्याची हिला शिडी म्हणायचं का आपण?
3: याच्यात असे नवविध भक्तीमध्ये सगळ्यात अगोदर श्रवणी भक्ती.
2: बर.
3: कारण कुठल्याही संत साहित्याचं श्रवण केल्याशिवाय तुमची ती कृती होत नाही.
2: बरोबर.
3: श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन अशा नऊ प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत.
2: बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं महाराज, ज्यावेळेस आता तुमचं वय लक्षात घेता तुम्हाला या विषयाची आवड ज्याला आपण काय म्हणतो आपुल्या हिता जो असे जाणता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अर्थात उत्तम जमीन असते आणि आपण जर उत्तम जर पेरलं तर उत्तमच येतं याबद्दल काही वादच नाही. नव्हे काळ्या दगडावरची रेग आहे. त्या अनुषंगाने अध्यात्म जे आहे वडिलांकडनं तुमच्याकडे आलेले, कारण तुमचे वडील जे होते ते कट्टर रामभक्त. त्या अनुषंगाने आपण जी अनुवंशिकता जी म्हणतो भक्ती करणं आणि मूळची असणं यामध्ये काय तुम्हाला साम्यवाद वाटतो?
3: तर यामध्ये कसं आहे, मला लहानपणापासून ते बालकडू मिळाले वडिलोपार्जित आणि वडिलांना त्यांच्या वडिलाकडून.
2: बरोबर.
3: म्हणजे आमचे आजोबा विठ्ठल राजे अन्हाड ते खूप हरिभक्त परायण होते, आध्यात्मिक चिंतन करायचे. त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना ते बालकडू दिले.
2: बरोबर.
3: त्यांच्याकडून माझ्याकडे हा वारसा आला.
2: बरोबर. आणि महाराज, हे लहानपण आपण अनुभवताना नामस्मरणामध्ये आपण रांगताना किंवा नामस्मरण जाणताना आपण म्हटलेच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावात रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. नामस्मरण तुम्ही हे जाणत होता किंवा तुम्ही पाहत होता किंवा ऐकत होता किंवा त्याच्याबद्दल आत्मचिंतन करत होता त्यावेळेस गावातली पार्श्वभूमी काय होती?
3: माझ्या लहानपणी श्रीराम मंदिर तर अगदी पुरातन प्राचीन आहे.
2: हो.
3: अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार करून सेनामाईच्या तीरावर राजमार्गावर वसलेलं दहिगाव श्रीरामाचे हे नाव आता जे नामकरण झालेलं आहे ते राम मंदिरामुळे झालं.
2: हो.
3: आणि राम मंदिर इतकं सुंदर, मग त्या काळात म्हणजे मी लहान असताना 40 वर्षापूर्वी गुरुवरीय जंगले महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून आणि आमच्या दहिगावमध्ये राम मंदिरात अनंत द्रविड यांच्याही माध्यमातून गावातल्या प्रमुख व्यक्तींच्या माळकरी टाळकरी सगळे वारकरी यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली.
2: आणि महाराज, मला हे म्हणायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरणाला आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो. ज्यावेळेस आपण या समाजामध्ये राहतो, तुम्ही असो किंवा मी असो, या समाजाचा मी वाटा आहे. परिवर्तन म्हणत ही काळाची भाषा आहे, बरोबर आहे. की जसा काळ बदलतो तसं आपल्याला देखील बदलावं लागतं. आणि तुमच्यासारखी कीर्तनकार मंडळी जी आहेत, अर्थात कीर्तन हा जो विषय अतिशय सुंदर आहे, आता कीर्तनाचं माध्यम घेऊन ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये फिरता, त्यावेळेस तुम्ही समाजातल्या ज्या जाणीव जागृती ज्या गोष्टी आहेत, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरण, याविषयी महाराज तुम्ही बोलताय.
3: हो चालेल. आता कसं होतं, वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुष हा कसल्या प्रकारचा भेद नाही,
2: भेदरहित.
3: यारे यारे लानथोर, याती भलते नारी नर.
2: नर
3: म्हणजे नारी म्हणजे स्त्री, नर म्हणजे पुरुष.
2: पुरुष
3: स्त्री पुरुष समानता अध्यात्मामध्ये दिलेली आहे. कारण आम्ही ज्यावेळेस पारणार लहानपणी बसायचो गुरुवारी जंगले महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून, त्यावेळेस महिला असायच्या, पुरुष असायचे. आणि काय होतं, अध्यात्मामुळं, आध्यात्मिक चिंतनामुळं आणि त्या अभ्यासामुळं, कीर्तन श्रवणामुळं महिलांचा आध्यात्मिक विकास होतो. आणि ते संस्कार आपोआप मुलामध्ये डायव्हर्ट होतात, ट्रान्सफर होतात. आणि त्याच्यामुळं एक महिला जर आध्यात्मिक बनली घरात, तर त्या घराचं घर पण राहत नाही, त्याचं मंदिरात रूपांतर होतं. आणि म्हणून पुढच्या पिढीला संस्कार करण्यासाठी महिलांनी देखील अध्यात्मात उतरावं, म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या लहानपणी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली.
2: अतिशय छान सांगताय तुम्ही. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की महाराज, ज्यावेळेस एका कर्तृवान पुरुषाच्या पाठीमागं एक सक्षम महिला असते, म्हणजे संसार खऱ्या अर्थाने जर परिपूर्ण व्हायचा असेल तर त्यासाठी सुयोग पत्नीची गरज असावी लागते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्नी जरी ती आपली असली तरी ती एक व्यक्ती म्हणून ती एक अभिव्यक्त व्यक्त होण्यासाठी तिला स्वतंत्र आयडेंटिटी असते महाराज. ती आयडेंटिटी आम्ही लोक काय करत होतो, आम्ही लोक म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक जपणूक करत असतो की भाई तुझं मत काय आहे, अध्यात्म म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, आणि तुला अभिव्यक्त होण्यासाठी अशी मतं मांडण्याचा तुला अधिकार आहे, असं कीर्तनातून तुम्ही काही म्हणजे ज्याला आपण ज्ञान प्रबोधन करता का?
3: हो, अगदी. महिला सक्षमीकरण असेल, आतापर्यंत जर पाहिलं तर कितीतरी स्त्रिया कि ज्या लढवया होत्या, सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या, संत महिला होत्या, त्यामध्ये संत जनाबाई असेल, संत
2: प्रश्नच नाही,
3: यांचे दाखले ते विठ्ठल भक्तीत कशा रंगून गेल्या, याचे दाखले आम्ही कीर्तनातून अनेक वेळा दिलेले आहेत. त्याच्यामुळे मग स्त्रियांना आपोआप आपणही या क्षेत्रात वळावं ही भावना तयार होते.
2: आणि महाराज, आता आषाढी एकादशी जवळ आलेली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहून मान, या भारत देशामध्ये आपण जन्मलो याचा आपल्याला सारखा अभिमान आहे. आणि भारत देशासारखा कुठलाही जगात देश नाही असं आपण अभिमानीन का म्हणतो, याला कारण काय अध्यात्मिकातून, हे तुम्ही सांगितलं अधिकच मला बरं वाटेल.
3: हा, आता पंढरपूरच्या वारीचा विषय निघाला. आपला भारत हा देश नाम जरी असलं तरी त्याचं हिंदुस्थान हे एक नाव आहे.
2: बरोबर.
3: की हिंदू या देशामध्ये अधिक संख्येने आहेत. हिंदूंचे प्राचीन मंदिरं या देशामध्ये पाहायला भेटतात. विशेष करून जगभरात जरी अनेक मंदिरं असली तरी आपल्या हिंदुस्थानामध्ये असा एक राज्य आहे महाराष्ट्र की जी संतभूमी आहे.
2: बरोबर.
3: आणि या संतभूमीमध्ये अनेक मंदिरं तुम्हाला पाहायला भेटतात. मी तर असं म्हणेल की महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर आम्हाला मंदिरं खूप पाहायला भेटतात, त्या मंदिराला खांब भरपूर दिसतात.
2: बरोबर.
3: पण महाराष्ट्र असं एक राज्य आहे, त्याच्यात अहिल्यनगर एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये एका खांबासाठी मंदिर उभं राहिलं, तो खांब म्हणजे नेवाशाला पैस खांब.
2: वा वा.
3: जिथं जगाची ज्ञानेश्वरी माऊली ननोबराने त्या खांबाला टेकून जगाला बहाल केली, म्हणून आम्हाला देखील अभिमान आहे की आम्ही अहिल्यनगर जिल्ह्यातले एक भूमिपुत्र आहोत.
2: बरं. आणि महाराज, ज्यावेळेस तुम्ही हे बोलताय त्या अनुषंगाने मला एवढं म्हणावं लागेल, सद्गुरु कृपा झाली नरदेह इमारत फळा आली. तुम्ही हे जे करताय बोलताय यासाठी म्हणजे सद्गुरु प्रत्येकाला करणं गरजेचंच आहे. कला क्रीडा साहित्य कुठलाही विषय असू तिथं गुरु करावं लागतं. त्या अनुषंगाने आपण आपले गुरुवर्य जे आहेत त्या आपल्या गुरुवर्यांचं आपण जर नाव सांगितलं, त्यांनी तुम्हाला काय शिकवलं हे जर सांगितलं तर आम्हा लोकांना खूप निश्चित बरं वाटेल.
3: माझी या दिशेने अशी वाटचाल झाली की मी पूर्वी कॉलेजचं शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला होतो.
2: बर.
3: तदनंतर मी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मी बजाज ऑटो संभाजीनगरला माझं ट्रेनिंग झालं.
2: बर बर बर.
3: त्यानंतर माझं इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर टाटा मोटर्स पुणे या ठिकाणी माझी निवड झाली. आणि मग तिथे असताना देखील आळंदी आणि देहूच्या मध्ये राहून मी अध्यात्माचे धडे घेतले.
2: बर.
3: आणि जेव्हा मी नोकरी सोडून गावी आलो तेव्हा मी पिंपळगाव माळवे येथील बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्याकडे 12 वर्ष मी अध्ययन केलं. त्यामध्ये विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, पंचदशी असेल, उपनिषद असतील, ज्ञानेश्वरी असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, आदी करून ग्रंथांचं अध्ययन तब्बल 12 वर्ष मी सातत्यानं गेलो. आणि त्याचा परिणाम असा की पुढे चालून मी कीर्तनकार झालो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांगानं अभंगाचं निरूपण, अध्यात्मचिंतन, समाजातले काही जे मुद्दे आहेत, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आणवा, पाणी जिरवा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, शौचालयासारखा उपक्रम एकेकाळी ज्या प्रबोधनाची गरज होती त्याही काळात आम्ही खूप प्रबोधनं केली. गाडगेबाबांचं स्वच्छता अभियान आम्ही स्वतः राबवलं आणि म्हणून गावातल्या अगदी मंदिरापासून तर वर्षातून 2-3 वेळा तरी ग्राम स्वच्छ करण्याचा आम्हाला छंद आहे आणि दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही तो छंद जोपासतो. आम्ही आतापर्यंत दिंडी सोहळा पंढरपूरला नेताना 12-15 वर्षाचा कालावधी असेल पूर्वीचा, आम्ही जांभळाची झाडं लावत गेलो. त्याचा परिणाम आज ती झाडं वृक्षरोपण एवढं मोठं केलं की आता आम्ही जर निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो तर ते लोक सांगतात महाराज तुम्ही लावलेलं झाड आहे याची जांभळं खाऊन जा. म्हणजे आम्ही लावलेल्या झाडाची फळं आम्ही खातो. हा वृक्ष लागवडीचा संदेश सुद्धा आम्ही कृतीतून उतरवला. आम्ही आमच्या गावामध्ये लावली, आमच्या शाळेच्या परिसरात लावली, मंदिराच्या परिसरात लावली, माझ्या घराजवळ जी एक राधाकृष्ण आश्रम आहे त्या कुटियाजवळ झाडं लावली, शेतात देखील फळबागा लावल्या जेणेकरून निसर्गाचं संतुलन राहील. तुकोबऱ्या म्हणतात वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरी आळवीती. निसर्गाचं संवर्धन हे जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांचा वारसा राजे छत्रपती यांनी घेतला. आणि आज जर या उन्हाळ्याचे दिवस आपण दरवर्षी पाहतो, उष्णता वाढत चाललेली आहे, उष्माघाताचे बळी होतात, तर आपण झाडं लावली पाहिजे.
2: बरोबर,
3: हा संदेश मी हजारो लोकांपर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो.
2: आणि महाराज तुम्ही आताच्या व्यक्तीचं तुम्ही जे नाव घेतले, व्यक्ती म्हणण्याचे फार मोठे संत आहेत ते, की जे तुमचे गुरुवर्य आहेत ते आम्हा सर्वांनाच गुरु समान आहेत, गुरुतुल्य आहेत. कारण खरोखर ज्या गुरूंकडे तुम्ही जे शिकलाय त्यांचा कर्मयोग तुम्ही जाणताय, की ज्या माणसाने आयुष्यभर नारळ सुद्धा ते घेत नव्हते, बाकीच्या पाकिटांची अपेक्षा तर बंदच, म्हणजे असा स्पष्ट का म्हणतो, खरा तो कर्मयोगी. त्यांना काही गरज नव्हती का, त्यांना काही संसार नव्हता का, पण खरा त्यांच्या अनुषंगातून जो परमार्थ तुम्ही जाणलाय किंवा तुम्ही जो पाहताय तो आचरणात आणण्याचा तुम्ही महाराज प्रयत्न करतच असाल, म्हणजे त्याचा मला बोलण्याचा अधिकार पण नाहीये, पण त्याची कितपत तुम्ही अनुकरण करताय व्यक्तिशः.
3: आता याच्यामध्ये आमचे महाराज नेहमी सांगायचे की प्रपंच करत असताना प्रपंचाची जबाबदारी एकीकडे
2: हो येते
3: आणि अध्यात्माची जबाबदारी एकीकडे, तर तुम्हाला तुमचा प्रपंचही सदृढ राहायला पाहिजे आणि अध्यात्मी बी सदृढ राहायला पाहिजे. त्याचा बॅलन्स करून देण्याचं काम नेहमी आमचे महाराज करायचे.
2: बरोबर,
3: कारण असं आहे की आता तुम्ही गाडी घेऊन जाता, गाडीला डिझेल पेट्रोल तर गरजेचं आहे,
2: लागतं, त्याशिवाय गाडी चालणार
3: का. हा, परंतु लोकांना अवस्तव मागणी करून लोकांना मागणी जास्त मानधनाची करणं हे महाराजांना कधीही मान्यच नव्हतं. आणि तसं चंदनासारखं त्यांनी स्वतःचा देह झिजवला. आणि आता जरी महाराज हयात नसले तरी ते कीर्ती रूपानं आणि आम्हाला जे ग्रंथ शिकवले त्या रूपानं ते आजही आमच्या समोर आहेत आणि आमचे ते आदर्श आयडॉल आहेत.
2: आणि महाराज आपण जे म्हणतो की आपण ज्या कृती करतो त्या आपण स्वतः अगोदर आपल्याला कराव्या लागतात, मग आपल्याला लोकांना बोलण्याचा किंवा सांगण्याचा छोटासा अधिकार असतो. त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज असू द्या, संत गाडगेबाबा महाराज असू द्या, यांनी आयुष्यभर पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पण पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. दर्शन घेतलं नाही म्हणजे अर्थात स्वच्छ परिसरामध्ये त्यांनी परमेश्वर पाहिलाय. गाडगेबाबांनी तुकडोजी महाराजांनी कधी पुरणपोळी खाल्ली नाही, म्हणजे माझ्या गरिबांना मिळत नाही तर मला का मिळण्याचा अधिकार आहे. हे स्वच्छ परिसर जे आपण म्हणतो, परिसर स्वच्छता अभियान, हे परिसर स्वच्छता अभियान, आता तुम्ही बोलता बोलता म्हटलं की आम्ही जांभळाची झाडं वगैरे लावले, परिसर स्वच्छता अभियानामध्ये ज्या दिंड्या तुम्ही फिरता इतर दिंड्यांचं तुम्ही अवलोकन करता का?
3: अवलोकन करतो. आम्ही आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये स्वच्छता कशी राहील, जेव्हा आम्ही दिंडी घेऊन यजमानाच्या घरी जातो, ज्या गावात आमचा मुक्काम असतो, ते आमचे अन्नदाते असतात.
2: बरोबर,
3: आम्ही त्यांना पांडुरंगा समान मानतो कारण ते अन्नदान करतात.
2: बरोबर,
3: आणि मग आमचं एक कर्तव्य आहे की जर आम्ही तिथं महाप्रसाद घेतला आणि जर आमच्या लिंबाची फोड पिळून झालेली खाली टाकली, कोथंबिरी कडापत्त्या टाकला किंवा कसलंही काही टाकलं तर ते उचलून ताटात घेऊन ते पुन्हा त्याचं स्वच्छ ताट धुवून पुन्हा ते आणून ठेवणं आणि दिंडी निघून गेल्यानंतर पुन्हा तो सगळा परिसर त्यांचा स्वच्छ करून देणं ही आमची जबाबदारी राहते. आणि म्हणून ती लोक पुढच्या वर्षी दिंडी कधी येईल, श्रीराम दिंडी सोहळा याची वाट पाहतात. याचा अर्थ असा आहे की लहान बालकापासून तर वृद्ध माणसापर्यंत स्वच्छता ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही ते दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आमच्या दिंडीतले प्रत्येक वारकरी ते राबवतात. साधा अगदी बिस्किट खाऊन झालं जर त्याचा कागद असला तरी तो आम्ही एका कचरा कुंडीमध्ये टाकतो, हा आमचा नियम आहे. आणि विशेष म्हणजे वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून आम्हाला अनेक दानशूर महात्मे की ते सबल मदत करतात आणि आम्ही स्वच्छ पाणी वारकऱ्यांना देतो. थोडस जरी पाणी उरलं तर ते आम्ही टाकू देत नाही, तेच पाणी आम्ही दुसऱ्यांना विनंती करतो आणि त्याला ते प्यायला लावतो किंवा ते पुन्हा जमा करतो. परंतु पाणी वाया घालत नाही, कारण पाण्याचा एक थेंब अमृता समान असतो. पण त्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा एखादा मनुष्य ताण्यानं व्याकुळ होतो, आणि म्हणून पाणी वाचवा हे सुद्धा अभियान आम्ही दिंडीत देतो.
2: त्या अनुषंगाने महाराज तुम्ही जे सांगताय खूप छान माहिती सांगताय, खूप बरं वाटतं. माझ्या पाण्यामध्ये वैष्णव सेवा भक्त मंडळ माळीवाड्यातली एक दिंडी आहे जी कपिलेश्वर मंदिरातून निघते. महाराष्ट्रातली ती पहिली अशी दिंडी की ज्या दिंडीमध्ये टॉयलेट आहेत.
3: हो,
2: म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे नाही, तुलनात्मक ताकता नाहीये, पण त्यांनी त्याला खूप जास्त व्हॅल्युएशन केले स्वच्छतेला. आणि त्या स्वच्छता वगैरे आपण जी पाहतो आता गावामध्ये आपल्या शाळा आहेत, आपण नित्यनियमित हरिपाठा आपल्या घरी होत असतो, आपल्या मंदिरात होत असतो, तसंच तर मुलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय, आपला धर्म म्हणजे काय, या अनुषंगाने शाळेमध्ये असे काही जाणीव जागृती कार्यक्रम आपण करता.
3: हो, अनेक वेळा बालसंस्कार शिबिर होतं.
2: हो, हा,
3: त्या बालसंस्कार शिबिरामध्ये जायचं.
2: हा हा,
3: त्या मुलावर चांगले संस्कार करण्याचे काही धडे द्यायचे.
2: हा हा,
3: किंवा हायस्कूलमध्ये आम्ही एक वेळेस असं केले काव्य स्पर्धा आयोजित केली, त्याच्यामध्ये मला लहानपणी जुन्या काळात ज्या कविता होत्या त्या कविता मी तिथं सादर केल्या होत्या. मी नोकरी करत असताना सुद्धा टाटा मोटर्सला पुण्यातल्या पिंपरी चिंचवड प्रेक्षागृहामध्ये काव्य स्पर्धा होती, त्यावेळेस मी भाग घेतला होता. म्हणजे लेखनाचा वाचनाचा आणि प्रबोधनाचा हा छंद मला उपजत लहानपणापासून असल्या कारणानं आम्ही ते मुलामध्ये सुद्धा ते संस्कार देतो.
2: आता आपण बऱ्याच ठिकाणी असं आपण पाहतो की कवी कुसुमाग्रजांची खूप सुंदर एक कविता आहे, ते म्हणायचे कवितेतून म्हणायचे, तू ही राम आहे तू ही रहीम आहे, तू ही राम आहे तू ही रहीम आहे, तू करीम बुद्ध खुदा हुआ, तू वाहे गुरु तू यशु मसीहा, हर नाम में तू समा रहा, हर दास है कही कीर्तन कही राम धुन तो कही अवहन, विधि वेद का ये सब रचन तेरा भक्त तुझको बुला रहा. आपण समाजामध्ये वावरताना अनेक धर्म आपल्याला दिसतात, नव्हे अनेक धर्म आपले प्रचलित आहे, आणि महाराज प्रत्येक धर्म हा समभावच सांगतो. कुठलाही धर्म असं सांगत नाही की तो असं कर तसं कर, किंवा आपल्या धर्माच्या अनुषंगाने आपल्या गावामधील किंवा परिसरामध्ये असं तुम्हाला असं एक स उदाहरण वगैरे आहे का की ज्या गावामध्ये दोन्ही समाजाची लोक एकोप्याने वागतायत?
3: हो, आता कसं आहे हिंदुत्ववादी,
2: हा,
3: आता अनेक धर्म आहेत, त्यामध्ये मुस्लिम धर्म आहे,
2: हो,
3: हिंदू धर्म आहे, ख्रिश्चन आहे,
2: हो, हो,
3: अनेक धर्म आहेत, आणि प्रत्येक धर्माच्या जे धर्मग्रंथ आहेत
2: हो हो
3: त्यांची शिकवण फार मोठी आहे,
2: फार मोठी
3: चांगली आहे. आणि म्हणून जातीयवाद करत बसण्यापेक्षा या जनतेनं आपल्या धर्माची उपासना केली आणि समधर्म भाव जर ठेवला तर एक गुण्यागोविंदाने एकत्र सगळे नांदतात. म्हणून कसल्या प्रकारचा द्वेष मत्सर न करता सर्वांना आम्ही समाविष्ट करतो. आमच्या दिंडीमध्ये काही मुस्लिम वारकरी आहेत, काही मुस्लिम अन्नदाते आहेत,
2: बघा
3: ते सुद्धा मदत करतात. त्याच्यामुळे असं काही नाही, कबीर ममी मोमीन लतीफ हे सगळे मुसलमान होते. तसं विठ्ठलाला पांडुरंगाची भक्ती करताना कुठल्या जातीपातीचा याच्यात काही संबंध येत नाही.
2: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज आपण जी मंडळी जी आहेत की आता समाजामध्ये अशी काही लोक असतात की तुझं आणि माझं द्वैत भाव खूप असतो, तो द्वैत भाव नष्ट व्हावा आणि आपला सकल भारत देश संपन्न व्हावा या अनुषंगाने तुम्हीच काय सगळ्या वारकऱ्यांनी किंवा महाराजांनी कुठल्या प्रकारचा प्रयत्न करावा की समभाव आणि समदृष्टी आणि एकात्मता साधण्यासाठी कुठले प्रयत्न केले जावे?
3: आता समदृष्टी हा असा विषय की जर एखाद्या महात्म्याचा श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्याचं चिंतन आहे की स्तुल्य निंदा स्तुतीर्मौनी संतुष्टो एन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मानवी प्रियो नरा. भगवान म्हणतात ज्याला निंदा आणि स्तुती सारखी आहे, ज्याला मान आणि अपमान सारखा आहे, ज्याला थंड आणि उष्ण सारखा आहे, असा समभाव आणि साम्यदृष्टी ज्याच्याकडे आली तो महात्मा होतो.
2: बरोबर.
3: अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया. मला तो भक्त प्रिय आहे की जो जनसामान्यावर सर्वावर त्या सारखा प्रेम करतो, कसल्या प्रकारचा भेद करत नाही,
2: जो भेद रहित आहे.
3: हो, त्याला पंडित म्हणायचे. विद्या विनय संपन्ने ब्रह्मणे गविहस्तिनी शुनीचैव सोपाकेच पंडितः समदर्शिनः. हा गीतेतला श्लोक आहे की समदृष्टी जो आहे तो विद्वान चांडाळ राजा हत्ती कुत्रा याच्यामध्ये एकच तत्व आहे
2: बरोबर
3: असं समजून तो प्रेम करतो. आणि ही भावना जर श्रीमद भगवद्गीतेतली आपण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला दिली तर समाजातला जो जातीयवाद द्वेष मत्सर हा संपून जाईल आणि एकात्म त्यातून जागा होईल.
2: महाराज कर्मयोग आणि कर्मकांड यामध्ये हा भेदरहित आहे, एकत्र आहे का वेगळा आहे?
3: आता कर्म हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्म फळाची अपेक्षा न करता
2: करता हो
3: आणि कर्म फळाची आसक्ती न धरता
2: धरता
3: आणि कर्म कर्तृत्वाचा अहंकार सोडला
2: बरोबर
3: कर्म सुद्धा हे महान आहे
2: बरोबर.
3: परंतु अंधश्रद्धा कर्मकांड समाजाला त्याच्यातून शोषण करणं नरबळी किंवा पशुबळी मांस भक्षण अंगात येणं किंवा असं काहीतरी वेगळं हे जे आता अलीकडे कमी होत चाललंय तरी पण काही लोक त्याच्या आणि स्वतःला सुशिक्षित समजणारी माणसं त्याला बळी पडतात. हे दुर्दैव्य हे दुर्दैव्य आणि म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारांनी जे प्रबोधन केलं की अंगी दैवत संचरी मग तया काय उणे नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. जर नवसं करून जर मुलं होत असतील तर लग्न करण्याची काय गरज आहे? देव जर अंगात येत असेल तर त्यानं मग भिक्षा कशाला मागितली पाहिजे? जर देवच त्याला प्राप्त झाला म्हणजे अंधश्रद्धेचं निर्मूलन खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. तसं आम्ही आतापर्यंत अनेक कीर्तनातून सुद्धा निळोबऱ्यांचं प्रमाण आहे की नियनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. नामस्मरण जर केलं तर चित्त शुद्ध होतं, चित्त शुद्ध झालं तर द्वैत भाव जातो, हा मित्र हा शत्रू ही भेदबुद्धी जाते आणि एकदम चित्तवृत्ती शांत स्थिर झाली की मग त्याच्यामध्ये आत्मानंद मिळतो आणि त्या नामस्मरणामध्ये आपण तल्लीन होऊन एक तणावमुक्तीचं साधन आहे होते असं म्हणते
2: महाराज. आपलं संत साहित्याच्या व्यतिरिक्त आपले पूर्वीचे लोकसाहित्यिक जे होते म्हणजे जे साहित्य लिहिणारी जी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीवर चांगले ओरखडे उमटवलेले आहेत.
3: उदाहरणार्थ देता येईल आपल्याला बहिणाबाई चौधरी यांनी अनेक काव्यगीतं आडाणी लोक त्यांना अशिक्षित म्हणतात त्या काळात
2: बरोबर,
3: परंतु आता पीएचडी ला त्यांच्या कविता घेतल्या जातात की जो एम ए पीएचडी डॉक्टरेट आहे त्यांनी अभ्यासावी त्यांची कविता की ज्या अक्षरशत्रू अडाणी होत्या. परंतु त्यांचं काव्य इतकं महान होतं की जसं भगवान म्हणतात अर्जुना की चंचलत्व म्हण कृष्ण प्रमाथी बलवत दुडम तश्याम निग्रम म्हणे वायोरिव सुदुष्करम. हा अर्जुनानं भगवंताला विचारलेला प्रश्न आहे की मन फार चंचले ते फार वाऱ्यापेक्षा वेगवान आहे या मनाला कसं आकळायचं. हा जो श्रीमद भगवद्गीतेतला प्रश्न अर्जुनानं भगवंताला केला तो विश्वात्मक प्रश्न आहे की चंचल मनाला स्थिर कसं करता येईल हे जगाच्या साठी हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यावर बहिणाबाई चौधरी म्हणतात मन ओढाय ओढाय उभ्या पीका तल ढोर किती हा कला हा कला फिरी येत पिकावर मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर अरे विचू साप बरा त्याले उतारे मंतर. इतकी सुंदर काव्य बहिणाबाई चौधरींचं राहायचं की त्या मन किती जहरी आहे, मन किती स्वतःच म्हणजे मनच मित्र आहे आणि मनच शत्रू आहे. मनात चांगले विचार आले मन मित्र आहे, मनात वाईट विचार आले मन आपलं शत्रू आहे. आणि म्हणून मनावर जर विजय मिळवायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण हा एक चांगला उपाय आहे.
2: आणि महाराज लोकसाहित्यिक वामनदादा कर्डक जे आहेत त्यांनी देखील म्हटलंय सुख देवच देतोय जीवा, सुख देवच देतोय जीवा पोर मागतील देतोय तवा मग नवरा कशाला हवा गो बाई शेजारी न सखे बाई. आता अंगात येणं आता ही धर्मसंकल्पना आहे की राजादी राजेश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य जननी जनत्री शिवछत्रपतींची कुलनिवासिनी आई मातोश्रींचं ते अधिष्ठान आहे. म्हणजे आपण त्याची निंदा करायची का आपण त्या अंगातवाल्यानं फटकारायचं का त्यांना बाजूला ठेवायचं यासाठी खरंच तरुण उपाय काय असावं महाराज?
3: आता असं आहे बरं का हा प्रकार फार आता कमी होत चाललेला आहे,
2: बराचसा
3: कमी
2: झाला नाही
3: फारच गेला असं नाही म्हणता येत
2: पण आहे.
3: परंतु अडाणी ज्यांना काही संत साहित्याची ओळख नाही किंवा कॉलेज मोठं शिक्षण घेतलेलं नाही अशा स्त्रिया आजही ते चालू आहे, परंतु ज्या वेल क्वालिफाईड मुलं मुली आहेत ते याच्यामध्ये जात नाहीत
2: कारण
3: आपला वेळ वाया जाणार नाही याची ते काळजी घेतात.
2: कारण
3: ज्याला ज्ञान मिळवायचं त्यांनी क्षणाचा विचार केला पाहिजे, ज्याला धन मिळवायचं त्यानं कणाचा विचार केला पाहिजे. कणाकणानं धन मिळतं आणि क्षणाक्षणानं ज्ञान मिळतं, म्हणून ज्ञान संपादन करावं आणि खरा अध्यात्म जो आहे आई वडिलांची सेवा करणं
2: बरोबर
3: व्यसनमुक्त जीवन जगणं निसर्ग संवर्धन करणं थोरा मोठ्यांचा आदर बाळगणं ह्या गोष्टी त्या अंगात येण्यापेक्षा ह्या निश्चितच चांगल्या आहेत. त्याचं आउटपुट काहीच नाहीये
4: आउटपुट त्याचं काहीच नाहीये. कारण तसं जर असतं तर तुकोबाने याला विरोध केला नसता अंगी दैवत संचारी, मग तया काय येऊ नये. म्हणून फार आता कसं आहे, श्रद्धेचा विषय असल्या कारण त्याला फारसं कोणी त्याच्यावर विरोध करत नाही, परंतु जो ज्ञानी व्यक्ती तो याच्या मागे लागत नाही.
2: आणि आपण ते सगळ्यात आपण ते म्हणतोय की महाराज मनाची एकाग्रता, आज तुम्ही इथं आहात मी इथं आहे तरी आपलं मन एकाग्र होत नाही. मनाची एकाग्रता कुठल्या प्रकारे आणि कशी साधता येते?
4: आता असं आहे, मन फार चलायमान आहे
2: हो,
4: मन फार चंचल आहे. मना इतका वेग विमानाला देखील नाही, इतकं मन इतकं चलायमान आहे. म्हणून तर अर्जुनाने हा प्रश्न विचारला, हे मन कसं स्थिर करता येईल. भगवान म्हणले अभ्यास येणं तू कोणतेय वैराग्येने गुही येते. अभ्यास जर केला, सराव जर केला, तर धावणाऱ्या मनाला सुद्धा स्थिर करता येतं. आणि स्थिर मन झालं की अध्यात्माचं बीजारोपण त्याच्यामध्ये होतं. आपण जर एखाद्याला श्रीमद भगवद्गीता सांगत असू आणि त्याचं मन जर तिथं स्थिर नसेल
2: तर उपयोग नाही.
4: तर उपयोग काय? ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठात म्हणतात ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ते व्यर्थ म्हणतात. म्हणून प्रपंचासाठी वित्त, शरीरासाठी पित्त आणि अध्यात्मासाठी चित्त.
2: वा वा वा. आणि त्या अनुषंगाने महाराज आपण जे म्हणतो ना की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरिपाठ जो आहे, हरिपाठ हे जीवनाचं सार आहे. पहिल्याच्या अगदी चरणामध्ये म्हटलेलं आहेच, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी आल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक खुणे द्वारकेचे राणे पांडव करी. महाराज हरिपाठ जो आहे, हरिपाठ हा ज्याचा प्रत्येक वारकऱ्याचा पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे असं काळाची गरज असं तुम्हाला वाटतं?
4: हो, आता जिथं मंदिर आहे
2: हा
4: आमच्या दहेगाव श्रीरामाचे, इथे श्रीराम मंदिर आहे, आमचे वारकरी तिथे हरिपाठ घेतातच
2: बरोबर.
4: आणि आमचा जो आश्रम आहे राधाकृष्ण आश्रम, आमच्या याच 85 वर्षाचं वय तीच, ती स्वतः हरिपाठ घेते.
2: बरोबर.
4: हो, म्हणजे हरिपाठ ही एक मोठी साधना वारकऱ्यांची आहे आणि भगवंताच्या नामचिंतनाचा संदेश माऊली ज्ञानोबराईने जगाला दिलेला आहे की जे सर्वात सुलभ आहे, सोपं आहे.
2: बरोबर.
4: आणि कुणालाही सहज घेता येतं, त्याला काळाची वेळेची स्थानाची कसल्याही प्रकारची आठ नाही, कसल्याही कुठल्याही व्यक्तीनं ते नामचिंतन करता येतं. म्हणून ते म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून हरिपाठ हा वारकऱ्यांचा आत्मा आहे.
2: आपण जे म्हणतोय की खरा आपला सनातन हिंदू धर्म जो आहे, हिंदू धर्मामध्ये जी शिकवण आहे ती अन्य धर्मामध्ये असेल नसेल तो भाग फार वेगळा आहे, पण समभाव या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं हिंदुत्व, ज्यावेळेस आपण पंढरपूरमध्ये जातो आषाढी एकादशीला, महाराज आपले लाखो स्त्री पुरुष एकत्र आंघोळी करतात उघडे वागडे, त्यावेळेस कुठलाही त्यावेळेचा जो देह आहे तो वासनारहित होतो, याला कारण कोण?
4: याचं असं आहे की ज्ञानी व्यक्तीला जर हे शरीरच मी नाही हा भाव जर तयार झाला तर त्या शरीराविषयीचं ममत्व त्याचं निघून जात.
2: हो हो बरोबर.
4: श्रीमद आदिश्री शंकराचार्य म्हणतात, नारी स्तनभर नाभिनिवेश मिथ्या माया मोहवेश, चरपट पंजऱ्या स्तोत्रम आहे त्याचे. म्हणतात की स्त्रियांना जे स्तन दिलेले आहेत, जी नाभी म्हणजे बिंबी दिलेली, शरीराला जे म्हणजे वेगवेगळे अवयव आहेत जे पुरुषाला आकर्षित करून घेतात. वास्तविक पाहता शंकराचार्य म्हणतात एक मासाची गोळी आहेत किंवा बाळाच्या भुकेचं नियोजन परमात्म्यानं त्याच्यात केलेलं आहे. बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही.
2: बरोबर.
4: म्हणून प्रत्येक स्त्रियांकडे जे साधन इंद्रिय आहेत ते इंद्रिय पुढच्या पिढीला स्तन जे आहेत ती बाळाच्या भुकेचं हे आहे. म्हणून ज्ञानी व्यक्ती त्याच्याकडे काम भावनेनं न पाहता ती एक माता आहे आणि माता या दृष्टिकोनातून मग मातेनं जरी स्नान केलं आणि पुरुषानं स्नान केलं त्याच्यात काय भेद उरत नाही. म्हणून वारकरी हा पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही जसे म्हटलात लाखो वारकरी स्नान करतात पण ही स्त्री आणि हा पुरुष हा भेद ते पाहत नाहीत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ हे त्याचं उत्तर आहे.
2: आणि आपण महाराज दिवसेंदिवस पाहतोय की आता प्रगती जी आपण करतोय, शेतीतली प्रगती असो मानवी जीवनाची प्रगती असो, आपण काय करतोय की थोडक्या पैशामध्ये जास्त कसं मिळेल हे पाहतो आपण. त्या अनुषंगाने पूर्वीच्या काळी जे आपण म्हणतो दूध दुप्त घरचं असायचं, आता ते दूध दुप्त जे आहे भरपूर आहे पण ते सगळ्या जर्शा गायांचं आहे. आपलं अनन्यसाधारण जी गोमाता आहे, ज्या गोमातेच्या पोटामध्ये संपूर्ण देव 33 कोटी देव वास करतायत, त्या गावठी गायांचं किंवा गावरान गायीचं महत्व किती कमी होतं याला कारण कोण? तुम्ही आम्ही
4: आता त्यामध्ये असं आहे की पूर्वीच्या काळी गोपालन, देशी गोपालन खूप असायचं.
2: हा हा.
4: आता दुधाचा तुटवडा पडू नये म्हणून शासनानं परदेशातून काही संकरित गायी आणल्या आणि त्याचा एक व्यवसाय सुरू झाला की दूध विक्री, दुधातून अर्थार्जन. पण वास्तविक पाहता देशी गायीमध्ये जे दूध आहे, जो दुधाचा दर्जा आहे, तो अप्रतिम आहे. कारण जर तुलना केली आपण गायी आणि म्हशीची, हे दोन्ही प्राणी दूध देणारे आहेत.
5: हो हो.
4: एका महात्म्याला एका सामान्य व्यक्तीने प्रश्न विचारला की गायीचं दूध चांगलं का म्हशीचं दूध चांगलं. तर त्यांनी सांगितलं म्हशीचं दूध चांगलं. म्हणे का बरं? ते म्हणले मी गायीला दूध म्हणत नाही, गो तो हमें अमृत देते.
5: बरोबर.
4: म्हणजे गायीच्या दुधाला त्यांनी अमृत त्या महात्म्याने समजलं.
5: बरोबर.
4: म्हणून ज्ञानोबराय म्हणतात पाहेपा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे आणि दूध गोड आहे. परंतु अलीकडे काळात अर्थार्जनाचा हेतू आणि थोडासा एक अनैतिकता म्हणून दुधामध्ये भेसळ खूप वाढली.
5: बरोबर.
4: दुधापासून जे दुग्धजन्य पदार्थ निर्माण होतात त्याच्यामध्ये तर भयानक भेसळ, मानवी आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात आलं. 400 वर्षापूर्वी तुकोबराय होऊन गेले, त्यांनी जी ग्रंथसंपत्ती निर्माण केली त्या काळात त्यांचा जो वारकरी संप्रदायात आजही आदरयुक्त धाक धरारा, ते 400 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एक तुकाराम भेटलेत. ते त्यांचं नाव आहे तुकारामजी मुंडे साहेब.
5: बरोबर.
4: त्यांनी हे खाद्यपदार्थ, अन्न खाद्यपदार्थ, औषधं याच्यावर भयानक मोठं काम केलंय. आणि हे जे भेसळ करणारे रॅचेट आहे त्यांनी आता थांबवण्याचा आटोकात प्रयत्न त्यांनी केलाय. असे अधिकारी जर प्रत्येक राज्याला, प्रत्येक जिल्ह्याला जर मिळाले तर भेसळ मुक्त अन्न समाजाला मिळेल. ते महाग जर मिळेल तरी चालेल, स्वस्त मिळून खराब खाण्यापेक्षा थोडं खा पण चांगलं खा.
5: बरोबर.
4: जेणेकरून शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळतील आणि खाणाऱ्याला भेसळ मुक्त मिळेल. म्हणून त्या तुकारामानंतर आताचे हे तुकाराम, यातून मला एक संदेश द्यायचा आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत असा जर प्रत्येक अधिकारी जन्माला आला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे हिंदुस्थान महासत्ता देश बनेल. हे आमचं स्वप्न आहे, आमचा तो प्रयत्न आहे.
5: आणि महाराज मला हे एक विशेष वाटतं, काल एक डॉक्युमेंटरी माझ्या पाहण्यात आली की ज्या परदेशी गायी आहेत ज्यांचं लोन आपल्यापर्यंत आलं, पूर्वी आपल्याकडे काही अशा जर्सी बिर्सी गाया नव्हत्या, हे परदेशातलं लोन आहे अर्थात संकरित वाण आहे, हे दूध जास्त देतं वगैरे. पण काल मी एक डॉक्युमेंटरी अशी पाहिली महाराज की त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी गावरान गोमाता आहे त्या गोमातेला जर आपण 32 मिनिटं जर मिठीत जर घातली तर शरीरातला रोगच नाहीसा होतो असं.
4: काय आहे आहे आता गायीनं चाटणं, गायीला आपण मसाज करणं, आपल्या हातामध्ये तळहातामध्ये जे अॅक्युपंक्चरिंग पॉइंट असतात ते त्यातून ऍक्टिव्ह होतात, रक्ताभिसरण संस्था चांगली होती,
5: ब्लड सर्क्युलेशन
4: खूप चांगलं होतं. आणि गायीच्या नजरेमध्ये वात्सल्य भाव असतो. गाय जेव्हा वासराला चाटते, मालकाला चाटते किंवा प्रेमानं पाहते, त्या पाहण्यातून सुद्धा आपली एक चांगला विकास होतो. आणि म्हणून गायीच्या सान्निध्यात जर राहिलं तर बऱ्यापैकी बरेचसे आजार बरे होतात. गायीच्या गोमूत्रातून, गायीच्या पंचगव्यातून, गायीपासून बनलेलं दूध असेल, दही असेल, तूप असेल, अग्निहोत्र करायचं असेल तरी गावरान गायीचं तूप लागतं,
5: पंचगव्य
4: ते जर तूप टाकलं तांदळावरती आणि जर गायीची गावरान गायीची गोवरी घेतली आणि त्याचं अग्निहोत्र जर केलं तर जे आजूबाजूला फिरणारे व्हायरस आहेत, विषाणू, जीवाणू हे नष्ट होतात. गावरान गायी आपल्या दारात असावी. ज्यानं स्वतःला हिंदू समजून घ्यायचंय ना त्याने अगोदर एक गावरान गाई पाळलीच पाहिजे. कारण माझ्या घरी देखील काळ्या कपिल आहेत, सोलापूर जिल्ह्यातून आणलेली खिलार आहे, ज्या 12-12, 13-13 वेत त्यांनी दिली आणि आजही त्या माझ्याकडे चांगल्या मजबूत आहेत. गोपालन करणं, गोठ्यातली गाई आणि घरातली आई ही आपली दैवत आहेत.
5: बरोबर.
4: ज्याच्या गोठ्यात असतील गाई आणि ज्याच्या घरात असेल जिवंत आई, मी त्याला श्रीमंत समजतो. आणि या श्रीमंतीतला मी एक श्रीमंत आहे. माझ्या गोठ्यात आहेत गाई आणि माझ्या घरात आहे अजून माझी जीवनताई, जिला मी नाही सांभाळत अजून तीच मला सांभाळते.
5: वा वा वा, खूपच सुंदर महाराज. त्या अनुषंगाने उत्तम आरोग्य हे तर खरं यशाचं गमक. आणि मागं माझ्या माहितीप्रमाणे एकदा तुमचं मी कीर्तन ऐकलं होतं, त्यामध्ये एकदा तुम्ही म्हटलं होतं की बा प्रत्येक वारकऱ्याच्या दारात तुळशी रुंदावून असणं गरजेचं आहे, प्रत्येक घरामध्ये गावरान गाय असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ज्ञानेश्वर माऊली आणि एक शिवछत्रपती जर जन्माचे असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंची माळ घालणं अत्यंत गरजेचं आहे.
4: बरोबर.
5: आणि त्याच्यावर माऊलीही प्रमाण देत आहेत, जयाचियाद्वारे तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवांचे जयाचिया गळा तुळशीच्या माळा यम पद कमळा वंदिताच्या जयाचिया अंगी चंदन ओटी प्रत्यक्ष देव तोची जगी धन्य त्या अनुषंगाने सनातन धर्म कसा जागवावा कसा जागवला जाऊ नये म्हणण्यापेक्षा कसा खऱ्या अर्थाने लौकिक अर्थाने दृढ व्हावा त्या अनुषंगाने माऊलीने दृढतेला अत्यंत महत्व दिले. महाराज मला एवढंच म्हणायचंय की दृढता म्हणजे निश्चित काय दृढ निश्चय करणे.
4: तुळशीचा जो विषय मांडला अनेक वनस्पती आहेत त्या रात्री कार्बन डायऑक्साइड देतात आणि दिवस ऑक्सिजन देतात. तुळस
5: बरोबर
4: जी विष्णूला प्रिय आहे भगवंताला प्रिय
5: आहे बरोबर
4: ती रात्री पण ऑक्सिजन देते आणि दिवसा पण ऑक्सिजन देते. म्हणून आपल्या घरासमोर तुळशीचं एकच झाडच नाही तर तुळशीचा असा एक वाफा करून त्यात तुळशी लावल्या पाहिजे.
5: बागच पाहिजे आपण
4: बागच पाहिजे. पण तुळशी खूप गरजेची आहे. एखाद्याला जर समजा व्हायरल काही इन्फेक्शन झालं खोकला सर्दी झाली तुळशीचा काढा पिला तरी ते आजार बरा होतो.
5: बरोबर.
4: आणि म्हणून तुळशी वातावरणाला पवित्र करते आणि त्यात तुळशी काष्टाची माळ बनून पवित्र गळ्यात घातली तर ती एक वैष्णवांचं भूषण आहे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि म्हणून जे वारकरी संप्रदायाची ब्रीद आहेत किंवा मूलतत्व आहेत त्याच्याविषयी आपण दृढ असलं पाहिजे. कारण आपण आपल्या हिंदू धर्माविषयी आपला जर स्वाभिमान असेल तर त्यांनी सांगितलेली जी काही ब्रीदावली त्याच्यामध्ये आपण दृढ असलंच पाहिजे.
5: बरं प्रश्नच नाही.
4: आपला विश्वास त्याच्यावर पाहिजे श्रद्धा पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या ज्या महात्म्यांनी आपल्याला वाटचाल दाखवून दिली तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती.
5: महाराज ज्या समाजामध्ये सोशलाइज वर्किंगमध्ये ज्या आम्ही लोक खूप वावरतो सोशलाइज वर्किंग म्हणजे सामाजिक कार्य जे आमच्या हातात असतात की ज्याला आम्ही असं म्हणूया की ओतणार नाही वाचणार नाही घेतलेला वाचा टाकणार नाही. कारण आम्ही लोक काय करतो आम्ही लोक म्हणजे बाबा सोशलाइज मंडळी ज्या असतात की हा सूर्य आणि हा जयत्रथ त्या अनुषंगाने अर्ध्या हळकुंड आणि पिवळं हा एक प्रकार आहे. आता खरा कीर्तनकार खरा प्रवचनकार खरा गायक खरा वतका खरा कलाकार होण्यासाठी महाराज कुठले गुण असावे माणसाच्या अंगी.
4: आता असे तुकोबऱ्याचे प्रमाण आहे जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपले हो त्यालाच संत म्हणावं किंवा देव तेथेची जाणावा
5: देव तेथेची जाणावा.
4: हा मग तिथंच देवाचं प्रागटीकरण होतं. रंजल्या गांजल्याला मदत करणं सामाजिक कार्य जे तुम्ही म्हणतात हे सामाजिक कार्य सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी. गावात एखादं जर संकट आलं किंवा आर्थिक संकट आलं त्याचा प्रपंचवाद जात असेल तर तिथं समाज प्रबोधन करून तुम्ही तिथं काहीतरी धनवान लोकांकडून दान मिळून त्या व्यक्तीला देऊन त्याचा प्रपंचवर्ती कसा आणायचा हा प्रयत्न सुद्धा आम्ही अनेक वेळा केलेला आहे.
5: आणि महाराज मला एवढंच म्हणायचं की उत्कृष्ट कीर्तनकार आणि प्रवचनकार होण्यासाठी महाराज कुठल्या गोष्टीची खरी गरज आहे. म्हणजे दोन आपण अध्याय ऐकले पाठ झाले त्याला खरंच कीर्तनकार म्हणायचं का प्रवचनकार म्हणायचं. खरा कीर्तनकार आणि खरा प्रवचनकार आणि खरा समाज प्रबोधन करणारा प्रबोधनकार कसा असावा हे तुमच्याकडून जाणून घ्यायची खूप चांगली इच्छा.
4: आता अलीकडच्या काळात काय झालं गुरुकुल पद्धती संपुष्टात आली गुरुग्रही कुणी राहायला तयार नाही वेदाध्ययन कुणी करायला तयार नाही आणि फक्त आम्हाला बोलता येतं म्हणून समाजात कीर्तनकार म्हणून मिरून घ्यायचं ही एक आता एक कशी
5: क्रेज झाली.
4: हा परंतु असं आहे की जे श्रोत्री आहेत म्हणजे सर्व शास्त्र संपन्न आहेत जे ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणजे ब्रह्मबोधात निमग्न आहेत आणि जे कृपाळू आहेत अशी ज्यांच्याकडे जी लक्षणं आहेत अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंकडे जाणं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं आणि त्यांनी सांगितलेला आदर्श समाजापुढे मांडणं हे जेव्हा तुम्ही 10 वर्ष 20 वर्ष त्यांच्याकडे जाऊन अभ्यास कराल
5: बरोबर
4: आणि सगळ्या शास्त्राचं तुम्ही अध्ययन कराल तेव्हा तो खरा कीर्तनकार खरा प्रवचनकार सिद्ध होईल.
5: सिद्ध होईल. आणि महाराज आपला वैदिक धर्म हेही सांगतो ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद प्रत्येक वेदामध्ये त्यांनी म्हटलेच आहे मातृदेव भव पितृदेव भव सर्वस्व देवस्य देव भव. आई वडील ज्याच्या घरी आहे तो जगातील सगळ्या श्रीमंत तुम्ही म्हटलेला आहात मागा. तर सर्वसामान्यपणे प्रत्येक भाविक जनांना आई वडिलांचं महत्व विशद करताना आई वडिलांची सेवा करा आपण हेच सांगतो कृपया वृद्धाश्रम दाखवू नका हेही सांगतो. पण दैनंदिन जीवनामध्ये महाराज वागतात का ही मंडळी खरंच तशी.
4: आता कसं झालंय बरं का पुंडलिकाचा जर इतिहास पाहिला की जो परमात्मा विटेवर उभा आहे
5: हो हो
4: तो पुंडलिकासाठीच उभा आहे.
5: बरोबर.
4: आणि पुंडलिकानं जर काय केलं असेल तर ती आई बापाची सेवा केली. विटावर वीट रचून मंदिर उभं राहील.
5: बरोबर.
4: परंतु आई बापाची सेवा केली तर त्या घराचं मंदिर होईल तो परमात्मा घरी भेट द्यायला येईल. म्हणून तुकोबारे म्हणतात माय बापे केवळ कासी त्याने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म भेटेले. मग आम्ही पुंडलिकाकडे का जातो आम्ही पांडुरंगाकडे का जातो तिथं गेल्यानंतर हा मला असा आदर्श मिळावा की यांनी पांडुरंगाला उभं केलंय आईबापाच्या सेवेखातर म्हणून आम्ही आमच्या आईबापाची सेवा करावी. आईबापांचा कदाचित अधिकार कमी असेल, आईबाप जर काही व्यसनी चुकीचं वागत असतील तर शास्त्रामध्ये त्यांचा त्याग करण्याची एक सुविधा आहे.
5: बरोबर,
4: त्याग करावा आणि आपण दूर राहावं. परंतु आईबाप जर सज्जन असतील, आईबाप जर सात्विक असतील, 90-99% आईबाप लेकराच्या हिताचाच विचार करतात. एखादा टक्का जर तसा काही असेल तर त्याचा त्याग सांगितलाय. परंतु 99% मायबाप जे आपल्या बाळाच्या हिताचा विचार करतात, त्यांच्या वृद्धापकाळी अन्न वस्त्र निवारा या भौतिक गरजा ज्या आहेत त्यांच्या, त्या आपण पूर्ण करणं आपलं काम आहे, ते आपलं कर्तव्य आहे. कारण एकेकाळी त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं. किंवा आपल्या मुलांनी जर पाहिले आईबापाची सेवा करत नाही तर ती मुलं सुद्धा आपली सेवा करणार नाही.
5: बरोबर,
4: ही अशी शृंखला आहे. आपण जे करू तेच पुढे आपल्याला भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले आईशी किती. म्हणून आता जर आम्ही आईबापाची सेवा केली तर आमची मुलं करतील. म्हणून आई वडिलांची सेवा करा. असं दुर्भाग्यानं बोलावं असं वाटतं की काही कुटुंबमध्ये यूज अँड थ्रो, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत यूज, काम झालं की नंतर वृद्धाश्रम. हे फार मोठं भस्मासुरासारखं कृतज्ञपणाचं लक्षण आहे. हा कृतज्ञच, जर आई वडिलांची सेवा करत असेल तर कृतज्ञ आहे तो, आई वडिलांचे उपकार जाणतो. आमचा तो प्रबोधनाचा एक मुख्य विषय आहे, आम्ही तो सांगतो कीर्तनातून की आई वडिलांची सेवा करा.
5: महाराज, आपण परत आपल्या थोडस तुमच्या गावाकडे वळूया. ज्या गावामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे, दहिगावचं म्हणजे श्रीराम दहिगावचे असं आपण आता नामांतर खूप छान झालेलं आहे, आणि त्या पाठीमागे ज्या इतिहासात आम्ही ज्यावेळी डोकून पाहतो, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये बरेच जुने बाड आम्ही अभ्यासले असताना असं लक्षात आलेलं आहे, गोपाळ कृष्ण हंपीकर जे महादोजी शिंदे यांचे दिवाण होते ते मंदिराचे मूळ संस्थापक आहेत. अहिल्याबाई पंढरपूरला जाताना तिथं विसावल्या आणि अहिल्याबाईंनी मंदिराची तटबंदी वगैरे ती केली. आणि त्या अहिल्याबाईंच्या त्या काळातला समभाव जो होता, त्या समभावामध्ये आजच्या समभावामध्ये महाराज आपल्याला भेद जाणवतो काही?
4: आता अहिल्यादेवी होळकर यांनी जवळजवळ 300 वर्षाहून अधिक वर्ष झाली असतील.
5: हो निश्चित,
4: 350-400 पर्यंत ते मंदिर आजही नित्य नूतन वाटतं.
5: बरोबर,
4: त्यांनी फक्त त्याच्यामध्ये चुना आणि वाळू हे नाही घातलेलं, त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा पण ओतलाय. त्यांनी श्रद्धा फार अतूट, म्हणून आज ते मंदिर उभे. विचार करा, आजकाल हे भ्रष्टाचार जो चाललेला आहे, 10-15 वर्षापूर्वीची शासकीय बांधकामं कोसळताना पडताना दिसतात. आणि मंदिरात 400 वर्ष होत आले तरी नित्य नूतन आहे, याचा अर्थ त्यांचा प्रामाणिकपणा आहे, जीव वाचलाय त्याच्यात त्यांनी. इथं आता फक्त टक्केवारी ना आम्हाला काय मिळते, गावाच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेणारे हे कार्यकर्ते जन्माला आले. अहिल्यादेवीचं तसं नव्हतं. आज जर पाहिलं त्यांनी अनेक घाट बांधले, अनेक मंदिरं बांधली, अनेक तीर्थाटनाला त्यांनी मदत पुरवली. म्हणून तर आपल्या जिल्ह्याला एका कर्तव्यवान स्त्रीचं नाव पडलं, अहिल्यानगर.
5: आणि महाराज, त्या अनुषंगानेच मला म्हणावं लागतं की बा अहिल्याबाई ज्या होत्या अगदी प्रतिकर्ण होत्या, की ज्या उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळत नव्हतं. त्यांच्याकडे पैसा खूप होता म्हणून काही वाटत होतं काही नव्हे, परंतु त्यांनी 100 वर्ष पुढचा आज विचार केला की येणारा समाज माझं नाव घेण्यापेक्षा तो सृजनशील कसा होईल, तो भक्तिमार्गाकडे कसा लागेल, या अनुषंगाने अहिल्याबाईंच्या प्रयत्नाला तर काही वादच नाही आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराज, आपण दहिगावमध्ये वावरता, दहिगावमध्ये लहानाचे मोठे आपण झालाय, तिथं खूप मोठा चांगला उत्सव होतो, त्या उत्सवामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असतो. त्या उत्सवामध्ये दिवसेंदिवस मला काय म्हणायचं की आपला विशाल गणपती नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, आपलं दहिगाव श्रीरामाचं जे आपण म्हणतो ते नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होईल, नव्हे ते भारतभर प्रसिद्ध होण्यासाठी कुठली माध्यम वापरावी असं वाटतं तुम्हाला महाराज?
4: आता आपलं तसं श्रीराम मंदिर हे जे दहिगावचं आहे,
5: हा,
4: हे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालं असं मला म्हणता येईल
5: का?
4: तर जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिर झालं,
5: हो अयोध्येत आपलं,
4: हो ते विशाल काय भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं,
5: प्रश्नच नाही.
4: तर त्याच्यासाठी जे आमंत्रण म्हणून जे अक्षत आल्या त्या पहिल्या दहिगावला आल्या.
5: वा वा,
4: हो नक्कीच,
5: प्रश्नच नाही.
4: आणि त्याची भव्य दिव्य मिरवणूक दहिगाव ग्रामस्थांनी काढली.
5: बरोबर आहे, हो हो,
4: शेकडो वारकरी विद्यार्थी मुलं, टाळ मृदंगाचा गजर,
5: हो हो,
4: गावातून तिची रथातून मिरवणूक.
5: बरोबर,
4: आणि जो अयोध्येत कार्यक्रम झाला तोच आम्ही दहिगावला.
5: आणि महाराज, मला तेच म्हणायचंय की आपलं दहिगाव आपलं परत म्हणत नाही, आपलं दहिगाव आपण म्हणूया, म्हणजे जे भेदरहित आहे, की जे भारतभर सुप्रसिद्ध झालेले आहे असं आपण म्हणतो, परंतु कर्णपर्णी त्याची कीर्ती जाणे, की असं काही एखादं प्रॅक्टिकली किंवा थेरॉटिकल कार्यक्रम आपण करू शकतो का मंदिरासाठी? आपण म्हणजे सगळेच मिळून, तुम्ही नव्हे व्यक्तिगत, मी नव्हे, की ज्यासाठी ग्रामस्थ आणि ट्रस्टी किंवा इतर समाजातली सगळी मंडळी एकत्र आल्यावर त्या मंदिराचं महत्व वाढण्यासाठी आणि सगळ्यात सनातन हिंदू धर्माचा झेंडा रोवण्यासाठी अधिक आपल्याला काय करता येईल?
4: आता श्रीराम मंदिर देवस्थानची 108 एकर जवळजवळ
5: जमीन आहे. हो,
4: राम मंदिराच्या पाठीमागे 5 ते 7 एकर जमीन असणार,
5: 5 एकर
4: तरी असणार आहे. तिथं आता भोजनालय झालेलं आहे किंवा मोठं एक सांस्कृतिक भवन उभं राहिलेलं आहे. गोरगरिबांची लग्न तिथं होतात, अनेक दिंड्या आल्या तिथे, दिंड्यांना पाऊस कळ्यात निवासस्थान होतं. आणि जर समजा भविष्य काळामध्ये समभाव ठेवून आपण सगळे जर एकत्र आलो आणि जर मोठं एखादं हॉस्पिटल म्हणा किंवा गोरगरिबांना तिथं काही सेवा देता येईल असं करता येईल. भविष्य काळात आपल्याला बरेचसे प्लॅन त्या माध्यमातून करता येतील.
5: महाराज तुम्ही इतकं छान बोलताय, खूप बरं वाटतं. बऱ्याच दिवसांनी रेडिओ नगरमध्ये आध्यात्मिक या विषयावर मुलाखत होती, रोजच मुलाखती चालू असतात आणि मुलाखतीचे माध्यमे आमचे खूप वेगवेगळे असतात. त्या अनुषंगाने भगवद्गीतेतील कर्मयोग एखादा जर अध्यायाचं तुमच्या मुखातून पठण झालं तर आम्हाला निश्चित बरं वाटेल.
4: हो आहे, श्रीमद भगवद्गीता हा आपल्या हिंदू धर्माचा पाया आहे.
5: हो बरोबर,
4: जे विचार परदेशात सुद्धा स्वामी विवेकानंदांनी पोहोचवले. एकच उदाहरण देतो
5: बरोबर,
4: की स्वामी विवेकानंदांची जेव्हा निवड झाली ते कारण सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, साधी राणी उच्च विचार, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, म्हणून साता समुद्रापलीकडे ती जी विश्व हिंदू धर्म परिषद त्यासाठी त्यांना तिथं पाचारण केलं होतं. परंतु त्या काळात असं होतं की एन इंडियन ब्लॅक पीपल, भारतीय लोक म्हणजे काळे लोक,
5: काळे लोक बरोबर.
4: स्वामी विवेकानंद प्रतिभाशाली होते, फार सुंदर होते, व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं, परंतु भारतीय आहेत म्हणून त्यांना बाजूला बसवलं होतं. आणि हिंदूचा पवित्र धर्मग्रंथ गीता ते कुठेतरी असा बाजूला ठेवला होता. स्वामी विवेकानंद म्हणला अरे हिंदुत्ववादी आहोत आम्ही, श्रीमद भगवद्गीता कर्मयोग, कर्मन्नेवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगुस्त कर्मणी, एवढा जगाला विचार देणारा कर्मयोग, ती गीता त्यांनी बाजूला ठेवली. तर गेल्यानंतर एका जणानं पाहिली ती गीता
5: बरोबर,
4: म्हणले जावा खाली घालून ठेवू सगळ्यात अगोदर. स्वामी विवेकानंदाकडे तो व्यक्ती आला, तुमचा ग्रंथ सगळ्यात खाली आहे. स्वामी विवेकानंद म्हणले माझी भगवद्गीता खाली आहे तेच बरं आहे, कारण तो सर्व धर्मग्रंथाचा पाया आहे.
5: वा,
4: आणि मग त्या व्यक्तीला वाईट वाटलं, हे तर पाया म्हणते. मग तो काढला त्यांनी सगळ्यात वरती ठेवला. आता काय म्हणतील? म्हणले स्वामीजी आता खाली नाही तुम्ही पहा. म्हणले धन्यवाद देतो तुम्हाला, सर्व धर्मग्रंथाचं शिखर आणि कळसच माझ्या गीतेला तुम्ही दिला. आणि मग त्याला वाटलं त्यांचं बोलणं बंद केलं पाहिजे, म्हणून वरून काढला टॉपचा आणि मधोमध घातला सगळ्या ग्रंथाच्या, गीता हा ग्रंथ. आले स्वामी विवेकानंदाकडे, म्हणजे पाया नाही कळस नाही. म्हणजे फार उशिरा लक्षात आलं की वैश्विक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे गीता आहे आणि म्हणून तो मधोमध ठेवला. हे विचार साता समुद्रापलीकडे स्वामी विवेकानंदांनी पोहोचवले आणि म्हणून आजही अनेक भाषेमध्ये त्या गीतेचं ट्रान्सलेशन झालेलं आहे.
5: महाराज आपण जे म्हणतोय ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडीने भावे हरिनाम गावे, निर्लज्ज नाचावे नाम सकीर्तनात. स या शब्दावर माऊलीने अत्यंत जोर दिला की जे सहज सुंदर साध्य, आवडीने भावे हरिनाम गावे, निर्लज्ज नाचावे नाम सकीर्तनात, नाचता कीर्तने लागते समाधी, होते योगसिद्धी अनायसे, नस तरी नसे वेदांताचं ज्ञान, मूर्तिमंत भेटे मानव देही परब्रह्म. त्यात अनुषंगाने ज्यावेळेस आपण रामायणात डोकवतो त्यावेळेस सेतुबंधनाच्या वेळेस की प्रत्यक्ष र आणि म हे नावं लिहून सगळे वानर दगड टाकायचे, सगळे दगड तरंगायचे. प्रभू रामचंद्र मानव अवतारात असल्यामुळं त्यांनाही कुठेही उत्सुकता होती, त्यांनी एक दगड टाकला, त्या दगडाने तळ गाठला तर त्यांना वाटलं की आपली फटफजिती कुणी पाहिली का, तर तात्काळ सन्मुख तो उभा मारुती बोल भीम. मग मला एवढंच मला म्हणायचंय की महाराज रामाला महत्व का नामाला महत्व आहे?
4: तर आता याच्यामध्ये असे रामापेक्षाही रामाचं नाम श्रेष्ठ आहे. तो कोपऱ्या म्हणतात तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघशा.
5: वा वा वा,
4: अरे देवा कुमुदिनी काय जाने तो परिमळ भ्रमर सखळ भोगितसे, याचा अर्थ असा आहे त्या कमळाच्या फुलाला त्याचा स्वतःचा गंध माहीत नाही, त्याला भ्रमरच व्हावं लागतं तेव्हा तो गंध त्याला चाखता येतो. तसं देवा तुला तुझ्या नामाचा महिमा कळणार नाही बाबा, तुझं नाम फार श्रेष्ठ आहे की एका दगडावर राल्यावं दुसऱ्या दगडावर म ल्यावं आणि ते राम नामांकित दगड एकत्र येऊन सेतू तयार व्हावा आणि 100 योजन सागर पार करून पहिले तेराला जाऊन सीता शुद्धी करून रावणावर विजय मिळून यावं. आजही आमच्या दहेगावला राम मंदिरामध्ये ते सेतुबंध रामेश्वरम मधले काही पाषाण जे पाण्यावर तरंगतात ते आणले होते. त्यांना आम्ही धन्यवाद दिले की तुम्ही इथं आणलात आणि आम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं की एवढ्या मोठ्या पातेल्यात जेवढं पाणी आहे 100-200 लिटर ते 100-200 लिटर पाण्यामध्ये ते दगड ते पाषाण तरंगतात, हे तुम्ही तिकून इथं का आणलं? ते म्हणले आजही काही दगडांना, आजही काही दगडांना माहीत नाही की दगड पाण्यावर तरंगत होती आणि म्हणून म्हणून त्यांनी ते प्रॅक्टिकल दाखवलं,
5: डेमो दाखवला.
4: विज्ञानाचा चमत्कार आहे, चमत्कार आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय महान आहे, वारकरी संप्रदायाचे तत्व महान आहेत आणि म्हणून जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय आजही भव्य आणि दिव्य आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला या स्टुडिओमध्ये बोलावलं, माझी काही जे काही मला अल्पस जे ज्ञान आहे माझ्याकडे थोडंस कुठंतरी, कारण श्रीमद आद्य श्री शंकराचार्यांना एवढं ज्ञान होतं, हिंदू धर्माचे आद्य प्रवर्तक, त्यांच्या शिष्याने विचारलं महाराज तुमच्याकडे ज्ञान किती, तर गवताची काडी सागरात बुडवली, सागर किनारी उभी होती ती आणि ती गवताची काडी वरती घेतल्यानंतर जो थेंब चिकटला म्हणजे सत्शिष्या एवढंच ज्ञान माझ्याकडे उरलंय, तो अथांग सागर एवढं ज्ञान शिल्लक आहे. हे जर शंकराचार्याचं मत असेल तर मज पामर आहे काय थोर पण. आणि म्हणून एक अल्पशी विचार देण्याचा मी प्रयत्न केला, तुम्ही देखील मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आमच्या दृष्टीने तुमचंही कार्य चांगलं आहे आणि या ठिकाणी मी पूर्णविराम देतो माझ्या वाणीला.
5: सगळ्यात एवढंच मला म्हणायचं आहे की लहानपणी जे आपण व्यक्ती पाहतो, जे लहानपणी जे बागडले वावरले आमच्या देखत हसले चालले पडले रुसले फुगले वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे ती व्यक्ती आज इथं आली ज्यांचं लहानपण मी स्वतः पाहिले की ज्यांच्या वडिलांना आम्ही पाहिले त्यांच्या आजोबांनाही मी पाहिलेलं आहे, त्या व्यक्तीने आज रेडिओ नगरमध्ये इथं मुलाखत तुम्ही दिली, खूप दिवसाची इच्छा होती तुम्ही इथं आलात आणि खूप बरं वाटलं, कारण शेवटी आपलं मूल कसंही असतं वेडेवाकडं तरी ते आईबापांना ते गोड वाटतं. यात तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या, कारण मुख्य म्हणजे आम्ही लोक जे आहोत की व्यक्तिशः आम्ही द्वैताच्या पलीकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, समदृष्टी कशी असावी. महाराज रेडिओ नगरमध्ये येऊन तुम्हाला फक्त काय वाटलं एवढं सांगा.

0: ज्ञान हे समाजापर्यंत जाईल हा जो तुमचा अतोनात प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आमचा सलाम आहे.
1: आणि महाराज जाताना अजून एक छोटीशी विनंती करावी लागती, कर्मधर्म संयोगाने आज गायन कला वगैरे परिपूर्ण तुमच्या घरामध्ये आता प्रगटलेली आहे, प्रत्यक्ष सरस्वती तिथं वास करू लागलेली आहे. तुमच्या सुनबाई स्वतः संगीत विशारद आहे, चिरंजीव तर आहेच त्याबद्दल काही वाद नाही. स्नेहालय हे जी अशी संस्था आहे महाराज की जिथं अनाथ मुलांच्या व्यतिरिक्त खूप सगळी मंडळी आहेत आणि त्या मंडळींना सुंदरपैकी एखादा कार्यक्रम आपल्यातर्फे द्यावा. कारण स्नेहालय महाराज काय देतं, फक्त मार्गदर्शन देतं आणि समाजातल्या वंचित घटकांना आम्ही प्रभात आणण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने एखादा कार्यक्रम तुम्ही जरूर आमच्या स्नेहालयासाठी द्या, रेडिओ नगरमध्येही तुमच्या लोकांचा कार्यक्रम द्या अशी विनंती करून माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी, धन्यवाद. भविष्यकाळात आम्ही तो प्रयत्न निश्चित करू. मुलगा सुनबाई उत्तम गवई गायक आहेत आणि मी स्वतःही कीर्तनकार आहे. अशी स्नेहालयामध्ये सेवा देण्याचं काम आम्ही निश्चित करू. रामकृष्ण
1: रामकृष्ण.
2: श्रोते हो, आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकत होता ह भ प भाऊसाहेब अन्हाड यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला अनंत द्रविड यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नगर डायरी या शो मध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 5 वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई. रात्र 5 मथुरी. श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून रा. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखहरी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे, बस सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेव, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपिन होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते, घरी भात असते, हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कानपिनी म्हणतात. घरोघरच्या कानपिनी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावेच ते येतात. जणू वतन असते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कानपिनी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडेच काम करावयास होता. तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल तो. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, आळू वगैरे आणून द्यावायची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच बरं का ती. आळूसुद्धा गोड फळ आहे, त्याचा रंग तपकिरी असतो. आज जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. काय ग गजरे, आज मथुरी नाही आले वाटतं कांडायला, ही दुसरी कोण आली? आईनं विचारलं. गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे, मथुरीने या चंद्रीला पाठवले आहे. आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीत होती. बराच आलं आहे का ग ताप? आईनं विचारलं. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आला आहे ताप, तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल. बरं हं, आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कानपिनीने भात मुजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमची घरातील जेवणं झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला, गुरांना पाणी पाजलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का, नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील, गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, सारे केले, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिनं ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला हो, म्हणावं लवकर बरी हो, असं म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला. तिन्ही सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती. परवच्या म्हणत होतो आम्ही, गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव. आईनं सांगितलं, आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे, कान्नाच्या दिवशी समय पुसायची असा रिवाज असे. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समय स्वच्छ होते. गजरी समय पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कानपिणीस कान्या धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सरताना जो बारीक कोंडा पडतो तो. कानपिणी निघून गेल्या. शिवरामाने झाडाला पाणी घातले, गुरांची दुधे काढली, आईनं गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवतीच्या आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते, त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, शिवराम हा गवती चहा घेऊन जा, हा आल्याचा तुकडा घे, घरी काढा करा, त्यात चारधणी व पिंपळाचे पान टाका व कडक कडत आईला द्या, मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल ते. थांबो, दोन खडी साखरेचे खडी पण देते. असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारले, शिवरामा हे कोणी दिले? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईने. मथुरे म्हणाली, देवमानूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरेनं रात्री तो गवतीचा घेतला तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम तुझ्या आईचे कसे आहे रे? कपाळ लई दुखते, सारखे ठणकते. अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे, रात्री झोपबी नाही, त्यानं सांगितलं. बरे, आज दुपारी जासील तेव्हा सुंठ व सांबर सिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल. आई म्हणाली, तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या गोवऱ्या घालू लागला, आई भाजी वगैरे चिरू लागली. दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंट व सांबर सिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे सिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर सिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे किती गवाळलीस तू, कांडल होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण, इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता. हिंती फिरती आता झाली आहे, 4 दिवसांनी होईल धडधाकट. आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला? आई म्हणाली, अगं सारी देवाची कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरे पण मुलांचा भात झाला आहे, तूही 4 घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथे जेव पोटभर, ऐकलंस ना? त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी सकाळची जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस तेवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत, तरी एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे हे काय रे श्याम? तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती, तुला लगीन करायला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर, साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील मथुरी हे 5वी रात्र या ठिकाणी संपले.
1: श्रोते हो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आर्ज कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि मंडळी आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 56। श्रोते हो, आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोल रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानी पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, ती गाणी आपण परत परत ऐकत राहतो। अशीच काही चिरंतन नॉस्टॅल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके, मराठी संगीतसृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून आपण आस्वाद घेणार आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर अशी निवडक प्रणय गीतं। अक्षरे केवळ तीनच बाबूजी, पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली, प्रत्येक स्वर सच्चा आतून आलेला, त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक आगळा अनुभव असतो, कारण तिथं प्रतिमेला नाही तर प्रतिभेला महत्व असतं। स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा जन्म दिनांक 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचं मूळ नाव होतं राम रामचंद्र। त्यांचा कुमारवयापासूनच गाण्याकडे ओढा होता। सुधीर फडके यांचे वडील विनायक वामन फडके हे कोल्हापुरातील नामवंत वकील होते। संगीत आणि साहित्यप्रेमी असलेल्या फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता। राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि त्याच त्याच्या गुरु बनल्या। वयाच्या 7व्या वर्षी वडिलांनी त्यांना गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी पाठवलं। वयाच्या 11व्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि या लहान पोरानं आपल्या गायकीनं साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। रसिक हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या प्रणय गीतांच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया 1961 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कलंक शोभा या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांच्या एका सुंदर गीतानं। संगीत आहे सुधीर फडके यांचं। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक सूर्यकांत आणि नायिका जयश्री गडकर यांच्यावर। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे। कवयित्री शांता शेळके यांनी या गीतातील प्रत्येक कडव्यातून प्रेमाचे सौंदर्य, सर्जनशीलता, कृतज्ञता यांची अनुभूती दिली आहे। हे गाणं फक्त एक गीत नाही तर ती एक आत्मीय अनुभूती आहे जी प्रेमाच्या चैतन्याला संपूर्ण उत्कटतेने व्यक्त करते आहे। हे गीत म्हणजे प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या आणि नव्या अनुभूतीच्या गूढस्पर्शी भावनांचं अत्यंत नाजूक शब्दचित्र आहे। चांदणं ही जणू उन्हात लाजून हास्य करतंय इतकी अवर्णनीय पण झपाटून टाकणारी प्रेमाची अनुभूती आहे या गाण्यात। या गीतात प्रत्येक कडव्याच्या शेवटाला तुझ्यामुळे हा शब्दप्रयोग पुनरावृत्त होत असून तो गाण्याचा आत्मा आहे। या तुझ्यामुळे या शब्दाचा
बाबूजी आणि आशाताई या दोघांचा उच्चार बघा, किती वैविध्यपूर्ण आहे ते। मित्र हो, हे गाणं ऐकताना शब्द नव्हे तर भावना बोलू लागतात। चला तर हे अमर प्रेमगीत अनुभवूया। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे।

यानंतर ऐकूया नायक विक्रम गोखले आणि नायिका पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रित केलेलं दिनांक 7 मार्च 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अनोळखी या चित्रपटातलं प्रेमाच्या एकांताचं एक धुंद प्रेमगीत. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी, गायलं आहे सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी. या गीताची सुरुवातच एकांताच्या धुंदीनं होते. धुंद एकांत हा प्रीत आकारली, सहजमी छेडिता तार झंकारली. मनाच्या अंतःकरणात एक कोमल गोड संवेदना उमलते. प्रेमाचं फूल उमलण्याआधी ती एक कळी असते, त्यातून फुलाबरोबर उगवतं भावनांचं नितळ प्रस्फुटन. प्रेमाच्या रोमांचक स्पंदनाने मन गाण्यात गुंतलं जातं. हे गीत प्रेमाच्या स्वप्नरसात भिजलेल्या क्षणांना स्वरांमध्ये ओढून नेतं. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दातून निसर्ग आणि प्रेमाचा एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो आणि सुधीर फडके यांच्या संगीतानं ती अनुभूती स्वरांच्या रंगात रंगवली गेली आहे. बासरी सतार यांच्या संवादाच्या मनमोहक लहरींमुळे संपूर्ण गाण्याला धुंद स्वप्नवत अशी भावस्थिती प्राप्त होते. गाण्यात हळुवार प्रेमांची आंदोलनं सतारीच्या साथीने बघा कशा सुरेल गिरक्या घेत आहेत. गाण्याची सुरुवात होते सुरेख बासरीच्या लकेरीने. या लकेरीला फार उंच जाऊ न देता सुरू होणारा सतारीचा नियंत्रित टप्पा खालच्या पट्टीवर येऊन स्थिरावतो आणि गाण्याचा मूड अचूक पकडतो. पुढच्याच क्षणी बासरी आपला पुढचा भाग पूर्ण करते आणि सतार बासरी एक लढीवाळ गिरकी घेत सुरेखपणे समेवर येतात. इथं रिदम सेक्शन म्हणजे फक्त तबला सुरू होतो. या ओपनिंग नंतर पुन्हा एकदा बासरी आणि सतारीचा सुरेख इंटरल्यूड आहे. यातला पहिला भाग बासरीचा आहे आणि दुसरा भाग सतारीच्या ताब्यात आहे. दुसऱ्या कडव्याच्या इंटरल्यूडला मात्र नेमकं उलटं केलं आहे. पहिला भाग सतारीचा आहे आणि नंतर बासरीचा. या गीताच्या युगुल गायनामधील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात कोमलता, विश्वास, संवाद हे सर्व अनुभवता येतो. मित्रांनो, या गीतातील झंकारली या एकाच शब्दाच्या बाबूजी आणि आशाताई यांच्या उच्चारातील वैविध्य बघा किती सुरेख आहे.

मित्रांनो, हे आहे 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन असलेल्या दत्ता कुलकर्णी निर्मित, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित, जयश्री गडकर, सूर्यकांत, नीलम, राजा गोसावी, दामू अण्णा मालवणकर, शरद तळवळकर अभिनीत लग्नाला जातो मी या सामाजिक चित्रपटातील एक सुरेख प्रणय गीत। हे गाणं चित्रित झालं आहे नायिका जयश्री गडकर आणि नायक सूर्यकांत यांच्यावर। हे अतिशय तरल गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी। गीत मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं। हे गाणं म्हणजे केवळ एक प्रेमगीत नाही, तर ही एक अंतर्मनात उमलत असणारी रात्र आहे, शब्दांच्या पलीकडची भावना, सुरांच्या छायेत विरघळलेली प्रेमगंधी अनुभूती आहे। रात्रीचा एक नाजूक क्षण, चांदणी रात्र, मंद झुळूक आणि चंदेरी गंध, त्या गंधात कुणीतरी कोणाला तरी आठवतंय मनाच्या खोल तळाशी। ही रात्र फक्त बाहेर नाहीये, तर ती आत मनात उतरलेली आहे। प्रेमी जीवांची प्रीती डोळ्यांनीच व्यक्त होते आहे, शब्दांची गरजच नाही तिथं, नजरेतूनच सगळं हितगुज उमटतंय। ही भावना नाजूक आहे, अबोल आहे, तरल आहे आणि म्हणूनच ती अधिक प्रभावी आहे। मिलनाच्या स्वप्नात मनाचं चित्ताचं कोंदण फुलून येतं, त्या चिंतनात सुद्धा तूच हवा हवासा वाटत राहतो आहेस। चला मंडळी, त्या धुंद चांदण्यात आपणही स्वतःला एक क्षण हरवूया आणि ऐकूया। रात चांदणी गंध चंदनी, आज लोचनी हवास तू।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर निवडक प्रणय गीतं. रसिक हो, आयुष्यात कधी कधी प्रेमाची एखादी भावना हळूच मनात जागते आणि आपल्याला कळतही नाही की ती भावना मनाच्या प्रत्येक कप्प्यात केव्हा अगदी नकळत अलगत पसरली आहे. ते प्रेम हे कधी स्पष्ट बोलून दाखवावं लागतच नाही. यापुढील प्रेमगीत प्रेमाच्या सुरुवातीच्या लहरींच्या त्या क्षणांना व्यक्त करतात जे आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात. प्रेमामुळे संपूर्ण अस्तित्वात वसंत फुलांचं प्रस्फुटन होताना दिसतं. प्रेमाच्या या मधुर क्षणांना कवयित्री शांता शेळके यांनी कमालीच्या सूक्ष्मतेने पण अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केलं आहे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी त्या शब्दांना दिलेलं संगीत म्हणजे जणू त्या भावना जिवंत होण्याची अनुभूती. चला तर मंडळी, त्या पहिल्या नजरेच्या आठवणीत हरवूया, त्या अनोळखी गूढ ओढीत जिथं कुणी कोणाला कसे जिंकले हेच कोणाला कळत नाहीये. ऐकूया हे अतिशय हळवं आणि मोरपिसाच्या स्पर्शासारखं हलकं, मनाला खोलवर भिडणारं प्रेमगीत. आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके. संगीत सुधीर फडके. चित्रपट कलंक शोभा. तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले.

श्रोते हो, काही गाणी आपल्या मनात कायमचं घर करून असतात, ती त्यांच्यातल्या काव्यामुळे, गोड चालीमुळे आणि सुमधुर गायनानं. असंच एक गीत आपल्या श्रोते हो, काही गाणी आपल्या मनात कायमचं घर करून असतात, ती त्यांच्यातल्या काव्यामुळे, गोड चालीमुळे आणि सुमधुर गायनानं. असंच एक गीत आपल्या सर्वांच्या मनात साठून राहिलं आहे, ते म्हणजे राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजदत्त दिग्दर्शित, अरुण सरनाईक सुरेखा अनुपमा अभिनीत धाकटी बहीण या चित्रपटातलं हे मधुर असं प्रणय गीत. हे गीत आहे जगदीश खेबूडकर यांच्या शब्दानं धुंद करणारं, सुधीर फडके यांच्या संगीतानं मुख्या भावना जागवणारं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या गायनानं कान तृप्त करणारं श्रवणीय गीत. हे गीत प्रेमाच्या कोमलतेचा, नाजुकतेचा आणि गूढतेचा

चा सुंदर आभास देतं. संगीत आणि शब्दांमध्ये सौम्यता आणि मृदुता अशी आहे की गाणं ऐकताना मन एकांतात हरवून जातं. सुधीर फडके यांच्या संगीताने भावनांना अधिक गोडवा दिला आहे, तर आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे स्वर गीताला जिवंत करतात. बाबूजींच्या आवडत्या यमन रागातलं हे युगुलगीत या गीतातील कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीती फुलवून अमृतप्राशनाचा चांदण्यांच्या साक्षीचा बहाणा सुखाच्या उखाण्याच्या रूपानं सादृश्य करतं. या चित्रपटातील नायक अरुण सरनाईक एक गुन्हेगार आहे. नायिका अनुपमा त्याला सुधारण्याची प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. तिच्या या आनंदाच्या भरात ती हे गाणं निसर्गरम्य वातावरणात गाते आहे. व्यसनाच्या गर्तेत बुडालेला आपला प्रियकर पुन्हा मिळाला आहे. त्याच्या जीवनामध्ये नीतीची बाग फुलून आली आहे आणि म्हणून माझ्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचा उखाणा आला असं सांगणाऱ्या नायिकेचं ते गूज आहे. या गाण्याच्या निर्मितीची कथा सांगताना गीतकार जगदीश खेबुडकर सांगत, या गाण्याची राग यमन या रागातली चाल त्यांना आधी ऐकवण्यात आली होती अन चित्रपटातली गाण्याची पार्श्वभूमी सांगून त्यावर गाणं लिहायला सांगितलं. त्यात पहिल्या ओळीत आधी दोन अक्षरं, नंतर तीन, नंतर परत दोन आणि शेवटी तीन अक्षरं हवीत. दुसऱ्या ओळीत मात्र चार दोन दोन चार असा अक्षरांचा क्रम हवा असल्याचं सांगितलं गेलं. शब्द काव्यात्मक आणि प्रेमळ असावेत आणि गाण्याचं चित्रण निसर्गरम्य वातावरणात होणार आहे असंही सांगितलं गेलं. जाताना दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, असं गाणं लिहा की श्रोते धुंद झाले पाहिजेत. आणि किमिया बघा खेबुडकरांची, गाण्याचे शब्द तयार झाले धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, शब्द रूप आले मुक्या भावनांना.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या, बाबूजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या काही निवडक प्रणय युगुल गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.
1: मंडळी, चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग, सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत. याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक नगर बालाजी मंदिर यांच्या सहकार्यानं दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहोत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेव्हल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्य बद्दलचे मार्गदर्शन, आरोग्य विषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटल मधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. शिबिराचं ठिकाण बालाजी मंदिर, श्रमिक नगर, अहिल्यानगर. वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.